देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ललित लेखसंग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर लिखित. आपण मागील भागात ऐकला, आजच्या भागातही सावी हा ललित लेखसंग्रह आपण ऐकणार आहोत आरजी वैभव सोबत. आचार्य 90 FM रेडिओ आरजी वैभव सोबत. तू येतोस आणि सर्व काही मनाप्रमाणे घडत जाते. एक एक गोष्टी अगदी ठरल्याप्रमाणे होते. आजकाल खरेच किती बदल घडत चालला आहे आपल्या माझ्यात. मोरपंख फिरावे हळूवार तसे अनुभवते आहे दिवस तुझ्या बरोबर. अगदी सावलीप्रमाणे असतोस माझ्या आत आणि बाहेर. तू इतरांसाठी काय आहेस, कोण आहेस माहीत नाही, पण माझ्यासाठी शब्दात बांधणे शक्य नाही. तरी माझ्यासाठी तू म्हणजे माझ्यासाठीची मीच परत असे वाटते. तू येतोस तेव्हा फक्त तुझा असतो ऋतू. देहभान विसरून जाते आणि दुसरे कुठलेही जग मला आठवत नाही जराही. आठवते ते फक्त तुझे असणे. जेव्हा आठवतात ते क्षण एका वेगळ्याच विळख्यात असते. आणि एक सांगू, माझे असणे तुझ्या आत सतत राहणे मला आवडू लागले आहे. तुझी किमया रंगू लागली आहे. आता मी स्वतः माझी पायवाट चालू लागली आहे. मी आता माझ्याबद्दल विचार बसते पाठीमागचे दिवस. तू हात मारायचास आणि मी न ऐकल्यासारखे करत जायचे. काही ना काही कारण काढून तू बोलायला पाहायचास माझ्याशी आणि मी दुर्लक्ष करत राहायचे. पण एक सांगू, तेव्हाही अगदी तेव्हाही सतत वाटत राहायचे मला की तू यावेस जवळ, बोलावेस माझ्याशी, हाक मारावीस मला. नव्हे मी वाट पाहत राहायची तुझ्या येण्याची. काही कारणाने तुला जर उशीर झाला यायला तर चैन पडायची नाही मला. तू यायचाच धावत पळत नेहमीप्रमाणे विष करायचाच. पण मी प्रतिसाद द्यायचीच नाही कधी. आता माझी मला गंमत वाटू लागली आहे. आता बदलले आहे सगळे. तू बदलून टाकले आहेस मला अंतर्बाह्य. आता मी मारते पहिली आहात तुला. आता मी राहते थांबून तुझ्यासाठी. आता मी बोलते आहे सतत तुझ्याशी. माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे हळूहळू असे वाटते आहे. माझी अधिक काळजी घ्यायला लागली आहे. स्वतः सजताना तुला सजवण्याचे सुख घ्यायला लागले आहे. स्वतःला जपताना तुला जपण्याचे सुख घ्यायला लागले आहे. तुझ्याच पत्रांचे संदर्भ घेऊन लिहिले कारण सर्व काही असते लिहायचे, पण क्रमवार लावत जावे एक एक दिवा आणि एक एक आपल्या मागे तसे होते तुला लिहिताना. मला जर लिहायचे असेल तर त्यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही असे तू म्हणतोस ते खरेच, पण मनातल्या मनात लिहायचे असेल तर प्रत्यक्ष कागद घेऊन बसते समोर आणि मग तसाच राहतो कागद. पेन मधून उतरत नाही शाईचा पेन. निरक्षर झाल्यासारखे वाटते. मग मी परत काढते सगळी तुझी सगळी पत्रे, तुझ्या कविता आणि मग वाचत राहते त्यातलेच काही तुला लिहित राहते. गंमत आहे. आधी तुम्हाला लिहायचे आणि मग तेच परत माझे म्हणून मी तुला सांगत राहायचे. आवडते ते मला. कधीतरी वाटते अशी पाण्याच्या पाणी लिहिली तुझ्यासाठी एक
पोहोचले सुद्धा सगळे सगळे दिसायला लागले समोर, सगळे सामानही घेतले मी लावायला, तुझी पुस्तके, तुझ्या कॅसेट, तुझी मेडल्स, कुठून कुठून जमा केलेल्या तुझ्या वस्तू, पेंटिंग, तुझे लिहिण्याचे टेबल मात्र मी किचन समोर मांडून ठेवले. दोन कारणे आहेत त्याची, तू लिहित असलेल्या मला दिसला पाहिजेस हे एक, आणि मी तुझ्यासाठी आत काहीतरी करत असताना तू मला पाहते आहेस हे मला पाहता आलं पाहिजे हे दुसरे. तू फुल झाडे लाव, मी निगराणी करीन त्यांची, असे तू एकदा म्हणाला होतास. आता सगळ्यांचीच निगराणी तुला करायची आहे, पाहिलेस हे असे होते. तू काही सांगतोस आणि मी मग अलगद उतरत जाते त्याच्या आत. तू जवळ नाहीस असे म्हणाले तर मी हे सांगत जाते आहे ते कोणाला. तू जवळच आहेस असे म्हणावे तर मी हे का लिहिते आहे काही समजत नाही. थांबते कारण पुढचे काहीच दिसत नाही. शेवटी तुझ्याच दोन ओळी घेते आहे. थांबताना हे पत्र लिहिताना माझ्या समोर कोणीही नाही. आजूबाजूला खूपसा पाऊस मात्र साचलाय. याच वाटेवर याच वळणावर एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ आरजे.

चंद्रकांतीनंतर पुन्हा ललित लेख संग्रह सतीश सोळंकुरकर लिखित सावी. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज. पाहिलं मी लिहायला घेतले आणि लोकांच्या मनात पहिला प्रश्न आला की हे सारे मी कोणाला लिहितो. आता ते अंदाज बांधत आहे नेमके कोण असावे माझ्या मनात. आज बांधता येत ते माझ्या लिखाणाच्या दिशेचा कोणासाठी लिहितो आहे कोणासाठी लिहितो आहे कोण आहे नेमके माझ्या मनात ज्याच्यासाठी मी इतका स्पष्ट होत जातो आहे. खरेच कोणी आहे तसे की मी लिहितो आहे माझे मलाच. देवळाच्या चढून जावे वर थेट गाभाऱ्यात तर दिसत नाही एकदम आपल्याला. समईच्या निर्मिंत्या प्रकाशात शांत असलेली स्वयंभू मूर्ती जस जसे आपण एक एक पायरी उतरत जातो गाभाऱ्याची तोच तो समईचा प्रकाश हळूहळू वाढायला लागतो. किंवा असे की डोळ्यांनाच सवय होते अंधाराची आणि मग त्या तसल्या अंधारात आणि युवल्याच्या प्रकाशातही आपापल्याला दिसू लागतो. या शरीरभर भरून राहतो गाभाऱ्याचा गंध आणि मूर्तीचे अस्तित्व घेऊनच परत तो आपण देवळातून. तसे काही होते आहे का माझे. माझ्या आत अगदी अनादि काळापासून असलेली कोणीतरी एखादी व्यक्ती आहे जी आजवर मला मी ऐकू शकलो नव्हतो तिला. किंवा कदाचित असेही की आजूबाजूच्या या इतक्या कोलाहलात तिचा आवाज पोहोचलाच नसेल माझ्यापर्यंत. किंवा असेही की मी टाळले असेल तिचा आवाज ऐकणे आजवर समजून. त्यासाठीच असेल का मी लिहित असता त्यालाच दाखवत असेल का एक एक कोपरा माझ्या आतला आतून आणि बाहेरूनही. पण हे सारे आत्ताच का होते आहे. आजवर ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती साधी कधी तो आवाज आज इतक्या ताकदीने का येत असावा माझ्या जवळ. का भाग पाडत असावा मला लिहायला. खरेच माझे काय चालले आहे. आज तरी मी उतरतो आहे का कागदावर जसा आहे तसा. मी का अट्टहास करतो आहे सगळे सगळे लिहिण्याचा. कोण भाग पाडते आहे मला लिहायला. खरेच काहीही समजत नाही. दिवे बंद आहेत सगळे आणि मी अंध. सगळ्या घरभर पसरली आहेत पत्रे. मी लिहायला घेतलेली लिहिलेली आणि कधीही न पाठ आता तर सुरुवात आहे. नवे हीच तर खरी वेळ आहे. पण कोणाला पाठवायची ही एवढी सगळी पत्रे. आणि पत्ता तरी कुठे आहे माझ्याजवळ. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता हरवून बसलो आहे मी आज. असे मी माझ्या एका कवितेत लिहिले होते. तुझे नेमके कोणाचे पत्र मिळाले होते मला तेव्हा. मी नेमका कोणाचा पत्ता शोधतो आहे आज मला काहीच माहित नाही. तुला कळव कवड. तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस, असे हे पावसा पाण्याचे दिवस, तुला लिहिण्याचे दिवस, तुला वाचण्याचे दिवस.
थोरांनी नाचावे तसे आभाळ भरून आलेले. नदीकाठी कोणीतरी वाट बघत राहिलेले. रानातून घराकडे लगबग चाललेली. वासरांसाठी एक गाय मागेच राहिलेली. पोत्यांची खोळ घेऊन दाराकडे धावणारी मुले. वरच्या पानाचा ते मलगत झेलणारी फुले. हुरहुरणारी संध्याकाळ. दिवे लागण झालेली. कांकणाच्या आवाजात भाकर खरपूस झालेली. हलणाऱ्या आठवणी मनात तसा विडीचा धूर. पावसाची सतार तशी आत हुरहुर. कागदाच्या नावा घेऊन पाण्यातून धावण्याचे दिवस. पावसा पावसा पाण्याचे दिवस. तुला लिहिण्याचे दिवस. तुला वाचण्याचे दिवस. पावसा पाण्याचे दिवस. आता असेल पाऊस आणि खिडकीत उभे राहशील. झड येईल आत. काही शोधत राहशील. घर बंद करून बाहेर निघावंसे वाटेल. मोकळे केस सोडून जरा भिजावेसे वाटेल. उठशील तशी जोरात आणि अचानक जातील दिवे. कोसळणाऱ्या पावसात घर दिसेल नवे. वाटेल असाच आता सतत कोसळत राहावा पाऊस. होऊ नये उजेड व्हावा अंधाराचा उरूस. फुले माळा विकेसात तसा माळून घेशील अंधार. भिरभिरत राहशील घरभर. वाजत राहील लपेटून घ्यावा पदर.

आटेल नवा तळहात करशील पुढे सरींचा अलगत उतरेल थवा घरटे बांधेल पाऊस आणि तुला आत घेईल ओल्याशा हातांनी काही मागत राहील त्याच्या तशा मागण्याचे दिवस त्याच्या तशा रांगण्याचे दिवस त्याच्यासाठी तुझ्या तशा वागण्याचे दिवस तर असे हे पाऊस पाण्याचे दिवस तुला लिहिण्याचे दिवस तुला वाचण्याचे हवी हवीशी वाटणारी मग वाजू लागेल धून अंगणातल्या झाडाचेही मग जाईल मौन सुटून त्याच्या येण्याचा संकेत म्हणून पाऊस होईल घनघोर त्याच्यासाठी नव्याने लईत नसतील मोर वीज उठेल संपून आणि वाट दाखवेल त्याला आदमीने उभ्या झाडातून गंध आणेल वारा तो येणार म्हणून अवेळी फुलतील ही फुले भिजलेल्या घरट्यातून पाखरांचे झुलतील झुले भिजलेल्या अंगाचा तो थेट येईल घरात कमरेवर हात ठेवून एकटं राहील पाहात हळूहळू म्हणताना बरसत जाईल पाऊस जीव घेण्या लईत कोसळत राहील पाऊस कित्येकदा कोसळशील तूही आणि पुन्हा सावरत जाशील कधी त्याला तर कधी स्वतःला आवरत जाशील हे तसे एकमेकांना सावरण्याचे दिवस तू त्याला त्याने तुला आवरण्याचे दिवस एकमेकांना एकमेकात वावरण्याचे दिवस तर हे तसे पाऊस पाण्याचे दिवस तुला लिहिण्याचे दिवस तुला फक्त तुला मोर म्हातारा झाला म्हणून खूप दिवसांनी म्हटले तरी कितीतरी महिन्यांनी काल भेटलो आपण मी तुला भेटण्याच्या नादात सुसाट आणि तुझे नेमके तातडीचे ऑफिसचे काम चालले मी बोलावले तू आलीस जरा थांब हे टेबल आवरते आणि आत्ता येते म्हणून परत वर गेलीस मी थांबून राहिलो नेहमीच्या ठिकाणी नेहमीच पाऊस पडायला झालेला आणि वाराही जोराचा मोगऱ्याचा वास येतोय जवळ कोणीतरी गजरवाली असणार मी पाहतोय होय चिरीमिरी पावसात फाटका पदर डोक्यावर आणि छातीला कोर लावून गजऱ्याचा घमघमट पुढ्यात घेऊन बसलेली एक बाई दिसते आहे मी सवयीने पुढे जातोय फुले हा तर तुझा वीक पॉइंट फुले आणावीस तर तूच असे म्हणत म्हणत आधाशीपणाने वरचे हिरवे कंस पान उघडून सगळे गजरे ओंजळीत घेऊन मनसोक्त सांगणारी म्हणजेच मनसोक्त होणारी आणि मग मी ते स्वतः तुझ्या केसात माळावे म्हणून हट्ट करणारी तू मला माहीत आहे मी गजरे घेतोय तुझ्यासाठी आणि थांबतोय तसाच मला आठवतोय तुझा आजचा चेहरा तुला पाहिल्यापासून सतत वाटत राहिले होते की तुझ्यामध्ये काहीतरी बदल झाला आणि तू नेमका लक्षात येत गजरे समोर आले आणि स्पष्ट दिसायला लागले तू तुझे केस बारीक करून घेतले आहेस गजऱ्याची पोळी आहे माझ्या हातात तुला ती द्यावी न द्यावी मी बॅगेत ठेवतोय तुला चेहरा आठवतोय आठवतोय तुझे लांब सडक काळे बोलतेस आणि आठवतोय जेव्हा दोन वेण्या पाठीवर सोडून घरी गरज राहायचीस तू छानसा आंबाडा बांधलेला आणि त्यावर गच्च मोगऱ्याची वेणी त्या रूपात तुला पाहणं हा आनंद सोहळा असायचा माझा सर्वांचा याच वाटेवर याच वळणावर घेऊ एक छोटीशी विषय

ललित लेख संग्रह सतीश सोळंकरकर लिखित सावली। तुझ्याशी बोलताना मग वाटायचे की तुझा वास येतोय मोगऱ्यासारखा, आणि मग जेव्हा जेव्हा दिसायचा मोगरा समोर तेव्हा तेव्हा तुझी आठवण यायची, येत राहायची, तुझा गंध येत राहायचा, आणि वाटायचे तूच आहेस आजूबाजूला। आजूबाजूला कुठेतरी केस का कापले नाही आवडले, पण इतके कमी करायचे, चांगले नाही दिसत मी चांगली, पण गरज होती का इतके चांगले लांब सडक केस? अरे जरा वय कमी वाटतं इतकं, काय वय कमी वाटावं म्हणून तू केस होय, पण मला तुला गरज काय त्याची, आणि कशी दिसतेस ते पाहिलंस का? होय असू दे, होईल सवय हळूहळू, काय फरक पडतो? तू आज भेटशील आणि मग परत 6 महिन्यांनी? अच्छा, म्हणजे मी तुला भेटणार नाही म्हणून तू काहीही केलंस तरी चालेल? मी काहीही केलेलं नाही, तुला माहित आहे ना की केस कापणं म्हणजे माझ्या गळ्यावर सुरी, असं मी तुला एकदा म्हटलं होत। तेव्हाची गोष्ट वेगळी होती, तेव्हाची गोष्ट वेगळी, आणि आता ते जाऊ दे, दुसरं काही बोलणार वय लपावं म्हणून केस कमी केले ओके, पण वय लपावं असं वाटायला का लागलंय तुला? आपण म्हातारे दिसू नये असं का वाटायला लागलंय तुला? आणि समजा म्हातारे झालो दिसलो म्हणून जोवर माझ्यात काही फरक नाही तोवर हे सगळं करण्याची गरज का आहे तुला? माझ्यातच काही पडलाय का फरक? मोर म्हातारा झालं म्हणून त्याने पिसारा कापू नये, फुले आहेत बॅगेत, असू देत, द्यावीत तुला, द्यावीत नको, मला धाडस होत नाही बॅग उघडायचे। पाऊस बघ किती छान पडतोय, नाही होय, मी नवीन छत्री घेतली आहे लाल रंगाची, मला पावसाळी सँडल्स घ्यायचे आहेत रे, 2-3 दुकानं पाहिली पसंतच नाही पडत, ड्रेस घ्यायला हवेत 1-2, आजकाल फारच होते शॉपिंग। माझ्या येते पण तू घेतलीस का नवीन छत्री? फुले बॅगेतच आहे, त्यांना बाहेर काढण्याची मला भीती वाटते आहे, कोणीतरी खेळ खेळत आहे। तुझ्या पत्रातून फोनवरच्या बोलण्यातून माझ्याबद्दलची काळजी सतत जाणवत आहे, चल मी तुला काळजी तरी देऊ संदेश म्हणून तुझ्यावर लक्ष ठेवायला सांग। त्यांनी फोन केला, मी कुठेतरी बाहेर, घरी परतल्यावर त्यांना फोन केला तर ते म्हणाले, देवा आहात कुठे, तुमची काळजी वाटते आम्हाला। अनिल कुसुरकर जो गल्फ मध्ये असतो, सतत असतो माझ्या बरोबर मुंबईत असताना, आणि गल्फ मध्ये परत गेल्यावर रात्री अपरात्री सतत फोनवरून बोलत राहतो माझ्याशी। मी एकदा म्हणालो, इतके फोन करतोस आणि गप्पा मारतोस, फोनचे बिल भरावे लागत नाही का रे? तर म्हणाला, मी तिथल्या सुलतानाचा जावई आहे, 2 दिवसापूर्वी त्याचा परत फोन आला। पहिले वाक्य, कसा आहेस तू, काळजी वाटते। कोल्हापूरहून धाकट्या बहिणीचे पत्र आले आहे, तिने आईला लिहिले आहे की मला नानाची काळजी वाटते, सर्वजण माझी काळजी का करतायत, काळजी करण्यासारखे काही घडले आहे का माझ्या, की घडणार आहे काही का? आणि त्याची चाहूल लागली आहे सर्वांना, आधीच काय घडणार आहे? अशी सर्वांनाच एकदम माझी काळजी लागायचा हा ऋतू अचानक कसा सुरू झालाय? मी बरा आहे असे लिहितो, पण मी बरा नाही असे तू म्हणतो म्हणजे काय? मी खरेच बरा नाही का? की मी नाहीच, माझा टेलिफोन नंबर अस्तित्वात नाही असेही तुला ऑपरेटरने सांगितले ना? अस्तित्वाबद्दल तर त्याला काही सांगायचे नव्हते ना, त्याला काही समजले आहे का की माझ्या टेलिफोनला धोका आहे, कोणीतरी खेळ खेळत आहे, मला समजत नाही, मला खेळवले जात आहे, मी बरा दिसतो पण तुला तसा दिसत नाही, म्हणजे मी बरा नाही, आता हा खेळ थांबायला हवा,
ही आता। घर रंगवून घेतले आहे, नवीन कपडे घेऊन काही फरक पडेल का कपड्यांशिवाय? पेन हातात धरवत नाही, थरथर सुटते हाताला आणि शब्द उमटतच नाहीत। मग काहीतरी लिहिले जाते पण ते मला वाचता येत नाही, काहीतरी वेगळ्या भाषेतून लिहिले आहे असे वाटते, ती भाषा मला समजत नाही। समोरच्या माणसाचे बोलणे मला ऐकू येते, समजते असे वाटते, मी तसे समजून त्याच्याशी बोलतो आणि पुढच्या क्षणाला तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत नाही। माझी भाषा समजत नसावी का? मी तुझ्याशी जेव्हा बोलतो तेव्हा तुला समजते नसा? मला इतर सर्वजण बोलतानाही तुझ्याशीच बोलल्यासारखे वाटते। माझी पत्रे मला वेळेवर मिळत आहेत, यावे वाटणारे सगळे फोन येत आहेत, मला नीट ऐकू येते, मला नीट वाचता येते, लिहिता मात्र येत नाही, पण हे तसे काही फारसे काळजीचे कारण नाही। कोणाला तरी विश्वासात घेऊन मला माझ्या काळजीचे खरे कारण विचारून घ्यायचे आहे। कोणाला विचारू? माझे तुझ्यामध्ये रूपांतर होते आहे, तू येतोस आणि मग मनाप्रमाणे घडत जातात एक एक गोष्टी। चांदण्यांचे अख्खे आकाश बांधून आणलेले असतेस तू पाठीवरून, मी उंजळ पुढे करते फक्त आणि मग एक एक चांदणी हळूवार उतरत जाते माझ्या तळहातावर आणि दुसऱ्या मनावरून फिरत राहते एक हळवेसे मोरपीस। तू अंगणात येतोस, वर पाहतोस आणि मग कोरड्या आभाळातही दाटून येते ढगांची मैफिल आणि झरू लागतात पावसांचे झंकार आत अंतर्मनात। तू येतोस, झाडांच्या कानात गुंगुणतोस तुझी एखादी कविता आणि मग झाडा झाडावर उतरत जाते नव्या वसंताची बहार। तू येतोस आणि मग सगळेच येतात, हवे तेव्हा चांदणे घेता येते घरात, हवा तसा समुद्र आणता येतो, रात्रभर जळत राहतो नंदादेव, फोटोला घातलेले हार कसे आत्ताच घातल्यासारखे ताजे राहतात, केसात मांडलेली वेणी रात्रभर करत राहते सुगंध पेरणी। तू येतोस तेव्हा सुगीचा हंगाम सुरू झालेला असतो, तू येतोस तेव्हा गायी घराकडे परतलेली असते, तू येतोस तेव्हा धार काढण्याची वेळ झालेली असते आणि दुकाने भरलेली असते। तू येतोस तेव्हा फक्त तुझा ऋतू असतो, एखाद्या कर्मी केलेल्या माणसासारखे सगळे वागत असतात तुझ्या आज्ञेत, तू भागून टाकतोस सगळ्यांना, तुला उगत असते ती कला। तू येतोस तेव्हा तू आलेला आहेस हे कोणाला वेगळे सांगावे लागत नाही, सगळे आपसुकच घडत जाते तेव्हा। तू येतोस तेव्हा तुझे येणे हीच एकमेव एक गोष्ट असते, तुझे येणे ही जितकी अशक्यप्राय गोष्ट असते ना तितकेच तुझे जाणे मात्र असते अटळ। किंबहुना येतानाच तुझ्या परतण्याचे संकेत सोबत घेऊन आलेला असतो, तू जातोस आणि मग सगळ्या वस्तूंवर एक उदासाची पाऊसावली पसरत जाते माझ्यासाठी। तुझे जाणे आणि मग परतून येणे या दोघांमध्ये एक प्रचंड मोठा वणवा पसरत जातो आणि त्यामध्ये तुझ्या येण्याने पुलकित झालेली एक एक वस्तू जळत जाते। मी तू जाणार असतोस, परत येण्याचे सगळे संकेतही तू पाळणार असतोस, पण तोवर शिळा घेऊन राहावे लागते मला तुझ्या येण्याने परत शापमुक्त होईपर्यंत। म्हणजे असे की रामाच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार आणि राम तिथून निघताच परत तिचे शिळेमध्ये रूपांतर, मग परत रामाच्या येण्याची वाट आणि मग परत तिचा उद्धार। तू यावेस आणि मग परत जाऊच नयेस असे वाटते, किंवा यावेस आणि घेऊन जावे इथल्या सगळ्या वस्तूंना असे वाटते। म्हणजे त्यासोबत मीही गोळा केली जाईल तुझ्यासोबत। तू जातोस हे मान्य, तुझे जाणे
आवश्यक ही मान्य तरीही तुझे जाणे मात्र अमान्य काहीतरी गळून जाते आहे. तुझा फोन आला सकाळी तेव्हा मी आत होतो, तुझा आवाज ऐकता आला नाही हे असे मला वाटते पहिल्यांदा झाले. काल तुझ्याशी बोलतानाही फोन परत परत पटकत होत गेला, सलग असे बोलता चाले नाही आपल्याला हेही तसे पहिल्यांदाच झाले. मग मी ऑफिसमधून फोन केला, तू म्हणालीस मी बिझी आहे. मग मी परत फोन केला थोड्या वेळाने, तू परत बिझी. मग दिवसभर मी थोड्या थोड्या वेळाने फोन करत राहिलो आणि तू परत परत बिझी असल्याचे समजत गेले हेही तसे पहिल्यांदा झाले. नाही तरी फोन करत जा मला सतत, मला फोन करणे जमत नाही असे तू सतत म्हणत आलीस आणि मग बोलणे टाळतही आलीस का? असो, मला अजूनही तुझे सगळे खरे वाटते, यात दोष तुझा नाही. तू म्हणतेस मला आठवण येते खूप, मी ते खरे मानतो. तू म्हणतेस मी तुझ्या फोनसाठी थांबून असते, मी ते खरे म्हणतो. तू म्हणतेस सतत तुझा आवाज ऐकू असं वाटतो मला, मी तेही खरे म्हणतो. हे सगळे तुझे तुझ्या स्टाईलचे वागणे आहे, मात्र मला आजही खरे मानता येत नाही आणि विश्वासही बसत नाही माझा यावर. तुझ्या सवडीनुसार मी तुला आवडायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुझ्या आठवत राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला दिसत राहायचे, तुझ्या सवडीनुसार मी तुला फोन करत राहायचे आणि तुझ्या सवडीनुसार तू माझ्याशी बोलत राहायचे हे माझे प्राप्त. वेळात वेळ काढून तुला फोन करायचा, कसलीही पर्वा न करता तू आवाज देताच तुझ्या दिशेने धावायचे. तासन तास तू सांगशील त्या ठिकाणी वाट पाहत राहायचे. तुला वेळ झाला यायला तर समजूत काढायची, माझ्याशी गाडी उशिरा मिळाली असेल, रिक्षावाला यायला तयार नसेल, निघतानाच कोणाचा तरी फोन आला असेल, मुलाचा एक सॉक सापडला नसेल आणि आयत्या वेळेला तो शोधावा लागला असेल, आयत्या वेळी गॅसचे सिलेंडर संपले असेल आणि दुसरे लावता लावता वेळ गेला असेल, इस्त्री करायला घेतली असेल, साहेबांच्या कपड्यांना वीज गेली असेल नेमकी आणि पारा चढला असेल साहेबांचा तू बाहेर निघताना, किंवा दरवाजा ओढून घेतला असेल तू आणि चावी आतच राहून लॉक झाला असेल दरवाजा बाहेर, हे नाही तर समजत राहायचे समजावत राहायचे हे माझे तुझे प्राप्त, हे माझ्याकडून चालत राहत सतत, कारण याचा संबंध थेट माझ्या असण्याशी येतो. हेच लागते परत परत बोटाला, एकदा लागले की दुःख मग त्यावरच बसते परत ठोकर आणि कळ जाते मेंदू, मग परत परत बसत राहते ठोकर आणि वेदना जाणवत नाही. बोट आंधळे होते आणि जखमही, हेच लागणे हेच होते मग त्या बोटाचे प्राक्तन आणि रक्त वाहूनही न दुखावणाऱ्या जखमांचे व्रण उठत राहतात शरीरभर. जणू काही आपण ठेच लागल्यासाठीच जन्माला आलो आहोत, इथपर्यंत विचार करायला तयार होतो आपण आणि एकदा का हा विचार मनाला वाटला की मग पुढचे सगळे सोपे असते. ठेचा लागत जातात, जखमा होत जातात, ठिपकत राहते रक्त आणि हळूहळू आपणही ठिपकत राहतो आपल्या. माझे तसे झाले आहे, काहीतरी बोलून जाते आहे आपल्यातून हे जाणवते. ठिबकणारा तांबडा ओघळ स्पष्ट दिसतो डोळ्यांना, आपण दुखत नाही काही काही

कासवाठेवर या सोळण्यावर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर लिखित ललित लेखसंग्रह सावी. पुढील भागातही आपण सावी ललित लेखसंग्रह ऐकणार आहोत. घेऊया विश्रांती आणि भेटूया पुन्हा नवीन भागात पुढील प्रकरणामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM वरून रेडिओ आरजी.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण यावेळेस पुणे येथील प्रेक्षणीय स्थळं या विषयांची माहिती घेणार आहोत. पुणे म्हटलं की आपल्याला दगडूशेठ हलवाई गणपती यांची पहिली आठवण नेहमी येते आणि आता आपण त्याविषयीच माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो समृद्ध इतिहास, गड किल्ले, संतांची परंपरा, देवस्थानं आणि या सगळ्यांना जोडणारी आपली सुंदर संस्कृती. आजच्या आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीकडे, म्हणजेच पुण्याकडे. पुणे म्हटलं की शनिवारवाडा आठवतो, सिंहगड आठवतो, पेशव्यांचा इतिहास आठवतो. पण पुण्याच्या या ऐतिहासिक शहरात एक असं श्रद्धास्थान आहे जिथे गेल्यावर भक्तांच्या मनात एकच भावना जागी होते, गणपती बाप्पा मोरिया. हो मंडळी, आजची आपली भ्रमंती आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी. पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून आपण पुढे जात असताना वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. रस्त्यावरची लगबग, दुकानांची गर्दी, भक्तांची ये जा आणि त्या सगळ्यांमध्ये एका ठिकाणी पोहोचल्यावर मन आपोआप शांत होतो. समोर दिसतो तो भव्य परिसर आणि मनात येते हा तोच दगडूशेठचा गणराया, ज्याचं नाव घेतलं की पुण्याची आठवण येते, ज्याच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात आणि ज्याच्या चरणी आपली इच्छा, आपली चिंता, आपलं दुःख आणि आपल्या मनातील प्रार्थना घेऊन हजारो भाविक नतमस्तक होतात. आज आपण ज्या गणपतीची एवढ्या श्रद्धेने पूजा करतो त्या गणपतीची सुरुवात नेमकी कशी झाली, दगडूशेठ हलवाई कोण होते, या गणपतीची स्थापना करण्यामागची कथा काय आहे आणि एका गणपतीने पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात एवढं मोठं स्थान कसं निर्माण केलं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल इतिहासांच्या पानांमध्ये. दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील प्रसिद्ध मिठाई व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता, पुण्यात त्यांची प्रतिष्ठा होती. पण त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद प्रसंग आला. या दुःखाच्या काळात गणपतीवरील श्रद्धेने त्यांना आधार दिला आणि या श्रद्धेमधून गणपतीची स्थापना झाली. हळूहळू या गणपतीभोवती भक्तीचं वातावरण निर्माण झालं. लोक दर्शनासाठी येऊ लागले, प्रार्थना करू लागले आणि काळाच्या ओघात हा गणपती केवळ एका कुटुंबाचा गणपती राहिला नाही, तो झाला संपूर्ण पुण्याचा लाडका गणराया. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये गणपतीला विशेष स्थान आहे. गणपती म्हणजे बुद्धीची देवता, गणपती म्हणजे शुभारंभ, गणपती म्हणजे विघ्नहर्ता. आणि म्हणूनच कोणतंही नवीन काम सुरू करताना आपण म्हणतो श्री गणेशा करूया. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या, कितीही चिंता असल्या तरी गणपती समोर हात जोडताना मनाला एक विश्वास मिळतो की सगळं ठीक होईल. कदाचित हीच भावना दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात असते. आणि मंडळी, दगडूशेठ गणपतीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची भव्य आणि आकर्षक मूर्ती. गणरायांचे दर्शन घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य, भव्य स्वरूप आणि भक्ताकडे पाहणारी ती नजर, काही क्षणांसाठी का होईना मनातल्या सगळ्या चिंता बाजूला पडतात. तुम्ही पुण्यातले असा किंवा महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोणत्याही भागातले असा, दगडूशेठ गणपती समोर उभं राहिल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. आणि म्हणूनच हा गणपती लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनला आहे. दगडूशेठ गणपतीची गोष्ट केवळ एका मंदिरापुरती मर्यादित नाही, या गणपतीशी जोडलेली आहे भक्ती, परंपरा, गणेशोत्सव, पुण्याची संस्कृती आणि समाजसेवा. गणपती बाप्पाच्या भक्तीबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची भावना या परंपरेमध्ये दिसून येते.
म्हणूनच दगडूशेठ गणपतीचे हे पुण्याच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनातील एक महत्त्वाचं नाव बनलेले आहे. आता जरा कल्पना करा की गणेशोत्सवाचे दिवस आहेत, पुण्याच्या रस्त्यांवर उत्साह आहे, ढोल ताशांचा आवाज आहे, गणपती बाप्पा मोरियाच्या घोषणा आहेत आणि हजारो भाविकांच्या गर्दीमध्ये दगडूशेठ गणपतीचे भव्य रूप. तो अनुभव शब्दात सांगणे खरंच कठीण आहे, कारण गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही, तो महाराष्ट्राच्या भावनेचा एक भाग आहे आणि या उत्सवात दगडूशेठ गणपतीचे स्थान तर विशेषच. आपल्या आजच्या भ्रमंतीचा हा पहिला टप्पा, याच्यामध्ये आपण जी यात्रा केली आहे आता त्याच्या पुढची यात्रा घेऊया. दगडूशेठ हलवाई नेमके कोण होते, त्यांच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला ज्यामुळे गणपतीची स्थापना झाली आणि या गणपतीच्या स्थापनेमागची भावना काय होती. एका छोट्याशा श्रद्धेच्या सुरुवातीने पुढे एवढं मोठं श्रद्धास्थान कसे निर्माण झाले. गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया. मागच्या भागात आपण पुण्याच्या हृदयात वसलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ओळख करून घेतली. आता आपण जाणून घेऊ की गणपती आज लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान का आहे. आज आपण जाणार आहोत थोडंसं मागे इतिहासाच्या त्या काळात जिथे एका कुटुंबाच्या दुःखातून एका श्रद्धास्थानाचा जन्म झाला आणि म्हणूनच आजचा भाग आहे श्रद्धेतून जन्मलेला म्हणजे जन्म घेतलेला गणरायाचा. पुण्याच्या इतिहासात दगडूशेठ हलवाई हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. दगडूशेठ हे व्यवसायाने हलवाई होते. मिठाईचा व्यवसाय करताना त्यांनी पुण्यामध्ये आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. व्यवसाय, प्रतिष्ठा आणि सुखाचं आयुष्य सगळे काही सुरळीत चालले होते. पण आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही, कधी कधी सुखाच्या क्षणांमध्येच अचानक दुःखाची सावट येते. दगडूशेठ हलवाई यांच्या आयुष्यातही असेच काहीसे घडले. त्यांच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले, त्यांच्या मुलाचं निधन झालं. एका आई वडिलांसाठी आपल्या मुलाला गमावणे म्हणजे किती मोठे दुःख असते हे शब्दात सांगणे कठीण आहे. घरात सगळं असूनही मन मात्र रिकाम होतं आणि अशा वेळी माणूस कुठेतरी आधार शोधत असतो, कधी माणसांमध्ये, कधी निसर्गामध्ये आणि अनेकदा देवाच्या चरणी. दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नीच्या मनावर या दुःखाचा मोठा परिणाम झाला, पण या दुःखाच्या काळात त्यांना अध्यात्माचा आणि भक्तीचा आधार मिळाला. त्यांनी गणपतीची स्थापना केली, गणरायाच्या चरणी मन अर्पण केले आणि हळूहळू त्या गणपतीभोवती भक्तीचं वातावरण निर्माण होऊ लागलं. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की देवाकडे जाण्यासाठी नेहमी सुखाची गरज नसते, कधी कधी दुःखच आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते. कधी एखादं संकट आपल्याला आतून मजबूत करते आणि कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेले दुःख पुढे हजारो लोकांसाठी श्रद्धेचे कारण बनते. दगडूशेठ गणपतीची कथाही आपल्याला हेच सांगते. त्या काळात पुण्यामध्ये गणेशोत्सवाची परंपरा होती, लोक एकत्र येत होती, सामाजिक आणि धार्मिक वातावरण तयार होत होते आणि पुढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. गणपती हा केवळ घरातील देव न राहता समाजाला एकत्र आणणारा उत्सव बनला. या वातावरणामध्ये दगडूशेठ गणपतीची लोकप्रियताही वाढत गेली. भक्त येऊ लागले, दर्शन घेऊ लागले, आपल्या मनातील इच्छा गणरायाला सांगू लागले. कोणी सुखासाठी आले, कोणी संकटातून बाहेर पडण्यासाठी आले, कोणी मुलाच्या भविष्यासाठी प्रार्थना केली, तर कोणी फक्त गणरायाचे दर्शन घेऊन मनशांती मिळवण्यासाठी आले. तुम्ही कधी एखाद्या मंदिरात गेलात आणि तिथे काही क्षण शांत बसलात का? काही मागायचं नसतं, काही सांगायचं नसतं, फक्त देवासमोर बसायचं असतं आणि तरीही मनाला एक वेगळाच आधार मिळतो. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनामध्येही अनेक भक्तांना असाच अनुभव येतो. गणरायाकडे पाहताना मनात एक विश्वास निर्माण होतो की चिंता करू नकोस, मी आहे,
कदाचित म्हणूनच दगडूशेठचा गणराया एवढा लोकप्रिय आहे. दगडूशेठ गणपतीची परंपरा केवळ पूजा आणि दर्शनापुरती राहिली नाही. काळ पुढे गेला, पिढ्या बदलल्या, पुणे बदललं, पुण्याची लोकसंख्या वाढली, शहर आधुनिक झाले, पण गणरायावरील श्रद्धा मात्र कायम राहिली. आज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये फक्त पुणेकरच नसतात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधून, देशाच्या विविध राज्यांमधून आणि परदेशामधूनही भक्त या गणरायाच्या दर्शनासाठी येतात. आता जरा गणेशोत्सवाची कल्पना करा. रस्त्यांवरती रोषणाई, फुलाची सजावट, ढोल ताशांचा निनाद, लेझिमचा ताल, गणरायाच्या नावाच्या घोषणा आणि हजारो भाविकांच्या गर्दीत दगडूशेठ गणपतीचे भव्य रूप. गणपती बाप्पा मोरया हा आवाज जेव्हा वातावरणामध्ये घुमतो तेव्हा अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहते. हा फक्त आवाज नसतो, ही असते भक्तीची भावना, ही असते महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख. दगडूशेठ गणपतीची खरी ताकद फक्त त्यांच्या भव्य मूर्तीमध्ये नाही, तर या गणरायाशी जोडलेल्या सेवेच्या भावनेमध्ये सुद्धा आहे. भक्ती आणि समाजसेवा याचा सुंदर संगम या परंपरे

पाहायला मिळतो. गरजूंसाठी मदत, सामाजिक उपक्रम, आरोग्यविषयक उपक्रम आणि समाजातील विविध घटकांसाठी कामं करण्याची भावना, यामुळे दगडूशेठ गणपतीचे स्थान केवळ धार्मिक न राहता सामाजिकदृष्ट्याही महत्वाचे बनलेले आहे. एखाद्या देवाची मोठी मूर्ती असणं महत्वाचं आहे हे आहे का नक्की? की त्या देवाच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे अधिक महत्वाचे आहे? खरं पाहिलं तर दोन्ही गोष्टींची मूळ एकच आहे, श्रद्धा. देवावर श्रद्धा आणि माणसावर प्रेम. आणि म्हणूनच दगडूशेठ गणपतीची परंपरा आपल्याला भक्तीसोबत सेवाही शिकवते. एका कुटुंबाच्या आयुष्यात आलेले दुःख, त्या दुःखातून मिळालेला देवाचा आधार आणि त्या श्रद्धेतून उभा राहिलेला गणराया आज लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद आणि विश्वास घेऊन येतो. हीच तर आपल्या संस्कृतीची ताकद आहे. दुःखातून श्रद्धा निर्माण होते, श्रद्धेमधून शक्ती मिळते आणि त्या शक्तीमधून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. आणि हीच आपल्या दगडूशेठ गणरायाची सुंदर कहाणी आहे. आज आपण या गणरायाला थोडं जवळ अनुभवणार आहोत. आजूबाजूला दुकाने, रस्त्यावरची लगबग, दर्शनासाठी आलेले भाविक आणि त्या सगळ्या गर्दींमधून पुढे जात असताना अचानक आपलं लक्ष मंदिराकडे जाते. क्षणभर आपण थांबतो आणि मनात एकच विचार करतो, हा तोच आपला दगडूशेठचा गणराया. दगडूशेठ गणपतीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची भव्य आणि आकर्षक मूर्ती. गणरायाचे स्वरूप पाहताना भक्तांच्या मनावर आपोआप आदर आणि भक्तीची भावना निर्माण होते. गणपती बाप्पाची प्रसन्न मुद्रा, भव्य रूप, सुबक सजावट आणि भक्तांकडे पाहणारी ती प्रेमळ नजर, हे सगळं पाहताना काही क्षणांसाठी आपण बाकीचं सगळं विसरून जातो. आपल्या मनात कितीही विचार असले, कितीही चिंता असल्या, पण गणरायासमोर उभं राहिल्यावर मनात शांतता निर्माण होते. गणपतीची मूर्ती म्हणजे केवळ एक सुंदर कलाकृती नाही, आपल्या भारतीय परंपरेत गणपतीच्या प्रत्येक रूपामागे एक अर्थ आहे. मोठे कान आपल्याला जास्त ऐकायला शिकवतात, लहान डोळे एकाग्रतेचा संदेश देतात, मोठं पोट म्हणजे जीवनातील चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारण्याची क्षमता दाखवते आणि गणपतीची सोंड आपल्याला परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण देते. म्हणूनच गणपतीची पूजा ही केवळ श्रद्धा नाही तर त्यामध्ये जीवन जगण्याचा संदेशही जडलेला आहे. आता जरा विचार करा, तुम्ही दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात प्रवेश करता, आजूबाजूला भक्तांची गर्दी आहे, कुणी हात जोडून उभे आहे, कोणी डोळे मिटून प्रार्थना करत आहे, कुणी आपल्या मुलाला गणरायाचे दर्शन घडवत आहे, तर कुणी मनातील एखादी इच्छा बाप्पाला सांगत आहे आणि कुठेतरी दूरवरून ऐकून येते की गणपती बाप्पा मोरया. त्या एका घोषणेमध्ये किती ऊर्जा असते ना मंडळी. क्षणभर असे वाटते की संपूर्ण वातावरणात गणरायाची उपस्थिती झाली आहे. दगडूशेठ गणपतीचे मंदिर हे पुण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील महत्वाचे स्थान आहे. या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात इथलं वातावरण पाहण्यासारखे असते. मंदिराची सजावट, फुलांची आरास, रोषणाई, गणरायाचे अलंकारिक रूप आणि दर्शनासाठी होणारी भक्तांची गर्दी, या सगळ्यांमध्ये संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. गणेशोत्सव म्हटलं की आपल्या महाराष्ट्रात ढोल ताशा पथक आलेच. ढोलाचा आवाज, ताशांचा कडकडाट, लेझिमचा ताल आणि त्यावर थिरकणारे हजारो पाय, हा अनुभव वेगळा असतो. पण या सगळ्या उत्साहाच्या मध्यभागी असतो तो आपला गणराया. बाप्पा आला ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची ही एक वेगळीच दुनिया आहे. कुणी पहिल्यांदा येते, कुणी दरवर्षी येते, कुणी नवस पूर्ण झाल्यावर येते, तर कुणी आपल्या आयुष्यातील एखादा विशेष क्षण गणरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी येते,
काही जण म्हणतात, आम्ही पुण्यात आलो आणि दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले नाही तर पुण्याची यात्रा अपूर्ण वाटते। ही भावना किती सुंदर आहे। देवळात गेल्यावर आपण नेहमी काहीतरी मागतो, पैसा, आरोग्य, मुलांचे चांगले भविष्य, नोकरी, व्यवसायामध्ये यश आणि कुटुंबाचे सुख। पण कधी कधी गणरायाकडे काही मागण्याऐवजी फक्त एवढंच म्हणावं की बाप्पा, जे काही आहे त्यासाठी धन्यवाद आणि पुढे चालण्यासाठी ताकद दे। कारण आयुष्यात प्रत्येक वेळी आपल्याला समस्या संपवण्याची गरज नसते, कधी कधी त्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळणेही पुरेशी असते आणि ती ताकद आपल्याला श्रद्धेतून मिळते। दगडूशेठ गणपतीची आणखीन एक महत्वाची ओळख म्हणजे सामाजिक बांधिलकी। गणपती बाप्पाच्या भक्तीबरोबरच समाजातील गरजू लोकांसाठी मदत करण्याची भावना या परंपरेशी जोडलेली आहे। आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण आणि विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला जातो। म्हणजेच भक्ती फक्त मंदिरात नाही, भक्ती माणसाच्या सेवेतही आहे ही शिकवण खूप मोठी आहे। आज आपण गणरायाचे भव्य रूप अनुभवले, मंदिराचे वातावरण अनुभवले, भक्तीची भावना समजून घेतली, पण आपल्याला दगडूशेठ गणरायाची एक गोष्ट अजून बाकी आहे, ती म्हणजे गणेशोत्सव। पुण्यात गणेशोत्सव म्हटलं की वातावरण खूप प्रसन्न होते आणि अजूनही त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। पण त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती।

शांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये जे आपण ऐकतो आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती याच्याविषयी आपण माहिती घेत होतो. आता आपण आजवरच्या आपल्या प्रवासात आपण दगडूशेठ गणपतीची ओळख करून दिली, गणरायाच्या स्थापनेमागची कथा जाणून घेतली आणि या गणपतीशी जोडलेली श्रद्धा आणि भक्ती अनुभवली. पण आता आपण जाणार आहोत त्या काळात जेव्हा पुण्याच्या रस्त्यांवर एक जयघोष घुमतो, गणपती बाप्पा मोरया. दगडूशेठ गणपती आणि पुण्याचा गणेशोत्सव. गणेशोत्सव म्हणजे आपली परंपरा, आपली संस्कृती, आपली कला, आपली एकजूट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाप्पावरची आपली श्रद्धा. गणपती घरी आला की घरातले वातावरण बदलून टाकते. सकाळची आरती, फुलांचा सुगंध, मोदकाचा नैवेद्य, बाप्पाच्या जयघोषाने भरलेले घर आणि 10 दिवस मनामध्ये एक वेगळाच आनंद असतो. पण जेव्हा आपण पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल बोलतो तेव्हा दगडूशेठ गणपतीचा उल्लेख अपरिहार्य असतो. पुण्याच्या गणेशोत्सवाला एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक रूप दिले. त्या काळात गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. लोक एकत्र आले, विचारांची देवाणघेवाण झाली, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले आणि गणपती हा समाजाला जोडणारा केंद्रबिंदू बनला. याच पुण्याच्या गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीची परंपरा पुढे अधिकाधिक प्रसिद्ध होत गेली. आता जरा डोळे बंद करून कल्पना करा मंडळी की तुम्ही पुण्याच्या रस्त्यांवरती गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे तिथे आहात. सगळीकडे रोषणाई, फुलांची आरास, रंगीबेरंगी सजावट, ढोल ताशांचा निनाद, लेझिमचा ताल आणि हजारो भाविकांचा उत्साह. काही क्षणात संपूर्ण वातावरण त्या जयघोषाने भरून जाते. हा अनुभव फक्त पाहण्याची नाही तो जगण्याचा अनुभवही आहे. कुणी कुटुंबासोबत येते, कुणी मित्रांसोबत येतं, कुणी नवस फेडण्यासाठी येतं तर कुणी फक्त गणरायाचे दर्शन घेण्यासाठी लांबून येते. काही भक्त अनेक तास रांगेत उभे असतात पण जेव्हा गणरायाचे दर्शन होते तेव्हा त्या सगळ्या प्रतीक्षेचा थकवा क्षणात नाहीसा होतो. कारण भक्ताच्या मनात एकच भावना असते, आज माझ्या बाप्पाचे दर्शन झाले. गणेशोत्सव म्हणजे केवळ मोठमोठ्या सजावटी नाहीत, गणेशोत्सव म्हणजे कला आणि संस्कृतीचे सुंदर प्रदर्शन आहे. ढोल ताशा पथक, लेझिम, भजन, कीर्तन, संगीत, नृत्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांमुळे गणेशोत्सवाला एक वेगळीच रंगत येते आणि पुण्याची ही सांस्कृतिक परंपरा तर विशेष प्रसिद्ध आहे. पुण्याच्या गणेशोत्सवात सहभागी होणे म्हणजे जणू महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक सुंदर अनुभव घेणे आहे. दगडूशेठ गणपतीच्या उत्सवामध्ये आणखीन एक गोष्ट विषय जाणवते, ती म्हणजे भक्ती आणि शिस्त. एवढ्या मोठ्या संख्येने भक्त येत असूनही दर्शनाची व्यवस्था, गर्दीचे नियोजन आणि विविध सेवा यामागे मोठे व्यवस्थापन असते. अनेक स्वयंसेवक आणि सेवेकरी भक्ताच्या मदतीसाठी कार्यरत असतात. कोणाला दर्शनाची दिशा सांगायची, कोणाला मदत करायची, वृद्ध भक्तांची काळजी घ्यायची, ही सेवा ही एक प्रकारची भक्तीच आहे. कारण देवाची सेवा म्हणजे भक्ताची सेवा आणि भक्ताची सेवा म्हणजे माणुसकीची सेवा. या गणरायाच्या स्थापनेमागची भावना समजून घेतली, गणरायाचे भव्य आणि आकर्षक रूपही अनुभवले. आज आपण मंदिराच्या गाभाराबाहेर येणार आहोत आणि पाहणार आहोत की भक्त जेव्हा समाजसेवेमध्ये उतरतात तेव्हा त्यांचे खरे रूप काय असते. आपण देवळात जातो, देवाला नमस्कार करतो, आरती करतो, फुलं वाहतो, प्रसाद घेतो आणि आपल्या मनातल्या इच्छा देवाला सांगतो. पण देवाची भक्ती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला नेहमीच एक सुंदर विचार दिला आहे, माणसाची

ही परंपरा खरोखरच कौतुकास्पद आहे. समाजसेवेचा विचार केला की सर्वात आधी आठवतो तो आरोग्याचा प्रश्न. आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य ही प्रत्येकाची मोठी गरज आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना योग्य उपचार मिळणे अनेकदा कठीण होते. औषधाचा खर्च, तपासण्याचा खर्च, रुग्णालयाचा खर्च हे सगळे सामान्य कुटुंबासाठी मोठे आव्हान असते. अशा वेळी आरोग्यविषयक मदत आणि उपक्रम एखाद्या कुटुंबासाठी खूप मोठा आधार ठरू शकतो आणि म्हणूनच सामाजिक संस्थांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. आपण म्हणतो ना, ज्ञान हेच खरे धन आहे. पैसा संपतो, संपत्ती कमी जास्त होते, पण शिक्षण आणि ज्ञान आयुष्यभर माणसाच्या सोबत राहते. आणि म्हणूनच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे हे ह्या समाजासाठी मोठी गोष्ट आहे. एका विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळाली, त्याने मेहनत केली, पुढे तो स्वतःच्या पायावर उभा राहील आणि एक दिवस त्याने दुसऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली, तर विचार करा मंडळी, एका छोट्याशा मदतीची साखळी किती मोठी होऊ शकते. आणि म्हणूनच समाजसेवा म्हणजे फक्त मोठमोठ्या गोष्टी करणे नाही, आपल्या क्षमतेनुसार एखाद्याला मदत करणे, एखाद्याला दोन प्रेमाचे शब्द बोलणे, भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देणे, गरजू विद्यार्थ्याला पुस्तकं देणे, एखाद्या वृद्ध व्यक्तीला आधार देणे, हे सगळे म्हणजे समाजसेवेचाच भाग आहे. गणराय आपल्याला याच गोष्टीची शिकवण देतो. स्वतःसाठी जगताना थोडं दुसऱ्यांसाठीही जगा. दगडूशेठ गणपतीचा उत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी नाही. या उत्सवामध्ये समाजाला एकत्र आणण्याची ताकद देखील आहे. जात, धर्म, भाषा, श्रीमंत गरीब या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन जेव्हा हजारो लोक एकत्र येतात आणि एकाच आवाजात म्हणतात गणपती बाप्पा मोरया, तेव्हा त्या श्रेणी सगळे भेद विसरले जातात. उरते ती फक्त एक भावना, भक्तीची आणि एकतेची. आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाला एवढं मोठं महत्त्व का आहे? कारण हा उत्सव लोकांना जोडतो. घराघरातला गणपती, सार्वजनिक मंडळांचे गणपती, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, ढोलताशे, सामाजिक उपक्रम या सगळ्यांमुळे समाजामध्ये एक संवाद निर्माण होतो. आणि दगडूशेठ गणपतीची परंपरा या व्यापक गणेशोत्सव संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनतो. आता एक क्षणासाठी आपण डोळे बंद करून कल्पना करू की दगडूशेठ गणपती समोर उभे आहोत. समोर गणरायाची भव्य मूर्ती आहे, हातात फुलं आहेत, आजूबाजूला हजारो भक्त आहेत आणि तुम्ही मनात म्हणता, बाप्पा माझ्यासाठी काही मागत नाही, पण फक्त माझ्या हातून कुणाचं तरी भलं होऊ दे. ही किती सुंदर प्रार्थना आहे, कारण शेवटी आपण किती कमावले यापेक्षा आपण किती दिले, किती माणसं जोडलीत आणि किती आयुष्यांना स्पर्श केला हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळेच आता तुम्ही कधी पुण्याला गेलात तर दगडूशेठ हलवाई गणपतीला नक्की भेट द्या, गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि त्यांचे भरपूर आशीर्वाद घ्या. बोला गणपती बाप्पा मोरया.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपल्यासोबत आहे मी आपली आरजे सुवर्णा. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, वेगवेगळ्या सेगमेंट्स घेऊन येत असतो आणि त्यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकत असतो. आजचा विषय नेमका काय आहे? खरं तर आजचं जे आपलं जीवन आहे ते इतकं धकाधकीचं आहे, खूप काही आपल्याला अचीव करायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, मॅनिफेस्टेशन आहे, आपली लिस्ट मोठी आहे, खूप मोठी आहे. आणि त्या लिस्ट मधली जी कामं आहे, जी स्वप्न आहेत, ती पूर्ण करण्याच्या मागे आपण इतके धावतोय, इतके पळतोय की नकळतपणे आपलं आरोग्याकडे, मग दोन्ही आरोग्य, त्यात फक्त शारीरिक आरोग्य म्हणत नाहीये मी, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे सुद्धा नकळतपणे आपण दुर्लक्ष करतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाहीये. आणि जोपर्यंत ती गोष्ट लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आहे मानसिक आरोग्य. निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराबरोबरच मन सुद्धा निरोगी असणं तितकंच आवश्यक असतं. पण आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः स्त्रिया ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतक्या मग्न झालेल्या आहेत की त्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी वेगळा असा वेळच नाहीये. आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्त्रियांना मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो आणि याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये. शरीरात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे नकळतपणे दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणूनच हे ओळखायचं कसं, याची लक्षणं कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपलं मन एकाग्र नसतं. जेव्हा आपलं मन चिंता, तणाव किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा कुठल्याच एका कामावर आपण फोकस करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. कामात किंवा इतर कामांमध्ये सतत लक्ष विचलित होण्याची समस्या ही जर कायम असेल तर नक्कीच हे गंभीर मानसिक समस्येचं लक्षण असू शकतं. हे झालं पहिलं लक्षण. तसंच असंही बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळालंय की आपण पटकन गोष्टी विसरून जातो. म्हणजे नाव असेल एखाद्या व्यक्तीचं, ते असेल किंवा मिनिटभरापूर्वी आपल्याला काम करायचं असतं, आपण अगदी लिहिलेलं सुद्धा असतं, पण ती डायरी आपण बंद करतो आणि जेव्हा विचार करतो की मला काय करायचंय तर आपल्याला ती गोष्ट आठवतच नाही. मला काय करायचं होतं त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यायला लागतो की अरे विसरून गेलो मी आत्ताच. तर हे असं का होत आहे, गोष्टींचा सारखा विसर का पडतोय? तर हे सुद्धा एक मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. आपलं मानसिक आरोग्य बिघडलंय याचं हे एक लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेमध्ये याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. काही केसेसमध्ये वाढत्या वयामुळे किंवा थकवा जाणवल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. पण काही वेळा एक्सेस स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला, अतिरिक्त तणाव, नैराश्य यामुळे सुद्धा हे लक्षण दिसण्यात येतं. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आहे झोप. आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे 24 तासामध्ये आपण जे जे काही ठरवलं असतं ते आपण सगळं करतो, पण 8 तासांची झोप आपण कधीच मला वाटतं कोणीच पूर्ण घेत नसावं. फक्त शनिवार रविवार किंवा एखादी सुट्टी असेल तेव्हा आपण आवर्जून ती 8 तासांची झोप पूर्ण करतो, मात्र इतर दिवशी मला अजिबात वाटत नाही की कोणी 8 तास पूर्ण झोपत असावं. आपली झोप पूर्ण न होणं हे सुद्धा मानसिक तणावाचं एक मुख्य लक्षण आहे. अनेकदा आपण याच्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, मी रात्री 5 तास झोपलो, नंतर मी ऑफिसहून आलो की नंतर मी ती झोप पूर्ण करेन. पण तसं होत नाही. सलग 8 तास झोप घेणं आणि तीच आपण डिवाइड करून 2 तास 4 तास असं झोपणं यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे झोप पूर्ण नसली झाल्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं, तसंच आपण पटकन विसरून जातो हे सुद्धा याचं एक कारण आहे. डोळे आपले सुजतात झोप पूर्ण न झाल्यामुळे आणि याच्यामुळेच मानसिक आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्याचं रूपांतर आजारात सुद्धा होऊ शकतं. आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं हे सुद्धा एक लक्षण आहे मानसिक आरोग्याचं. कितीही आपण आपल्या आवडीची कामं केली किंवा कितीही गोष्टी केल्या, प्रयत्न केला, वेगवेगळे छंद वर्ग लावले, तरी सुद्धा एक वेगळा थकवा आपल्याला जाणवत राहतो. आणि हा थकवा शारीरिक नसतो, हा मानसिक थकवा असतो. तर इथे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे की जर आपल्याला असं जाणवत असेल तर आपण लगेचच
डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हे खूप मोठं लक्षण आहे. तसंच जेव्हा आपली भूक अगदी मंदावते किंवा आपल्याला खूप प्रचंड भूक लागते, सतत खाण्याची इच्छा होते, सारखं क्रेविंग होतं आपल्याला, हे खाऊन बघूया, ते खाऊन बघूया, गोड खावंसं वाटणं, हे सुद्धा एक लक्षण आहे. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मंडळी, आजच्या जगामध्ये जीवन वेगाने पुढे जाते. आपण कामाच्या अंतिम मुदती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा, आरोग्याच्या चिंता आणि इतक्या सूचना असतात आपल्या मागे की हे करायचं ते करायचंय. बऱ्याच वेळा आपण मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो आणि यात सुद्धा आपण अतिरिक्त तणाव घेत असतो, ते प्रेशर आपण घेत असतो आणि आपल्याला हे कळत नसतं. तर हे समजून घेण्यासारखं आहे की आपल्यापैकी बरेच जण तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा नैराश्याने ग्रस्त असतात. या दबावाचं व्यवस्थापन करणारे, काम करणारे जर आपण असाल किंवा आपल्याला ताणतणाव कमी करायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याकडे आपण बघणार आहोत. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की एखादा छंद वर्ग लावूया किंवा एखादा छंद जोपासूया जेणेकरून आपला जो ताण आहे तो कमी होईल. म्हणून बरेच जण हे क्लासेस लावतात, मग योगासनांचा क्लास असेल किंवा एखादा छंद वर्ग, मग गायन असेल, नृत्य असेल किंवा एखादं वाद्य असेल, ते शिकण्यासाठी सुद्धा बरेच जण क्लास लावतात. पण होतंय काय की यामुळे दगदग आपली वाढते, कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढणंच मुळात कठीण झालेलं आहे आणि त्यातून आपण एक्स्ट्रा क्लासेस लावतोय का, तर आपल्या मनाला आनंद मिळावा, आपल्याला नैराश्यातून बाहेर पडता यावं यासाठी. पण तसं खरंच होतंय का हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. सत्य हे आहे की आनंदी निरोगी मनाला महागड्या उपचारांची, गुंतागुंतीच्या दिनचर्येची किंवा नाट्यमय जीवनात बदलांची आवश्यकता नसते. आपण जे काही करतोय त्यातनंच आपल्यासाठी थोडा वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. मी आताच म्हटलं तसं की आपण वेगवेगळे महागडे क्लासेस लावतो, बऱ्याच गोष्टी करतो का, तर मनाला आनंद मिळावा यासाठी. पण त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज खरंच नाहीये. आपण जे काही करतोय त्यातूनच काही वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे, ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि सहज शक्य असलेली गोष्ट आहे. विज्ञानाने हे दाखवून दिलं आहे की काही दैनंदिन सवयी, जीवनशैली, काही निवडी या जर आपण अंगीकारल्या तर हे अगदी सहज शक्य आहे. आपली मनस्थिती, तणाव, चिंता, झोप, आत्मविश्वास आणि एकूणच हे सगळं आपल्या मनावरती थेट परिणाम करतं. मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवतात. दीर्घकालीन ताण असेल, कमी झोप असेल, एकाकीपणा असेल, शारीरिक हालचालींचा अभाव असेल किंवा आपली विचार पद्धती असेल किंवा जीवनात घडलेली एखादी घटना किंवा अगदी पौष्टिक अन्नाची कमतरता, हे सगळं याला कारणीभूत असू शकतं. नैराश्य, चिंता, विकार किंवा इतर क्लिनिकल समस्यांसारख्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितींसाठी आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता आनंदी निरोगी मन हे आहे का, हे कसं ओळखायचं, ते याची पण काही लक्षणं आहेत ती आपण बघूया. आपण ताणतणावाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो का, आपल्याकडे भावनिक लवचिकता आहे का, अडचणींमधनं परत येण्याची क्षमता आहे का, आपण स्पष्टपणे विचार करू शकतो का, चांगले निर्णय घेऊ शकतो का, किंवा आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का, उद्देश आहे का, आपण जे काही करतोय ज्याच्या मागे आपण धावतोय सतत त्याच्यासाठी काही आपलं ठरलेलं ध्येय आहे का, अंतिम ध्येय कुठे आहे, कुठे थांबायचंय हे तुम्हाला माहिती आहे का, याच्यानंतर तुम्हाला नातेसंबंध आवडतायत का, तुम्ही इतरांशी कितपत जोडले गेले आहात, माणसांमध्ये गेल्यावरती तुम्हाला भीती वाटते का किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होतो का, असं होतंय का, आणि असं होत नसेल तर तुम्ही आनंदी आहात, निरोगी आहात, आनंदी म्हणता येणार नाही पण तुम्ही निरोगी आहात, किंवा ज्या भावना आहेत आपल्या म्हणजे राग आहे, त्याच्यानंतर दुःख आहे किंवा आनंद आहे, या भावनांवरती आपला किती कंट्रोल आहे हे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य दाखवत असतं. बऱ्याचदा आपण खूपच आनंदी होतो आणि इतका आनंद होतो की आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही, किंवा दुःख सुद्धा त्याची तीव्रता इतकी जास्त असते की दिवसांमागे दिवस जातात, महिनोन महिने जातात, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या विचारामागे इतके गुंतून राहतो, दुःखात अडकून राहतो, तर हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याचा अर्थ आपण कुठेतरी त्यामागे ग्रस्त झालो आहोत, नैराश्याने आपल्याला ग्रस्त झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे.
आता आनंदी निरोगी मन ठेवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत जे आपण अगदी सहज अंगीकारू शकतो. ते मार्ग कोणते आहेत ते आपण बघूया आणि याचा फायदा कसा होतो याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. आता मी आता म्हटलं तसं की शारीरिक हालचाल जर आपली कमी असेल तर सुद्धा आपल्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव असतो आणि नकळतपणे त्याच्यामुळे सुद्धा आपण आळशी होतो. आळशी झाल्यामुळे निगेटिव्ह विचार यायला लागतात. अशी ही सायकल सुरू होते. तर मुळात आपल्या शारीरिक हालचाली कशा आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण दिवसात ना किमान 15-20 मिनिटं तरी व्यायाम करतो का, चालतो का, हे सुद्धा आपण बघणं अपेक्षित आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की अगदी रोज शक्य नसेल तरी एक दिवसामागे तरी आपण चाललं पाहिजे. काही ठराविक व्यायाम प्रकार आपण केले पाहिजेत. दिवसातून 20 मिनिटं जरी आपण चालण्यासाठी काढले तरी सुद्धा आपलं मन फ्रेश होतं. शरीराबरोबरच आपला मूड सुद्धा सुधरू शकतो आणि आपलं मानसिक आरोग्य अर्थातच चांगलं होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की व्यायाम म्हणजे नक्की कुठला, तर जिमला जाण्याची अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडे सायकल असेल तुम्ही सायकलिंग करू शकता, अगदी नॉर्मल चालू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला असं एखादं ठिकाण असेल जिथे लायब्ररी आहे, म्हणजे ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचू शकता. किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत काही वेळ तुम्ही घालवू शकता. तुम्ही अगदी चांगल्या स्थितीत तिथे गेलात, काही वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा तुमचा मूड चांगला होऊ शकतो. आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य सुधरू शकतं. आता गमतीचा भाग असा आहे की भारतात तरी निदान जेव्हा आपण झोपतो, भलेही आपण रात्री 3 झोपले असू किंवा 4, पण आपल्या वरिष्ठांचं असं म्हणणं असतं की तुम्ही 7 उठलं पाहिजे. त्यांना हे माहितीच नसतं बऱ्याच जागी आपण कितीला झोपलो आहोत, पण 7 उठणं अपेक्षित असतं कारण आपली जी दिनचर्या आहे ती पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं आणि आपण मोजून 3-4 झोपतो आणि मग तशाच अवस्थेत आपण उठतो आणि सगळी आपली दिवसभराची कामं करत असतो. पण यामुळे आपल्या मेंदूला जी झोपेची गरज होती ती पूर्ण झालीच नाहीये आणि मग दिवसभर थकवा जाणवतो, चिडचिड होते, अतिरिक्त भूक लागते, असं सगळं होत राहतं. आता झोपेचं महत्व काय आहे बघा. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू अतिशय महत्वाचं देखभालीचं काम करत असतो. जेव्हा आपण नीट झोपत नाही तेव्हा हे सगळं कठीण वाटतं. म्हणजे निर्णय, भावना, ताण व्यवस्थापन, आनंद तसंच कनेक्शन, हे सगळं जर आपण व्यवस्थित झोपलो, 8-9 तास झोप घेतली तर काय होईल, दर्जेदार झोपेमुळे आपली मनस्थिती नियंत्रित राहते, कंट्रोलमध्ये राहते, भावनांवर प्रक्रिया करण्यास मदत होते, मनातला जो गोंधळ आहे, निर्णय घेण्यासाठीचा गोंधळ आहे तो दूर होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूला आठवणी आणि शिकलेल्या गोष्टी पक्क्या करण्यास मदत होते. म्हणजे मगाशी आपण जे बोललो की पटकन आपण गोष्टी विसरून जातो किंवा व्यक्तीचं नाव अगदी ओठावर असतं पण काही केल्या ते आठवतच नाही, तर यासाठी सुद्धा झोप ही गरजेची आहे. झोप याला कारणीभूत आहे. अपुऱ्या झोपेचा संबंध नैराश्य, चिंता, चुकीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि कमी झालेली लवचिकता यांच्याशी वैज्ञानिकांनी जोडलेला आहे. आता कोणी किती झोपणं अपेक्षित आहे, तर प्रौढ लोकांना रोज 7-9 तास चांगल्या प्रतीच्या झोपेची आवश्यकता आहे. आपल्या मेंदूचं आणि भावनिक आरोग्याचं भवितव्य या पुरेशा विश्रांतीवर अतिशय महत्वाचं आहे, अवलंबून आहे. झोपेचं वेळापत्रक आपण नियमित ठेवायचंय. शक्यतोवर जर आपण रात्री 10 झोपत असलो तर 10 झोपायचं. अगदी 10 म्हणजे 10 शक्य नाहीये, पण 10:15 होतील तर ठीक आहे. पण आज मी 10 झोपले, उद्या मी 12 झोपतेय आणि परवा मी 3 असंच तुम्ही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून शक्यतोवर आपण एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिथे आपण झोपतो त्या ठिकाणी अंधार असणं अपेक्षित आहे. झोपण्याच्या आधी किमान 30-60 मिनिटं आपला जो मोबाईल आहे किंवा आपलं टॅब असेल, आयपॅड असेल, जे काही आपण वापरतो त्या गोष्टी स्विच ऑफ करून ठेवून द्यायच्या बाजूला. आणि दुपारी 2 कॅफिनचं सेवन आपण टाळायचंय. जर आपल्या मनात विचार येत असतील, म्हणजे सगळं हे केलं मी, मोबाईल पण स्विच ऑफ केला, सगळे डिव्हायसेस ऑफ केले, तरी सुद्धा माझ्या मनात विचार येत आहेत, मला झोप येत नाहीयेत, तर अशा वेळी अगदी सोपा उपाय करायचा, एखादी वही घ्यायची, डायरी घ्यायची आणि आपल्या मनातले विचार आहेत ते लिहून काढायचे. नक्की कुठले विचार आपल्या मनात येत आहेत, म्हणजे करिअरबद्दल आहे, फॅमिलीबद्दल आहे, किंवा काहीही जे तुमच्या मनात येत आहे ज्याच्यामुळे तुम्ही झोपू शकत नाहीये, अस्वस्थ आहात, ते विचार आपण लिहून काढायचे. आणि शेवटी असं लिहायचं की
हे जे मी प्रॉब्लेम्स मी लिहिलेले आहेत माझ्या मनातले, त्यावर मी उद्या लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचं सोल्युशन काय आहे? जर त्याला सोल्युशनच नाहीये तर मी हा विचार का करते? हे आपण काही दिवस असं करायचंय. याच्यानंतर आपण ध्यानधारणा करायची आहे. माइंडफुलनेस म्हणजेच निर्णय न घेता वर्तमान क्षणाकडे लक्ष द्यायचंय. ध्यान म्हणजे आपण योगासनं करतो किंवा ओंकार म्हणतो, असे काही अगदी सोपे उपाय आहेत. याचा काय फायदा होतो? तर नियमित सजगता आणि ध्यान आपली चिंता कमी करतं. तणाव निर्माण करणारे जे हार्मोन्स आहेत ते योगासनं किंवा ध्यानधारणा केली तर कमी होतात. एकाग्रता आपली वाढवली जाते, भावनिक नियमन वाढवतात आणि जीवनातल्या आव्हानांना आपोआप प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यास ते मदत करतात. अक्षरशः आपल्या मेंदूच्या रचनेवर ते प्रभाव टाकतात. भावनिक नियमनाशी संबंधित भागांना ते बळकट करतात आणि तणाव आणि चिंतेशी संबंधित भागांना ते कमकुवत करतात. आता हे कसं करायचं? तर सुरुवातीला अगदी 2 मिनिटं, त्याच्यानंतर हळूहळू आपण 5 ते 10 मिनिटांपर्यंत ही ध्यानधारणा करायची आहे आणि मग हळूहळू हा वेळ वाढवायचा आहे. आपल्या आवडीचं चित्र असेल ते आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा जे काही आपल्याला आवडतं ते आपल्या डोळ्यासमोर आपण काही वेळ आणायचं. एखादा चित्रपट असेल, त्यातलं एखादं दृश्य आपल्याला आवडत असेल, एखादं गाणं असेल जे आपल्या अगदी मनाच्या जवळ असेल, जे गाणं ऐकून आपल्या मनाला आनंद मिळतो असं गाणं आपण डोळ्यासमोर आणायचं आणि डोळे मिटून फक्त शांत बसायचं. काहीच करायचं नाही तुम्हाला. तुम्ही हे करून बघा, तुमच्या मनात जे काही विचार सारखे सुरू आहेत हे केल्यावर कुठे ना कुठे हे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. याच्यानंतर मोठा आपण दीर्घ श्वास घेतो. एका नाकुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्याने सोडायचा, असं आपण करायचं आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा खूप सकारात्मकता आपल्याला जाणवायला लागते. आता याचा फायदा आपण बघितला की कसा होतो. इनसाइट टाइमर किंवा काम सारखे ऍप्स, आपण विनामूल्य जे ऍप्स आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो मोबाईलमध्ये. किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर नुसतं आपण बसून झोपून किंवा एखाद्या बगीचामध्ये जाऊन बसलोय तिकडे डोळे मिटून आपण ध्यानधारणा करू शकतो. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मंडळी, की आपल्याला एकटं खूप आवडतं खूप जणांना, की मला कोणीच नकोय. म्हणजे मी ऑफिसहून घरी आलो की मला फक्त एकट्याला बसायचंय, मला एकट्याला शांत बसू द्या, असं होतं. मुळात मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. मानसिक आरोग्य आणि आनंदासाठी अर्थपूर्ण संबंध हे अतिशय महत्वाचे आहेत. सामाजिक संबंध तणाव कमी करतात, आपली मनस्थिती सुधारतात, जगण्याचा उद्देश वाढवतात, भावनिक आधार मिळतो आपल्याला. या उलट एकटेपणा आरोग्यासाठी किंवा लठ्ठपणा तितकाच हानिकारक आहे. म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला दुःख झालेलं असतं किंवा आपल्याला खूप काही त्रास होतोय मनातनं, तेव्हा आपण पटकन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करतो किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा खूप आपल्याला हलकं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर एकटेच राहिलात तर तोच विचार पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येत राहणार, त्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याची तीव्रता वाढणार. या उलट तीच गोष्ट, तोच विचार तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर तिचा काही सल्ला आपल्याला मिळतो, ती व्यक्ती काही आपल्याला समजावते, सांगते किंवा यातनं काही सोल्युशन आहे का, काही मार्ग काढू शकतो का, याबद्दल ती आपल्याला सांगते. तर नक्कीच आपण हे करून बघायचं की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, किंवा आपण अगदी जवळच्या जवळ एखाद्या कॉफी कॅफेमध्ये जाऊ शकतो, तिथे आपण गप्पा मारू शकतो, किंवा एखादा क्लब जॉईन करू शकतो किंवा एखादा ग्रुप जॉईन करू शकतो. जर तुम्हाला लोकांना मदत करायला आवडत असेल तर स्वयंसेवी संस्था आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. काही लोकांना त्यातून सुद्धा खूप आनंद आणि समाधान मिळतं, तर ते पण आपण करू शकतो. ज्यांना कुटुंब आहे, फॅमिली आहे अर्थात, ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. किंवा आपले नातेवाईक आहेत, आपण प्लॅन करून एखाद्या दिवशी भेटायचं, हे सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर कृतज्ञतेचा सराव करणं म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला जी कोणी काही मदत केली असेल, छोटीशी का होईना,
तुम्हाला जायचंय, तुम्हाला रस्ता कोणी सांगितला की इथून जा, तर आपण रस्ता विचारतो पण त्या बदल्यात आपण त्याला थँक्यू सुद्धा म्हणत नाही सांग, अगदी आपण कृतघ्नपणे निघून जातो. तसं करायचं नाहीये, तर आपल्याला जी गोष्ट मिळाली एखाद्या व्यक्तीमुळे तिला त्याबद्दल कृतज्ञता दाखवायची आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती चांगला सकारात्मक परिणाम होतो. कृतज्ञता म्हणजे काय? तर चांगल्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचं कौतुक करणं, मग त्या कितीही लहान असल्या तरी सुद्धा. याचा फायदा कसा होतो बघा, आपल्या मेंदूमध्ये नकारात्मकतेकडे कल असतो, तो नैसर्गिकरित्या समस्या आणि धोक्यांवरती लक्ष केंद्रित करतो. कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे आपलं मन हळूहळू सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरू करतं, ज्याच्यामुळे आपली मनस्थिती आणि लवचिकता सुधारते. कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानी, कमी चिंताग्रस्त आणि आशावादी असतात. आता मी अजून एक पुस्तक वाचलं होतं ज्याच्या त्याचा उल्लेख करणं मला अतिशय आवश्यक वाटतं, की एक सुखनोंद वही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं अगदी रोजच्या रोज, अगदी मला माझी हवी असलेली बस मिळाली, मला हवी असलेली सीट मिळाली, किंवा मला आज हे करायचं होतं हे काम झालं सहजरित्या, तर हे सुद्धा एक अचीवमेंट आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे बघतो, मला असं ही व्यक्ती असं का बोलली, किंवा हे माझं काम झालंच नाही. पण जे झालंय त्याच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. तर आपण उलटं करायचंय, जे काही झालंय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्या नोंदी आपण या सुखनोंद वहीत करून ठेवायच्या, आणि महिना संपला की ही वही उघडायची आणि रोज आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं झालंय, जे आपण लिहून ठेवलं होतं ते आपण वाचायचं. आपल्या लक्षात येईल की कुठलाच दिवस अगदी निगेटिव्ह नव्हता, रोज काही ना काही चांगलं घडलंच आहे, मग ते अगदी लहान का असेना, पण घडतंय. याच्यानंतरचा उपाय आहे, आपण निसर्गासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जायचंय. मी असं म्हटलं तसं की आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेर जरी आपण डोकावलं तर वेगवेगळी झाडं आहेत, कुंडीत लावलेली रोपं सुद्धा बघा तुम्ही, त्यात फूल आलं असेल एखादं ते बघा, त्याचं निरीक्षण करा. तुमच्या गॅलरीमध्ये पक्षी येत असतील, सनबर्ड असेल, पोपट असेल, जे काही, त्या पक्ष्यांचं निरीक्षण करा. त्यांना बघून सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आणि आपली एकाग्रता वाढते, आपली सर्जनशीलता वाढते, आणि आपले जे हार्मोन्स आहेत कॉर्टिसोल, तणाव संप्रेरक, ते सुद्धा आपलं कमी होतं, आपला रक्तदाब कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होतं, एकाग्रता वाढते. जर जंगल असेल किंवा जास्त झाडी असेल तर त्या रस्त्याने आपण मुद्दामून जायचं आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. कसं वाटतं? तिथून जाताना तुमच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट येईल, पानांची सळसळ असते ती ऐकू येते, किंवा वाऱ्याची झुळूक येऊन जाते. हा जो सगळा स्पर्श आहे, हे जे आवाज आहेत निसर्गातले, याच्या सोबत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला नक्कीच खूप खूप छान वाटेल. हे आपण करून बघायचंय. याच्यानंतरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, की सोशल मीडिया आणि डिजिटल ओव्हरलोड आपण कमी करायचा आहे. आपण बोलतो आहोत आज मानसिक आरोग्याबद्दल, आणि मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा या सोशल मीडियाचा प्रचंड प्रचंड आपल्यावरती प्रभाव आहे, आणि नकळतपणे आपण सारखे त्याच्या मागे धावत असतो की मला स्टोरी अपलोड करायची आहे, मला पोस्ट टाकायची आहे, मी आता हे केलं आहे, मला किती लाईक्स आलेत, मला किती कमेंट्स आलेत. तर कुठेतरी याच्यामुळे नकळतपणे तणाव आपण इतका घेऊन बसलोय ना की आपल्याला कळतच नाहीये. आपलं मन सतत उत्तेजित होत राहतं, आपण तुलना करतो की मला इतकेच लाईक्स आले. आणि डिजिटल कनेक्शनसाठी आपण तयार झालेलो नाहीये, आपण त्यासाठी बनलेलो नाहीये. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्यांशी जोडलेला आहे, कारण आपण रात्री पण आपल्याला झोप लागत नाही ती याच्यामुळेच. आपण मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो खरा, पण पुन्हा 5 मिनिटांनी आपण तो स्विच ऑन करतो आणि पुन्हा त्या सोशल मीडियाच्या ऍप्स आपण ओपन करतो, आणि तुम्ही जे काही अपलोड केलं आहे किंवा अपलोड केलं नसेल तर का केलं नाही, यामुळे तुम्ही इतके डिप्रेस होता. आता हे सोशल मीडिया किती वापरावं किंवा हे जे डिव्हायसेस आहे ते किती वापरावे यासाठी कुठलंच परिपूर्ण असं प्रमाण नाहीये, पण रोज सुमारे 30 मिनिटांपेक्षा कमी वापर केला तर ते सर्वोत्तम आहे, जे अर्थातच शक्य नाहीये. तर मी याउलट सांगेन की दर 30 मिनिटांनी आपण 5 ते 10 मिनिटं मोबाईल किंवा हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या,
दहा मिनिटांनी पुन्हा आपण त्या स्विच ऑन करायचं आणि बघायचं. असं जरी आपल्याला करण्यात यश मिळालं तरी आपण बऱ्यापैकी नॉर्मल आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अजून काही उपायांवर आपण बोलणार आहोत पण तत्पूर्वी एक ब्रेक घेणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. कुठेही जाऊ नका. तुमच्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, विश्रांतीनंतर आपण वळणार आहोत पुढच्या भागाकडे. आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत होतो. मानसिक आरोग्य हे किती महत्वाचं आहे, त्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे आणि कोणते उपाय केल्यानंतर हे मानसिक आरोग्य सुधरू शकतं, त्याचं संतुलन टिकू शकतं याबद्दल आपण बोलतो आहोत. तर आजच्या भागात सुद्धा आपण त्याविषयीच बोलणार आहोत. आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करत आहोत हे आपण आधी बघायचं आहे. आपण जे आव्हान आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याच्याकडे संधी म्हणून बघायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी नवीन गोष्ट करण्याची वेळ आली तर आपण त्याच्याकडे संकट म्हणून बघतो आणि संकट म्हटलं की पुन्हा एकदा भीती, नैराश्य, तुलना हे सगळे घटक कुठेतरी मनात येतात आणि मग सुरू होतं डिप्रेशन. आव्हानांबद्दल तुम्ही कसे विचार करता, ते तुम्ही कसे अनुभवता यावर ते अवलंबून असतं. वाढीची मानसिकता म्हणजे समस्यांना तुमच्या अपुरेपणाचा पुरावा म्हणून पाहण्यापेक्षा आपण शिकू शकतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो असा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि जे काही आव्हान आपल्या त्याला आपण सामोरं जायचं आहे. त्याचा फायदा काय होतो तर विकासाभिमुख मानसिकता असलेल्या लोकांना कमी चिंता वाटते. अपयशांना सामोरं जाताना ते अधिक खंबीर राहतात, त्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू वाटतं. ते योग्य जोखीम पत्करतात आणि अधिक यश सुद्धा मिळवतात. अपयशाला लाजीरवाणी गोष्ट न मानता ते एक माहिती म्हणून पाहतात. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी कालांतराने हळूहळू विकसित होते. ही अशी गोष्ट नाहीये की आपण ठरवू आणि ठराविक काळासाठीच आपण ती वापरू असं करता येणार नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची वेळ येते, नवीन गोष्ट करण्याची वेळ येते, जेव्हा आपण एखादी नोकरी सोडून नवीन नोकरी स्वीकारतो किंवा एखादी गोष्ट नव्याने शिकतो तेव्हा ती आपल्यासाठी चांगली आहे या उद्देशानेच आपण पुढे जायचं आहे, त्या उद्देशानेच आपण मार्गक्रमण करायचं आहे, म्हणजे त्या गोष्टीचे आपल्याला फायदे होतात. जेव्हा अडचणी येतात ते त्यात आपण असा विचार करतो की मी इतका वाईट का आहे, मला हे येत का नाहीये किंवा मला हे येणारच नाही का, तर असा विचार न करता काही क्षण थांबायचंय, स्वतःला विचारायचंय की तुम्ही हे का करताय, मुळात तुम्ही ही नवी नोकरी का स्वीकारताय, तुम्ही हा जो एखादा क्लास लावला असेल, एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही का शिकताय. तर याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला आनंद हवाय यासाठी तुम्ही ही गोष्ट करताय. मग ज्यातनं आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यातनं आपण आनंदच घेत नसलो तर त्या गोष्टीचा नक्की उपयोग काय, नाही का? तर म्हणूनच आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि पुढे जायचंय. आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपले प्रयत्न कमी पडतायत का, तर प्रयत्न अपुरे असतील तर ते आपण वाढवायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा स्वतःशीच आपण आपुलकीने वागायचंय, आपण आपल्याला सॉरी म्हणायचंय की जी चूक आपली झाली आहे ती पुन्हा होणार नाही यासाठी आपण नक्की काय करू शकतो का, जर करत असू शकलो तर करायचं, शक्य नसेल तर हा मुद्दा आपण डोक्यातनं काढून टाकायचा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पुढचा की आपण आपल्याशी कसं वागतो. आपण इतरांशी असं वागायला हवं, आपण असं करायला हवं, आपण अशा बऱ्याच गोष्टी बोलत असतो पण आपण आपल्याशी कसे वागतो याचा आपण विचार करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण कठोर आत्मसमीक्षक असतात. म्हणजे काय? म्हणजे आपण स्वतःला क्रिटिसाइज किती करतो आणि कशा प्रकारे करतो याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आपण आपलाच राग आपल्यावर काढत असतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही काही गोष्टी ठरवल्या असतात की या काळात या गोष्टी माझ्याकडनं होणं अपेक्षित आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा कधी कधी एकही गोष्ट आपली साध्य होत नाही, मग तेव्हा स्वतःवरतीच आपला राग निघतो. आपण स्वतःशी अशा प्रकारे बोलतो ज्या प्रकारे आपण इतरांशी कधीच बोलत नाही. स्वतःशी करुणा म्हणजे स्वतःशीही त्याच दयाळूपणाने, समजूतदारपणाने आणि समर्थनाने वागणं, ज्याची आपण काळजी घेतो त्याला आपण जसं ट्रीट करतो तसं आपण स्वतःला सुद्धा ट्रीट करायचं आहे. याचा फायदा नक्की काय होतो तर आत्मकरुणा चिंता आणि नैराश्य कमी करते, लवचिकता वाढवते, भावनिक नियमन सुधारत, त्याच्यानंतर आपण जी टीका करतो आपण स्वतःवरती ती अधिक प्रभावीपणे आपल्याला जर प्रेरित करत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा आपण स्वतःलाच वाईट समजतो, कमी लेखतो, तेव्हा नकळतपणे आपण आपल्यालाच मागे आणत असतो चार पावलं. तसं करायचं नाहीये, आपल्याला पुढे जायचंय
त्यामुळे आपण सकारात्मकतेने बघायचं आहे. जरी एखादं काम आपल्याकडनं चुकीचं झालं असेल, अपेक्षेनुसार झालं नसेल, तरी सुद्धा यापुढे असं होणार नाही, किंवा काल जी चूक झाली ती आज होणार नाही याची मी काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण विचार करायचा आहे. आणि हा एक दैनंदिन सराव आहे, आपण हा रोजच्या रोज करायचा आहे की स्वतःशी आपण चांगलं वागायचंय. जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा आपण थांबायचंय, हे कठीण आहे, किंवा मी संघर्ष करतो आहे हे आपण एक्सेप्ट करायचंय, स्वतःला स्वीकारायचंय. मुळात अडचणी आणि अपयश हे सगळीकडे आहे, कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी सुद्धा अडथळे येणार आहेतच. आणि आपण एकटे असं नाहीये की आपण याला तोंड देतोय, आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत, आपले मित्र आहेत, आपले कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांच्यावरती मात करून त्यांना पुढे जावं लागतं. तर आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की आपण एकटे नाही, आपल्यासोबत अनेक असे लोक आहेत आणि आपण सगळे समांतर पुढे जातो आहोत. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ती एक सुखनोंद वही तुम्ही करायची आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सिक्रेट, हा जो एक प्रकार आहे मॅनिफेस्ट करणं, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात हवी आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ऑलरेडी, ती आपल्याकडे आहे असं आपण स्वतःला समजवायचंय आणि तसंच आपण वागायचंय. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते घर तुम्ही घेतलेलं आहे, तुमचं स्वप्नांचं घर असं तुम्ही कल्पना करायची आहे. त्या घराचं चित्र तुम्ही एका वहीत काढायचंय आणि तुम्ही असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची की ते घर आहे तुमच्याकडे तसंच आणि त्या घरात तुम्ही राहताय. आणि हे इतक्या सकारात्मक रीतीने करायचंय की जणू काही आपण बघत नाहीये स्वप्न, तर आपण त्यात राहतोय असं आपण कल्पना करायची. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जे तुम्ही या चित्रामध्ये काढलेलं आहे किंवा जे तुम्ही लिहिलेलं आहे ते काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळतं. ते कसं मिळतं, का मिळतं, तर या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत, द सिक्रेट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला युट्यूबवर मिळेल आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तो ट्रान्सलेट केलेला आहे. कोणतीही भाषा असो, तुम्हाला मराठीत बघायचं आहे, हिंदीत पण आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, कृतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता मानसिक आरोग्यामागचं विज्ञान काय आहे त्याबद्दल आपण बोलूया. चेतासंस्थेचं नियमन, आपल्या चेतासंस्थेच्या दोन अवस्था असतात, तणावग्रस्त आणि शांत, म्हणजे लढा किंवा पळा, आणि विश्रांती आणि पचन. आपल्यापैकी बहुतेक जण खूप जास्त वेळ तणावग्रस्त अवस्थेत घालवतात. आता आपण जे उपाय करणार आहोत मानसिक आरोग्यासाठी ते याला मदत करतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याचं अगदी सोपं उदाहरण सांगते, तुमची एखादी परीक्षा आहे, 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे, आणि त्याचा इतका तणाव असतो आपल्यावरती, कारण आपल्याला माहिती असतं की परीक्षा झाल्यावरती जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले कुटुंबातले सदस्य असतील, हे आपल्याला फोन करणार आणि आपल्याला विचारणार की निकाल काय लागला. तर हे सगळं आपल्याला कधी आठवतं, जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाताय तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात चाललं असतं नकळतपणे. आणि जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर तेव्हा आपण विचार करतो की मी जाऊ का परीक्षेला, की नको जाऊ मी परीक्षेला, असा विचार सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो. तर इकडे तेच म्हटलं आहे की लढा किंवा पळा. एक आहे सोल्युशन की सामोरं जायचं परीक्षेला, दुसरं आहे परीक्षाच द्यायची नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जरी अभ्यास झाला नाहीये तरी आपण देऊन बघूया, हरकत नाही. जास्तीत जास्त काय, मी पास होणार नाही ना, ठीक आहे, आणि आपण आपल्या घरच्यांना समजावू, अशी सुद्धा एक कंडिशन आहे. तुम्ही नक्की कुठल्या प्रकारात मोडता यावरती तुमचा निर्णय अवलंबून आहे. आता आपल्या मेंदूत ज्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, जे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, त्यावरती हे सगळं अवलंबून असतं. तर हे सगळं जर आपल्याला नियमित करायचं असेल तर आपण व्यायाम, सामाजिक संबंध, आनंद, कृतज्ञता आणि ध्यान या गोष्टी करायच्या आहेत. याच्यामुळे काय होतं तर सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या हे जे हार्मोन्स आहेत जे आपली मनस्थिती नियमन करतात, जे आपल्या मेंदूतल्या महत्वाच्या रसायनांवरती प्रभाव टाकतात, तसंच कॉर्टिझोल सारख्या तणावाशी संबंधित संप्रेरकाची पातळी कमी करतात, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कोणत्या, पुन्हा सांगते, व्यायाम करायचा आहे आपल्याला, सामाजिक संबंध म्हणजे आपण सगळ्यांशी बोलायचं आहे, आपल्या आजूबाजूला ज्या काही इव्हेंट्स होतात तिथे आपण आवर्जून सहभागी व्हायचं आहे,
आनंद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता, आपल्याला एखादी गोष्ट आवडली असेल त्याबद्दल त्याला सांगायचं, आणि ध्यानधारणा जे मगाशी पण बोलले होते. पुढचं आहे आपल्याला आपल्यात लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी आपल्याला आपल्या वाढवायची आहे. म्हणजे जसं आपण एक्सरसाइज करून आपल्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवतो, शारीरिक लवचिकता पण वाढवतो, तशी आपल्याला मानसिक लवचिकता वाढवायची आहे. जेव्हा आपण तणावाचं व्यवस्थापन करतो, आव्हानांना सामोरं जातो, इतरांशी संबंध जोडतो, आपण आपले प्रॉब्लेम्स इतरांशी शेअर करतो आणि स्वतःशी दयाळूपणे वागतो, तर हे सगळं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो, याचा सराव करतो, तेव्हा आपण अशा स्टेजला येऊन पोहोचतो की आपण मानसिकरित्या लवचिक राहतो. म्हणजे आपल्याला लॉटरी लागली तरी सुद्धा आपण अतिशय आनंदी होत नाही, किंवा आपण एखादी गोष्ट हरलो तरी सुद्धा आपल्याला तितकं दुःख होत नाही, आपण त्यातनं सहज बाहेर येऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. याच्यानंतर झोप आणि विश्रांती याचंही आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. दर्जेदार झोपेतच आपला मेंदू आपल्या भावनांवर प्रक्रिया करत असतो. शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपण दिवसभर जे काही काम केलंय, तुम्ही नृत्य शिकत असलात, गाणं शिकत असलात, तुम्ही जो काही रियाज केलाय, त्याचा सराव, त्याची उजळणी ही रात्री मेंदू करत असतो. जरी आपल्याला वाटतं की आपण डोळे मिटून झोपलोय, तरी आपला मेंदू झोपत नसतो, तो त्यावेळी सुद्धा कार्यरत असतो, तो या गोष्टींची उजळणी करत असतो, शरीरातले विषारी घटक तो बाहेर फेकत असतो, स्वतःची दुरुस्ती करत असतो. झोपेशिवाय इतर सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय कठीण आहे, किंबहुना अशक्य आहे. हिलिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या शरीरावरती इजा झालेल्या असतात, जखमा झालेल्या असतात, या कशा भरून निघतात, तर हे कार्य सुद्धा जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपला मेंदू त्या सूचना देतो त्या ठराविक शरीराच्या भागांना, आणि त्या इजा भरून निघतात, त्या जखमा भरून निघतात. म्हणजे झोप किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर सजगता, निसर्ग, छंद, कृतज्ञता, नातेसंबंध या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतात, त्या आपण करणं अपेक्षित आहे. भूतकाळात अडकून पडायचं नाहीये आणि भविष्याचाही अतिरिक्त विचार करायचा नाहीये. हे खूप महत्वाचं आहे की वर्तमानात आपण जगणं अपेक्षित आहे. तर नक्कीच वर्तमानात जगूया, भूतकाळात पण जायचं नाहीये आणि भविष्यकाळाचा विचार सुद्धा करायचा नाहीये. हे सगळं आपण जर करू शकलो तर आपण मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकतो.

मंडळी, आपण आता जे बोलत होतो की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत मानसिक आरोग्य राखण्यासाठी, त्याच्या अगदी थोडक्यात आपण टिप्पणी घेणार आहोत. तर आपण काय करायचं, तर सकाळी 5 मिनिटं ध्यान करायचं आहे, 15 मिनिटं फिरायला जायचं आहे, याच्यामुळे आपला दिवस चांगला सुरू होतो. त्याच्यानंतर आपण नियमितपणे शारीरिक हालचाल करायची आहे, म्हणजे पायऱ्या चढणं असेल, स्ट्रेचिंग करणं असेल. त्याच्यानंतर अगदी लहान गोष्टी आहेत की आपण आपल्या खिडकीतनं बाहेर डोकावायचं आहे, एखादं झाड असेल, पक्षी असेल, त्याचं निरीक्षण करायचं आहे, आणि जो सोशल मीडियाचा वापर आहे तो थोडासा आपण कमी करायचा आहे. त्याच्यानंतर दिवसभरातनं आपल्या आवडीचा एखादा मित्र असेल, जवळची व्यक्ती असेल, किंवा जिच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी कळतात, मिळतात, तिच्याशी आपण संपर्क करायचा आहे. मग तिला आपण फोन करू शकतो, मेसेज करू शकतो, किंवा प्रत्यक्ष भेटू शकतो. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रीनचा वापर मुद्दामून कमी करायचा आहे. जरी 2-3 तास झाले असतील आपण मोबाईल बघितलाच नाहीये, आता आपण फोन केला आहे नाही का, तर फोनवर बोलणं झालं, संभाषण संपलं की मोबाईल पुन्हा एकदा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता मानसिक आरोग्याबद्दल समज काय आहेत आणि चुका काय आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेहमी आनंदी राहणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी आहे, म्हणजे ती नॉर्मल आहे, ती मानसिकरित्या योग्य आहे असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती जिचं आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं आहे तिला संघर्षच करावा लागत नाही, हा सुद्धा एक गैरसमज आहे, असं नाहीये. पुढचं एक आहे की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा आहे, असंही बऱ्याच लोकांना वाटतं की मी मला वेळ देणं, मी टाइम काढणं म्हणजे मी खूप स्वार्थी आहे, असं अजिबात नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत किंवा मानसिक नैराश्याने एखादी व्यक्ती ग्रस्त असेल तर आपण दुर्बल आहोत, आपण कुठेतरी कमी आहोत, असंही खूप लोकांना वाटतं. तर असं अजिबात नाहीये. काही लोक असं यापुढे जाऊन म्हणतात की मी सकारात्मक विचार करणार आणि मी बरा होईल, किंवा मला असं काही झालंच नाहीये असा विचार करून पुढे पुढे जातात, आणि तरी सुद्धा त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे, आणि यातल्या ज्या गोष्टी आपण बोललो की एखादी व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी राहते, म्हणजे ती आतून तितकीच आनंदी आहे का, तर असं असू शकत नाही, असेलही किंवा नसू पण शकतं. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे बघून आपण तुलना करायची नाहीये. आपल्याला मुळात काही प्रॉब्लेम आहे का ते अगदी तपासणं महत्वाचं आहे. तपासल्यानंतर आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का हे आपण बघायचं आहे. त्या सगळ्यानंतर आता आपण मदत कधी घ्यायची, नक्की आता ही वेळ आली आहे मुळात की मला आता मदत घ्यायची आहे, ते कसं ठरवायचं. तर जर आपल्याला 2 आठवडे किंवा त्याहून जास्त काळ सारखं दुःख वाटतंय, सारखं आपल्या एखादी गोष्ट अडकूनच राहिली, एखादा विचार, किंवा आपण सुन्न झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला गरज आहे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची. किंवा अगदी आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण खूप अडकून पडतोय एखाद्या गोष्टीमध्येच की ही गोष्ट झाल्याच्या पुढे जाणार नाही, जेव्हा की आपल्याला कळतंय की इथे जास्त वेळ देऊन चालणार नाहीये, आपल्याला बरीच कामं करायची आहेत, तरी सुद्धा आपण एखाद्या गोष्टीतच अडकून पडतोय. किंवा आपली एकाग्रता अतिशय कमी झालेली आहे, आपली स्मरणशक्ती खूप कमी होते,

किंवा आपले जे नातेसंबंध आहेत, आपले जे ताणतणाव आहेत जीवनातले, ज्याच्यामुळे आपण खूप विचित्र वागतोय, सतत चिडचिड करतोय, या जर यापैकी काहीही तुम्हाला जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही मानसिकरित्या सुयोग्य नाहीये, सुदृढ नाहीये, याचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. तर थोडक्यात असं म्हणता येईल की मानसिक आरोग्य आपलं कितपत योग्य आहे, ते चांगलं करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो, त्यातले कोणते उपाय आपण करून बघितलेत, कोणते उपाय करण्याची गरज आहे, हे सगळं आजच्या कार्यक्रमातनं, विविध या कार्यक्रमातनं आपण जाणून घेतलं. नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे तिकडे तुम्ही नक्की जाल, पुढे जाल. आणि खुलेपणाने या गोष्टींविषयी बोलणं खूप महत्वाचं आहे, याविषयी चर्चा होणं खूप महत्वाचं आहे. मानसिक व्याधी ही शारीरिक व्याधींसारखीच महत्वाची आहे, त्याच्यावरती ताबडतोब उपचार होणं खूप गरजेचं आहे. आजच्या विविध या भागात मी आरजे सुवर्णा आपला इथेच निरोप घेते. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. पुढच्या भागात भेटूया नवीन विषयासह. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण म्हणजेच आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन येत असते. श्रोतेहो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येताय ना? चला तर मग स्वागत आहे तुमच्या विशेष सेगमेंटमध्ये. आज आपण निसर्गाच्या कवी नलेश पाटील यांच्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत, त्यांच्या कवितांच्या विश्वास सैर करणार आहोत. त्यांच्या कवितेत झाड बोलतात, पाऊस नाचतो, डोंगर हसतात आणि मन हिरवगार होऊन जातं. आज आपण त्यांच्या अप्रतिम कविता ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहणही करणार आहोत आणि सुंदर सुंदर गाण्यांचा नजराण्याचा आस्वादही घेणार आहोत. तर मंडळी, सुंदर सुंदर गाण्यांचा आपण आस्वाद तर घेणारच आहोत, पण सर्वप्रथम आपण या छान अशा सुंदर आणि फ्रेश कवितेने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्या कवितेचं नावच आहे येता पाऊस पाहुणा. जी सुरुवातीलाच मी आता गाऊन दाखवले तीच कविता मी आता पूर्ण करते. येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधान, येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधान, डोंगरातून फुटलं हिरवळीच धरण, हिरवळीच धरण, रान हिरव्या लोंढ्यात गेली अवघी वाहून, रान हिरव्या लोंढ्यात गेली अवघी वाहून, पान पाऊस पिकून गेली नवीन होऊन, ऊन पकडाया सर आली धावत दारात, ऊन पकडाया सर आली धावत दारात, कशी रमली दोघही पाठ शिवीच्या खेळात, कशी रमली दोघही पाठ शिवीच्या खेळात, पाणी वाहते लावणी अंगी मातीचं उटण, पाणी वाहते लावणी अंगी मातीचं उटण, तरी नभान राखलं कसं निळेपण तिचं, तरी नभान राखलं कसं त्यात निळेपण, तरी नभान राखलं कसं त्यात निळेपण, रेषा आखुणी पाण्यात थेंब डाव मांडतात, रेषा आखुणी पाण्यात थेंब डाव मांडतात, छेड काढत झुळक आपसात भांडतात, छेड काढत झुळक आपसात भांडतात, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, जशी फुलच निघाली देठा वरून उडत, जशी फुलच निघाली देठा वरून उडत, सारी पाखर उतारू करतात किलबिल, सारी पाखर उतारू करतात किलबिल, दिला झाडान ऋतुला गर्द हिरवा कंदील, दिला झाडान ऋतुला गर्द हिरवा कंदील, गर्द हिरवा कंदील. इतकी सुंदर प्रसन्न हिरवीगार कविता ऐकल्यावर देहवाण हरवून जातं ना, आणि मन अगदी प्रसन्न होतं, हो ना? असंच एक सुंदर गाणं तुमच्या भेटीला मी घेऊन येते, ते ऐकूयात.

हा, काय अद्भुत चित्र आहे ना. पाऊस येतो आणि संपूर्ण निसर्ग जणू उत्सव साजरा करतो. डोंगर हिरवळीने भरून जातात, रान लोंढ्यात वाहू लागतात, पानं नवीन होतात, फुलपाखरू नाचू लागतात. नलेश पाटील यांनी पावसाला पाहुणा म्हटलंय. वा, जणू एखादा प्रिय अतिथी यावा तसा. ही कविता खरं तर शुष्कतेनंतर येणाऱ्या नवसंजीवनीची, आशेची आणि निसर्गाच्या चैतन्याची आहे. प्रत्येक होळीत हालचाल आहे, रंग आहे, आनंद आहे, मन अगदी हिरवगार हिरवगार करणार आहे. हो ना रसिक हो, आचार्य 90 FM वर मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज सुंदर कवितांचा नजराणा घेऊन येतोय, म्हणजे हिरवळीचा नजराणा घेऊन येते. कारण त्या कविता आहेत सुप्रसिद्ध कवी नलेश पाटील यांच्या. आपण नवे नवीन गाण्यांचा आस्वाद घेणारच आहे, पण त्याआधी एक सुंदर त्यांची कविता पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते, जी तुमच्या मनात हिरवगार गाव करून जाईल. कवितेचं शीर्षक आहे माझ्या चातक मैतरा. तुझ्या

प्रसिद्ध कवी नलीश पाटील यांची ही सुंदर कविता मनात खरंच घर करून जाते ना. म्हणजे पाऊस येतो आणि सर्वत्र ठिकाणी सुंदर वातावरण असतं, प्रसन्नमयी वातावरण असतं आणि सगळ्यात जास्त आनंद या चातक मैत्राला झालेला असतो. आणि त्याचीच एक सुंदर उदाहरण या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला एकदम कॅनव्हस पेंटिंग सारखं करून दिलेलं आहे. हो अगदीच, कारण नलेश पाटील हे खूप सुंदर चित्रकार होते आणि त्यांची कविता ही सुंदरपणे चित्रात रेखाटून आपल्याकडे सादर करून दाखवत आहेत असं आपल्याला नेहमीच भास होतो त्यांच्या कवितेतून. तर वळणार आहोत आपण पुढच्या सेगमेंटकडे, पण तत्पूर्वी हे एक सुंदर गाणं ऐकूयात.

वेलकम बॅक रसिक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आहोत आपल्या स्पेशल सेगमेंट मध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आज आपल्या कवितांच्या गाभाऱ्यात आपण बोलतोय मराठी काव्य विश्वातील पहाडी आवाजाची धणी माणूस, समुद्र आणि निसर्गाशी अस्सल नातं जोडणारे लाडके कवी नलेश पाटील यांच्याबद्दल. 29 जानेवारी 1954 रोजी पालघरमध्ये जन्मलेले नलेशजी पुढे मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकले आणि जाहिरात क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमवलं. पण कॉर्पोरेट जगात वावरताना त्यांच्या त्याला कवी कधी शांत बसला नाही बरं का. अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे आणि महेश केळुसकर या मित्रांसोबत त्यांनी सुरू केलेला कवितांच्या गावा जावे हा मंच मराठी काव्य इतिहासातील एक सुवर्ण काळ ठरला बरं का. त्यांच्या पहाडी आवाज जेव्हा मंचावर घुमायचा तेव्हा सभागृहात शांतता पसरायची. चला तर मग थेट निलेश पाटील यांनी लिहिलेला एक सुंदर कवितेचा आस्वाद घेऊया. आणि कवितेचं शीर्षक आहे पाऊस आला ग पाऊस आला ग.

मंडळी कसं आहे ना, मी स्वतः देखील कलाकार आहे, छोटीशी कलाकार आहे, आणि इतकं सुंदर गाणं, म्हणजे लयीत असलेल्या कविता अशा ऐकल्या ना तर माझ्यातला कलाकारसुद्धा जागा होतो आणि मी पण गाणं गायला लागते. अर्थात माझा प्रयत्न थोडाफार तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते. खरं तर कसं आहे ना, हिरवं भान नावाचा एक कविता संग्रह आहे नलेश पाटील यांचा, आणि त्याच्यामध्ये 70-80 कविता नाही आहेत बरं, त्याच्यामध्ये 100 अधिक कवितांचा संच आहे. हो हो, 100 अधिक. मी खरं तर छोट्या छोट्या कविता संग्रहांबद्दल मी वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं, पण इतका मोठा काव्यसंग्रह आणि तेही फक्त आणि फक्त निसर्गावर आधारित, आणि ते वाचल्यानंतर ना खरं देहभान अगदी हिरवंभान होऊन जातं. आणि त्याच्याबद्दल खरंच आपण सर्व रसिक प्रेक्षक आणि कवी मित्र मैत्रिणी आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणारच, ह्यात काही शंकाच नाही. या सुंदर कवितेनंतर आपण एक वळूयात सुंदर गाण्याकडे, आस्वाद

नमस्कार. ब्रेक नंतर मी आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नलेश पाटील झाडांना फक्त झाड मानत नाही, त्यांना आत्मा देतात. झाडाच्या खोल मनात काय चाललं आहे याचा विचार करताना आपण स्वतःशी जोडलं जातो. ही कविता निसर्गाशी एकरूप होण्याची, त्यांच्या गुंतागुंतींना समजून घेण्याची आणि शांत चिंतन करणारी खोल आहे. रसिक हो, नलेश पाटील हे जितके उत्कृष्ट कवी होते तितकेच ते जाहिरात क्षेत्रातील दिग्गज क्रिएटिव्ह डिरेक्टरही होते, उत्तम चित्रकारही होते. शब्दांची नादलय आणि चित्रांची रंग संवेदना त्यांच्या कवितेत म्हणूनच हुबेहूब दिसायची. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कवितांचा हिरवभान हा अप्रतिम काव्यसंग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. या पुस्तकाचे मुख्य पृष्ठही त्यांच्या एका मित्राने आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित होते. त्यांच्या कवितांमध्ये माणसाच्या सुख दुःखाचे आणि निसर्गाच्या बदलत्या रूपांचे अप्रतिम कोलाज होते. मित्रांनो, कवितांच्या गाभाऱ्यातला हा एक विशेष सेगमेंट हिरवभान म्हणजेच नलेश पाटील लिखित कवितांचा होता. आणि या प्रवासात आपण कधी मंत्रमुग्ध झालो खरंच कळलं नाही, मन अगदी खरंच हिरवभान झालंय. मित्रांनो, नलेश पाटील यांच्या कवितांमधून निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नाही तर मुख्य पात्र आहे. त्यांच्या शब्दांनी आपलं मन हिरवं केलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नवीन कवीबद्दल आम्ही खूप सुंदर माहिती, खूप कवितांचा नजराणा आणि गाण्यांची सुखद उधळण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी आरजे रुपाली इथेच थांबते.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते, जिचं नाव आहे आठवतय ना तुला. आपला त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो. आठवतय ना तुला आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळ्याला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझं माझ आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण, कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचास तू. आठवतय ना तुला अनिलाच्या रथावर बसवून सप्तरंगी स्वप्न दाखवायचास तू. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचास तू. आठवतय ना तुला शब्दांनी काजळाची रे गायचास तू. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचास तू. अलंकाराने गाली रंग चढवायचास तू. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचास तू. आणि आपल्याला

आणि तो प्रॅक्टिकल हो. पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवते ना तुला. मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण, आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खर तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरह हा विषय मी तुमच्या समोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतलाय. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजी रूपा लीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते जिचं शीर्षक आहे नंतर. नंतर, नंतरला अंतर होतं, नंतर दिवस बदलतो, रात्र बदलते, श्वास बदलतो, आस बदलते, नजर बदलते, फूल कोमेजत, जाणीवा बदलतात, आभाळ हरवत, नदीचा डोह विरतो, देह बदलतो, समाधानाचा अर्थ हरतो, दुःखाच्या शहाणपणा समोर. आणि नंतर, आणि नंतर कविता घरंदाज बनते, आणि नंतर कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. आणि मग कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर, किंचाळी वेचल्यानंतर. नंतर, नंतर आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना भावनांची, संवेदनांची जी उधळण होत असते ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या जाणीवा कशा असतात, ती परिस्थिती कशी असते, हा भाव मांडणारी ही कविता. नंतर, नंतरला चित्र खूप वेगळं होतं, जसं वाटत असतं तसं घडत नाही. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता ही अत्यंत प्रिय आहे बरं का. खरंच प्रिय आहे कारण की एक सुंदर भावार्थ मी मांडला ह्या कवितेमध्ये, जिचं नाव आहे साधना. साधवे या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की या शब्दातून प्रियकराबद्दलची मी साधना मांडली आहे. ऐकूयात साधना. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, वेडाऊन वाट तुझी लागते शोधायला, वेडाऊन वाट तुझी लागते शोधायला. बिलगुन सरींना मी निशब्द झाले, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, तुझा निरोप जो लागला बरसायला, तुझा निरोप जो लागला बरसायला. चातकागत वाट पाहिली मी तुझी, चातकागत वाट पाहिली मी तुझी, इतकी साधना मी लागले करायला, इतकी साधना मी लागले करायला. पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा याद तुझी लागते छळायला, पुन्हा याद तुझी लागते छळायला. कसा काय कंप उठतो उरात, कसा काय कंप उठतो उरात, कैक लाख प्रश्न लागती बोचायला, कैक लाख प्रश्न लागती बोचायला. पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, असं मुख वादळ लागत गडगडायला, असं मुख वादळ लागत गडगडायला. मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुका श्वास मग लागतो कोंडायला, मुका श्वास ही मग लागतो कोंडायला. आणि पुढचं वाक्य खूप जवळच आहे माझ्या. फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाटून विश्व हे लागते जळायला, फाटून विश्व हे लागते जळायला. आणि शेवटचं कडवं आहे. कविता इतकी दर्दी होण्यास कारण, कविता इतकी दर्दी होण्यास कारण, शब्द कासावीस लागते छळायला,
शब्द कासा विस लागले छळायला तप्त उन्हाचे भ्रण लागले क्षमायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला। साधना नावाची ही कविता खरंच माझ्या प्रचंड मनाजवळची आहे। तुम्हाला कशी वाटली श्रोते हो मला नक्की सांगा। आपल्या आचार्य 90 FM सोशल मीडिया पेजवर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा। वळूयात पुढच्या गाण्याकडे आणि लवकरच भेटूया नवीन सुंदर कवितांसोबत।

वेलकम बॅक आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्ही आहात आजी रुपाली सोबत. मंडळी, आजच्या भागामध्ये मी माझ्या स्वलिखित साहित्याचं सादरीकरण करते. मला तुमच्यासमोर कविता वाचून दाखवायला खरंच खूप मज्जा येते. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे गुंता. या कवितेची पार्श्वभूमी म्हणजे विचारांच्या गर्दीमध्ये अडकल्यानंतर आपण विचारांच्या गुंतामध्ये खूप अडकलेलो असतो. त्याची भावना कशी असते, त्याचे तरंग कशी असतात, ही मांडणारी एक सुंदर कविता गुंता. विचारांच्या गुंतागुंतीत पावलं चाचपडत जातात, संभ्रमाशी तग लावून भरकटून जातात. भान कासावीस असो किंवा हतवन, विचारांची दरीत खोल चालत जाण्याची भूक काही संपत नाही. त्यांची भूमिका निष्ठेने पार करत असतात प्रतिबिंबाच्या शोधात. कधी गवतावरून, डोंगरावरून, नदीवरून, कधी वाऱ्यावरून, कधी आभाळावरून, कधी खडकांवरून, खड्ड्यांवरून, काठावरून, कधी भेगांवरून, रेषांवरून, क्षितिजावरून, मृगजळावरून आणि अगदी उकिरड्यावरून सुद्धा. हो, अगदी उकरड्यावरून सुद्धा जिथवर नजर जाईल तिथवर पावलं जात राहत न थकता. प्रत्येक स्थिती काही ना काही मार्ग दाखवत राहील, काही ना काही अर्थ देत राहील. या प्रवासात वाटेत असंख्य लोभ स्वप्न भेटली बरं का. ओळख भेटली, भूक भेटली, तहान भेटली, पाऊस, हिरवळ, दरवळ, वादळ, प्रतिमा, ऊन, सावली, तरंग तरंग नेत गेला दूरवर. प्रतिभेच्या डोहात मर्माचं दर्पण कोरत, जे सर्व काही अगदी मनात घर करून श्रीमंत करत गेले. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास, की अजूनही या रित्या मनाच्या भिंती मोकळ्या का. अजूनही या रित्या मनाच्या भिंती पोकळ्या का, पोकळ्या का, पोकळ्या का. मंडळी, विचारांची गुंतागुंत दर्शवणारी ही कविता. या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातला विचारांचा जो संघर्ष असतो ना, त्याची भांड, त्याची कशी धांदल उड, त्याची कशी धांदल उडते, ही भाव सांगणारी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता मला खूप आवडते बरं का. पुढची कविता मला अत्यंत प्रिय आहे, खूप रोमॅन्टिक आहे खरं तर, आणि एक वेगळाच भाव मांडणारी आहे. थोडा विरहही आहे आणि थोडी रोमॅन्टिक पण आहे. कवितेचं शीर्षकच आहे सावळ बाधा. ऐकूया सावळ बाधा. या मावळतीच्या प्रहरी, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते. या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते, मन भिरभिरते नक्षत्री चांदव्याशी हितगुज करते. मी तरंगिणी वाहणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी सावळ्याचा लीवण गंध निळीशार परिमळणारी. सावळ्याची चाहूल मिळता, सावळ्याची चाहूल मिळता मोरी पंख देह भुलतो. सावळ्याची चाहूल मिळता मोर पंखे देह भुलतो, रुणझुणतो आसमंत अनुरागी मोद खुलतो. वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, श्वासातून वेणू फुलते अवखळ्या उत्तरांची. घनांनी सांडला हा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा,
बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा, रातराणी शहारून गेली, रातराणी शहारून गेली काजव्याच्या मुक्त थव्यांनी, मी भांबावले जराशी, मी भांबावले जराशी सावळ्याच्या आठवांनी, डोळ्यात सांडले मी, डोळ्यात सांडले मी प्रतीक्षा कामनांची, घेऊन ये सोमतीने तू स्वप्न ही चांदनांची, तू स्वप्न ही चांदनांची, तू स्वप्न ही चांदनांची। सावळ बाधा अतिशय प्रिय असलेली माझी कविता। श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच आमच्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या आहेत। वळूयात पुढच्या कवितेकडे। पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अंधार। या कवितेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे। अंधार म्हणजे काय असतो श्रोते हो? अंधार म्हणजे न दिसणारी अशी खोली जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, आपले विचार तिथे थांबतात, आपल्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाहीये। अंधार, अंधाराची गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो। अंधार आपल्याला विचार करायला भाग पडतात, अंधार आपल्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो विचारांच्या, त्याचा गूढ अर्थ शोधायचा प्रयत्न करायला लावतो तो अंधार। वळूयात अंधार या कवितेकडे। कधी कधी वाटत आपण दूर गेलो तरी एकटे असतो का? दुराव्यात नक्की सोबत कोणाची असते? खूप विचार केला आणि कळलं सोबत एकाकी अंधाराची असते। अंधार जिथे काही नसतानाही सर्व गडद असत, शून्य असूनही आठवांची घनदाट दाटी वाटी असते, जिथे प्रश्न श्वासांशी टग लावून खेटून असतात, जिथे भिजरा भिंती गिरवत असतात रित्या उंजळीची मुखी वेदना, कंठातून भळभळत असते कोंडलेली कविता, जिथे खोल आणि खोल केवळ निनावी दरी असते ज्यात अडखळत आपण स्वतःला पुसून टाकतो हरवून देतो आपलं अस्तित्व आणि शोधत राहतो आशेचा मृग जळीगा भरा। अंधार, अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही हं? अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही, तो घट्ट धरून असतो आपल्याला, जितकी खोल जाऊ तितका गडद राहणारा आणि उजेडाच्या पायरी धडपडत चाच पडणारा एकांताचा सोबती अंधार, एकांताचा सोबती अंधार, अंधार। श्रोते हो, अंधार, अंधार असा गूढ अर्थ सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे। पुन्हा भेटूया आपण सुंदर कवितांच्या गाभाऱ्यात। भेटूयात।

आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला आणि आजचा स्पेशल सेगमेंट आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी स्वरचित कवितांचं सादरीकरण करते श्रोते हो. मंडळी, आत्ताची जी कविता मी प्रस्तुत करते ती खरं तर स्त्री मनावर आधारित आहे. आजची स्त्री स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पुढे जात असते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व खंबीरपणे या समाजामध्ये स्वतःला स्थिरपणे ठेवत असते. आणि अशीच एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवते. का हरवलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, अगदी बदलून गेलेस तू. तुला शोधण्याचा रस्ता घाबरून खोडून टाकलायस तू. तुझ्या स्वत्वाला गाठता येणार नाही असा, नजरेआड कितीतरी कळा पुटपुटत राहतेस. देवापुढे हात जोडून डोळे अलगत पाणवतेस. काहीतरी सांगायचं आहे का तुला? व्यक्त व्हावंसं वाटत असेल तर बोल. बोलायला जड जात असेल तर श्वासात अडकलेला तणावाला दीर्घ श्वासात दूर कर. तुझ्या कणत बसण्याला आवाज असतो अगं. या भिंतींना ऐकू येतात तुझ्या मुख्यात जखमा. तुझ्या मायेने घराला सावरशीलही, तुळशीला घराचं वैभव मागशीलही, दिव्याभोवती तुझी ओवी गाशीलही, अंगणातल्या कणात रंग भरशीलही. पण रंगांना तुझी न फुटलेली आरोळी ऐकू येते अग, त्याच काय? हिरमुसलेली रांगोळी भरत नसते अग, तिला हवा असतो तिच्यातील तिचा खरा रंग, जो समाजाच्या उंबरठ्यात जखडून बसलाय. उंबरठ्या बाहेरची रांगोळी उंबरठ्या आत गुदमरत असते. तुझं सार विश्व तुझ्यातच तर आहे राणी. तुला सुंदर बोलता येतं, सुंदर पाहता येतं, अन्नपूर्ण होता येतं, अर्धांगिणी होता येतं, बहीण होता येतं, माय होता येतं, साय होता येतं, सावली होता येतं, गंगा होता येतं, सीता होता येतं, राधा होता येतं, मीरा होता येतं, प्रेम करता येतं, अनंत अनंत अनंत. इतकं सारं सामावलंय तुझ्यात, पण तू तुझी कधी होशील? रांधा वाढा उष्टी काढा, यापुढेही जग आहे तुझं, ज्याचं दार तू कधीच बंद केलंयस. ऐक माझं हे घर तेव्हाच सुखावेल जेव्हा तू हसशील. या घराला तुझ्या हातांनी मायेचा लेप सावरल्यावर ही रांगोळी तेव्हाच खुलेल जेव्हा तू तुझा रंग भरशील. उंबरठ्या आतून नाही तर उंबरठ्या बाहेरून रंग भरल्यावर ही तुळस तेव्हाच विसावेल जेव्हा तू डोईवरचा पदर कमरेत खोचून समाजाला नाही तर तू स्वतःला डोक्यावर घेतल्यावर. कारण हे आयुष्य तुझं आहे जे तुझ्या भोवती फिरतं आणि तुला समृद्ध करत. तू तुझी स्वप्न पाहत राहा, साकारत राहा, जगत राहा. तू सगळ्यांचीच झालीयस, सगळ्यांचीच. पण आता तू तुझी राहा, पण आता तू तुझी राहा, तू तुझी राहा. मंडळी, स्त्रीचं स्वत्व सांगणारी ही सुंदर कविता कशी वाटली मला नक्की सांगा. वेळ कशी पुढे पुढे सरकत गेली या कवितांच्या गाभाऱ्यातून खरंच कळलं नाही. तुम्हाला आजचा या कवितांचा नजराणा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा मित्रांनो. भेटणार आहोत आपण पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, ज्याच्यामध्ये आपण
गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या सेगमेंट मध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा, जगत रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, काचकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूळपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीत, तुम्हा मंडईना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगेन की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई, असे अनेक लेखक आहे जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांना अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाही तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं, सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजारपर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकूचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसेल मी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगराहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यास मी उरापाशी, किती काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असतं व्यक्तिमत्व, सिद्ध असतं लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण म्हणजे आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन येत असते. श्रोतेहो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येताय ना? चला तर मग स्वागत आहे तुमच्या विशेष सेगमेंटमध्ये. आज आपण निसर्गाच्या कवी नलेश पाटील यांच्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत, त्यांच्या कवितांच्या विश्वास सैर करणार आहोत. त्यांच्या कवितेत झाड बोलतात, पाऊस नाचतो, डोंगर हसतात आणि मन हिरवगार होऊन जातं. आज आपण त्यांच्या अप्रतिम कविता ऐकणार आहोत आणि त्याचे रसग्रहणही करणार आहोत आणि सुंदर सुंदर गाण्यांचा नजराण्याचा आस्वादही घेणार आहोत. तर मंडळी, सुंदर सुंदर गाण्यांचा आपण आस्वाद तर घेणारच आहोत, पण सर्वप्रथम आपण या छान अशा सुंदर आणि फ्रेश कवितेने या कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्या कवितेचे नावच आहे येता पाऊस पाहुणा. जी सुरुवातीलाच मी आता गाऊन दाखवले तीच कविता मी आता पूर्ण करते. येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधान, येता पाऊस पाहुणा आलं हिरव उधान, डोंगरातून फुटलं हिरवळीच धरण, हिरवळीच धरण, रान हिरव्या लोंढ्यात गेली अवघी वाहून, रान हिरव्या लोंढ्यात गेली अवघी वाहून, पान पाऊस पिकून गेली नवीन होऊन, ऊन पकडाया सर आली धावत दारात, ऊन पकडाया सर आली धावत दारात, कशी रमली दोघही पाठ शिवीच्या खेळात, कशी रमली दोघही पाठ शिवीच्या खेळात, पाणी वाहते लावणी अंगी मातीच उटण, पाणी वाहते लावणी अंगी मातीच उटण, तरी नभान राखल कस निळेपण तिच, तरी नभान राखल कस तात निळेपण, तरी नभान राखल कस तात निळेपण, रेषा आखुणी पाण्यात थेंब डाव मांडतात, रेषा आखुणी पाण्यात थेंब डाव मांडतात, छेड काढत झुळक आपसात भांडतात, छेड काढत झुळक आपसात भांडतात, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, टाळ्या वाजवीत गेली फुल पाखर मजेत, जशी फुलच निघाली देठा वरून उडत, जशी फुलच निघाली देठा वरून उडत, सारी पाखर उतारू करतात किलबिल, सारी पाखर उतारू करतात किलबिल, दिला झाडान ऋतुला गर्द हिरवा कंदील, दिला झाडान ऋतुला गर्द हिरवा कंदील, गर्द हिरवा कंदील. इतकी सुंदर प्रसन्न हिरवीकार कविता ऐकल्यावर देहवाण हरवून जात ना आणि मन अगदी प्रसन्न होत, हो ना? असंच एक सुंदर गाणं तुमच्या भेटीला मी घेऊन येते, ते ऐकूयात.

हा, काय अद्भुत चित्र आहे ना. पाऊस येतो आणि संपूर्ण निसर्ग जणू उत्सव साजरा करतो. डोंगर हिरवळीने भरून जातात, रान लोंढ्यात वाहू लागतात, रान लोंढ्यात वाघू लागतात, पानं नवीन होतात, फुलपाखरू नाचू लागतात. नलेश पाटील यांनी पावसाला पाहुणा म्हटलंय. वा, जणू एखादा प्रिय अतिथी यावा तसा. ही कविता खरं तर शुष्कतेनंतर येणाऱ्या नवसंजीवनीची, आशेची आणि निसर्गाच्या चैतन्याची आहे. प्रत्येक होळीत हालचाल आहे, रंग आहे, आनंद आहे, मन अगदी हिरवगार हिरवगार करणार आहे, हो ना? रसिक हो, आचार्य 90 FM वर मी तुमची मैत्रीण आरजी रुपाली आज सुंदर कवितांचा नजराणा घेऊन येते, म्हणजे हिरवळीचा नजराणा घेऊन येते. कारण त्या कविता आहेत सुप्रसिद्ध कवी नलेश पाटील यांच्या. आपण नवे नवीन गाण्यांचा आस्वाद घेणारच आहे, पण त्याआधी एक सुंदर त्यांची कविता पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते, जी तुमच्या मनात हिरवगार गाव करून जाईल. कवितेचं शीर्षक आहे माझ्या चातक मैतरा. तुझ्याच

प्रसिद्ध कवी नलीश पाटील यांची ही सुंदर कविता मनात खरंच घर करून जाते ना. म्हणजे पाऊस येतो आणि सर्वत्र ठिकाणी सुंदर वातावरण असतं, प्रसन्नमयी वातावरण असतं आणि सगळ्यात जास्त आनंद या चातक मैत्राला झालेला असतो. आणि त्याचीच एक सुंदर उदाहरण या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला एकदम कॅनव्हस पेंटिंग सारखं करून दिलेलं आहे. हो अगदीच, कारण नलेश पाटील हे खूप सुंदर चित्रकार होते आणि त्यांची कविता ही सुंदरपणे चित्रात रेखाटून आपल्याकडे सादर करून दाखवत आहेत असं आपल्याला नेहमीच भास होतो त्यांच्या कवितेतून. तर वळणार आहोत आपण पुढच्या सेगमेंटकडे, पण तत्पूर्वी हे एक सुंदर गाणं ऐकूयात.

वेलकम बॅक रसिक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आहोत आपल्या स्पेशल सेगमेंट मध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आणि आज आपल्या कवितांच्या गाभाऱ्यात आपण बोलतोय मराठी काव्य विश्वातील पहाडी आवाजाची धणी माणूस समुद्र आणि निसर्गाशी असल नातं जोडणारे लाडके कवी नलेश पाटील यांच्याबद्दल. 29 जानेवारी 1954 रोजी पालघरमध्ये जन्मलेले नलेशजी पुढे मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकले आणि जाहिरात क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमवलं. पण कॉर्पोरेट जगात वावरताना त्यांच्यातला कवी कधी शांत बसला नाही बरं का. अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे आणि महेश केळुसकर या मित्रांसोबत त्यांनी सुरू केलेला कवितांच्या गावा जावे हा मंच मराठी काव्य इतिहासातील एक सुवर्ण काळ ठरला बरं का. त्यांच्या पहाडी आवाज जेव्हा मंचावर घुमायचा तेव्हा सभागृहात शांतता पसरायची. चला तर मग थेट निलेश पाटील यांनी लिहिलेला एक सुंदर कवितेचा आस्वाद घेऊया. आणि कवितेचं शीर्षक आहे पाऊस आला ग पाऊस आला ग.

मंडळी कसं आहे ना, मी स्वतः देखील कलाकार आहे, छोटीशी कलाकार आहे, आणि इतकं सुंदर गाणं, म्हणजे लयीत असलेल्या कविता अशा ऐकल्या ना तर माझ्यातला कलाकारसुद्धा जागा होतो आणि मी पण गाणं गायला लागते. अर्थात माझा प्रयत्न थोडाफार तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते. खरं तर कसं आहे ना, हिरवं भान नावाचा एक कविता संग्रह आहे नलेश पाटील यांचा, आणि त्याच्यामध्ये 70-80 कविता नाही आहेत बरं, त्याच्यामध्ये 100 अधिक कवितांचा संच आहे. हो हो, 100 अधिक. मी खरं तर छोट्या छोट्या कविता संग्रहांबद्दल मी वाचलेलं होतं, ऐकलेलं होतं, पण इतका मोठा काव्यसंग्रह आणि तेही फक्त आणि फक्त निसर्गावर आधारित, आणि ते वाचल्यानंतर ना खरं देहभान अगदी हिरवंभान होऊन जातं. आणि त्याच्याबद्दल खरंच आपण सर्व रसिक प्रेक्षक आणि कवी मित्र मैत्रिणी आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असणारच, ह्यात काही शंकाच नाही. या सुंदर कवितेनंतर आपण एक वळूयात सुंदर गाण्याकडे, आस्वाद घेऊया सुंदर गाण्याचा.

नमस्कार. ब्रेकनंतर मी आरजी रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. नलेश पाटील झाडांना फक्त झाड मानत नाही, त्यांना आत्मा देतात. झाडाच्या खोल मनात काय चाललं आहे याचा विचार करताना आपण स्वतःशी जोडलं जातो. ही कविता निसर्गाशी एकरूप होण्याची, त्यांच्या गुंतागुंतींना समजून घेण्याची आणि शांत चिंतन करणारी खोल आहे. रसिक हो, नलेश पाटील हे जितके उत्कृष्ट कवी होते तितकेच ते जाहिरात क्षेत्रातील दिग्गज क्रिएटिव्ह डिरेक्टरही होते, उत्तम चित्रकारही होते. शब्दांची नादलय आणि चित्रांची रंग संवेदना त्यांच्या कवितेत म्हणूनच हुबेहूब दिसायची. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कवितांचा हिरवभान हा अप्रतिम काव्यसंग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. या पुस्तकाचे मुख्य पृष्ठही त्यांच्या एका मित्राने आणि त्यांनी स्वतः तयार केलेल्या संकल्पनेवर आधारित होते. त्यांच्या कवितांमध्ये माणसाच्या सुख दुःखाचे आणि निसर्गाच्या बदलत्या रूपांचे अप्रतिम कोलाज होते. मित्रांनो, कवितांच्या गाभाऱ्यातला हा एक विशेष सेगमेंट हिरवभान म्हणजेच नलेश पाटील लिखित कवितांचा होता. आणि या प्रवासात आपण कधी मंत्रमुग्ध झालो खरंच कळलं नाही, मन अगदी खरंच हिरवभान झालंय. मित्रांनो, नलेश पाटील यांच्या कवितांमधून निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नाही तर मुख्य पात्र आहे. त्यांच्या शब्दांनी आपलं मन हिरव केलं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नवीन कवीबद्दल आम्ही खूप सुंदर माहिती, खूप कवितांचा नजराणा आणि गाण्यांची सुखद उधळण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत मी आरजी रुपाली इथेच थांबते. भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर.

बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके।

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी राजवाडा उभा राहतो, कधी एखादं गाव तयार होतं, कधी पोलीस स्टेशन, कधी मंदिर, कधी न्यायालय आणि कधी एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण वेगळं जग तयार होतं. हे ठिकाण म्हणजे मुंबईची फिल्म सिटी. मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात वसलेले दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच आपली प्रसिद्ध फिल्म सिटी. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही विचाराल फिल्म सिटी म्हणजे नेमकं काय? तर फिल्म सिटी म्हणजे फक्त एक स्टुडिओ नाही, ही एक अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखी दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता, म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता. मुंबई आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास खूप जुना आहे. 1896 मध्ये मुंबईत लुमियर बंधूच्या चित्रपटांचे प्रदर्शन झाले आणि भारतातील सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासात मुंबईने महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा मुख चित्रपट निर्माण केला. म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. आणि म्हणूनच 2001 मध्ये फिल्म सिटीला त्यांचे नाव देण्यात आले, दादासाहेब फाळके चित्रनगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना, ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलांचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होत. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास. एखाद्या दृश्यात तुम्हाला वाटतं वा किती सुंदर गाव आहे हे, पण कदाचित ते खरं गाव नसतं, ते फिल्म सिटीमध्ये उभारलेला सेट असू शकतो. तुम्हाला एखादा सुंदर राजवाडा दिसतो, तो खरोखरचा राजवाडा असेलच असं नाही. एखादं पोलीस स्टेशन दिसतं, ते प्रत्यक्ष पोलीस स्टेशन नसेलही.
एखादं मंदिर दिसतं, एखादा बाजार दिसतो, एखादा रस्ता दिसतो. हे सगळं कॅमेऱ्यासाठी तयार केलेलं एक सुंदर जग असू शकतं. आणि म्हणूनच फिल्म सिटी म्हणजे फक्त जागा नाही, ती कल्पनाशक्तीला वास्तवात आणण्याची कला आहे. आज फिल्म सिटीमध्ये इनडोअर स्टुडिओ बरोबरच अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगरदऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन, लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साऊंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना नेमकी कशी झाली, दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे, 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुकचित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना. 1913 त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मुकचित्रपट तयार केला. आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते, तंत्रज्ञान मर्यादित होतं, आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टी हळूहळू वाढत गेली, मुकचित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीतप्रधान चित्रपट आले, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपटसृष्टीने मोठी झेप घेतली. विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळख झाली मायानगरी. कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकतं. चित्रपटसृष्टी वाढत गेली, पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते. निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे. म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली. याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली. 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली. सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1-7 उभारण्यात आले
आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. मुंबईसारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दृश्य निर्माण करण्याची संधी होती. आज आपण फिल्म सिटीमध्ये गेलो तर आपल्याला जंगलासारखं वातावरण दिसू शकतो, रस्ते दिसू शकतात, तलाव दिसू शकतो, मोकळी मैदान दिसू शकतात आणि विविध प्रकारचे सेट्स पाहायला मिळतात. म्हणूनच दिग्दर्शकाला आपल्या कथेप्रमाणे वातावरण तयार करणे सोपे जाते. इथे एका दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेऊ शकता. समजा एखाद्या चित्रपटाची कथा एखाद्या छोट्या गावात घडते तर त्या गावासाठी वेगळा सेट तयार केला जाऊ शकतो. दुसऱ्या चित्रपटाची कथा मोठ्या शहरात घडते तर त्यासाठी वेगळं वातावरण उभं केलं जाऊ शकतं. कुठे पोलीस स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा तर कुठे एखादं मोठं घर. कॅमेऱ्यासमोर ते खरं वाटतं, पण कॅमेऱ्याच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं. आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो, पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो. कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं, मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते. दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो. कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो. म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते. 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले. यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा. मुकचित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि आता OTT डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो, पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे, कारण इथे हजारो कलाकारांनी स्वप्न पाहिले आहे, अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे, अनेक तंत्रज्ञानाने आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटस रोपट काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर आणि शेकडो मेहनती हात. फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया. सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते. आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते. शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं. कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो. आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने दिसेलच असं नाही. म्हणूनच सिनेमात कॅमेरामॅनचं काम अत्यंत महत्वाचं आहे की कॅमेरा कुठे ठेवायचा, कलाकाराचा क्लोजअप घ्यायचा की पूर्ण दृश्य घ्यायचे, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हलवायचा, दृश्यात कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेत आधी आली पाहिजे हे सगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठरवतात. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की लेखक कथा लिहितो, पण कॅमेरा ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत धरते. आपल्याला वाटतं एवढे दिवे कशाला, पण सिनेमात प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे. एका सीनमध्ये आनंद दाखवायचा असेल तर प्रकाश वेगळा असू शकतो, रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो, भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते. म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम. आता आपल्या आवडत्या कलाकाराकडे पहा. राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो, पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश, गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असे असावे लागते. हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध, कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं. म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे, खरा खुरा वाडा आता कुठून आणणार, किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही. सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेरा समोर एक पूर्ण जग तयार होते. आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं. हेच तर खरं सिनेमाची जादू आहे.
इथे इनडोअर स्टुडिओ बरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात. हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात. कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखादा जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो. कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते. आपण कलाकारांचा संवाद ऐकतो, पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते. म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते. कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात, पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो, पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार, कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार, प्रॉप्स कोण सांभाळणार, सेटवर व्यवस्था कोण करणार, वेळापत्रक कोण सांभाळणार, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात, पडदा उजळतो आणि आपल्या समोर सुरू होते एक नवीन दुनिया. दिग्दर्शकाची कल्पना, कॅमेरामॅनची नजर, लाइटिंग टीमचा प्रकाश, मेकअप आर्टिस्टची कला, सेट डिझायनरची कल्पकता, साऊंड टीपचा आवाज, एडिटरची नजर आणि शेकडो हातांची मेहनत, या सगळ्यांच्या संगमातून तयार होतो सिनेमा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा. कारण कलाकार कथा साकारतो, पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजच्या विविधा या सेगमेंटमध्ये आपण नक्की कशाविषयी बोलणार आहोत तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत चिकाटी असलेल्या दोन कीटकांविषयी. तुम्हाला लक्षात आलं असेलच मी नक्की कोणाविषयी बोलणार आहे. आपण आज जाणून घेणार आहोत मुंगी आणि मधमाशीविषयी. मुंग्या या माशांप्रमाणे सगळ्यांनाच परिचित असून जगातल्या सगळ्या देशांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पुरातन काळापासून मानवाच्या सन्निधी राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख अगदी वेदात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मुंग्या या बहुतेक करून जमिनीतल्या वारुळात राहत असल्याने त्यांचा रोजचा जीवनक्रम समजण्यास खूप कठीण आहे. तसंच त्या बहुत करून जमावाने राहतात, त्यामुळे शेकडो या मुंग्यांमध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा असेल एका मुंगीवर नजर ठेवून तर ते सुद्धा खूप कठीण काम आहे. आणि या दोन प्रमुख अडचणींमुळे यांच्या निरनिराळ्या सवयींचा तपशीलवार अभ्यास करणं किंवा त्यांच्याविषयी माहिती काढणं हे अजूनही याच्यावर संशोधन सुरू आहे. काही प्रमाणात यश आलं आहे पण तरी सुद्धा मी जसं म्हटलं की याच अडचणींमुळे तितकं संशोधन करणं हे सोपं नाहीये. मुंग्यांच्या या अभ्यासाच्या शास्त्राला पिपिलिका विज्ञान, मर्मिकॉलॉजी असं म्हटलं जातं. मुंगी हा कीटक हायमेनोप्टेरा या गणाच्या फॉर्मॅसिडिया कुलातला आहे. या गणामध्ये मधमाशा, गांधील माशा आणि भुंगे यांचा समावेश होतो. मुंग्या इतरांपेक्षा जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय आणि कार्यतत्पर आणि अतिशय हुशार समजल्या जातात. फॉर्मॅसिडिया कुलातल्या मुंग्या फॉर्मॅसिनी, डोरिलिनी, पोनेलिनी, मर्मिसिनी या 7 उपकुलांमध्ये वर्गीकृत केलेले आहे. त्यांचं क्लासिफिकेशन या 7 गटांमध्ये केलेलं आहे. जगातल्या मुंग्यांच्या सुमारे 10,000 जातींची नोंद झालेली असून भारतामध्येच जवळजवळ यापैकी 1,000 जातींच्या मुंग्या आहेत. प्रत्येक जातीच्या मुंग्यांच्या सवयी आणि वर्तनक्रम यात बराच फरक दिसून आलेला आहे. मुंगळा म्हणजे एक प्रकारची मोठ्या आकारमानाची मुंगीच असून त्याचं शास्त्रीय नाव कॅम्पोनोटिस कॉम्प्रेसिस असं आहे. नेहमी घरात आढळणाऱ्या मुंगळ्यांची रांग ही कामकारी प्रकारची असते. जे मुंगळे आपल्याला घरात दिसतात ते रांगेत जात असतात, ते असतात कामकारी प्रकारचे. 3 कोटी वर्षांपूर्वी मुंग्या वसाहती करून राहायच्या आणि त्यांच्या वसाहतीमध्ये सामाजिक जीवन सुद्धा अस्तित्वात आहे असं आढळून आलेलं आहे. त्यावेळी मानवाचा पृथ्वीवर उदय सुद्धा झाला नव्हता. मुंग्याच्या सामाजिक जीवनात वेगवेगळ्या जाती अस्तित्वात आहेत. प्रत्येक जात एक विशिष्ट काम करते. त्यांच्या सामाजिक जीवनात व्यक्ती स्थान नाहीये. त्यांच्या समाजात एक प्रकारची शेती करणाऱ्या, प्राणी संवर्धन करणाऱ्या, लढणाऱ्या, गुलामगिरी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या आणि भीक मागणाऱ्या अशा सगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात. मुंग्यांच्या वर्तनाचा खूप अभ्यास झाला असला तरी अजूनही पुष्कळ संशोधनाची गरज आहे. मुंग्या जमिनीत वारुळ करून वसाहती स्थापन करतात. एका वसाहतीत जास्तीत जास्त 5 लाख मुंग्याच राहू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा श्रमविभाजन दिसून आलेलं आहे. तसंच एका वसाहतीत 4 प्रकारच्या मुंग्या आढळतात. पहिली कामकारी मुंगी, दुसरी शिपाई मुंगी, तिसरी मादी किंवा राणी मुंगी आणि चौथी नर मुंगी. तर पहिल्या आहेत कामकारी मुंग्या. या आकारमानाने अगदी लहान आणि बिनपंखाच्या असतात. यांचे डोळे अगदी बारीक असतात. या सगळ्या माद्या असल्या तरी सुद्धा अंडी घालू शकत नाहीत. यांचं काम काय आहे तर वारुळ स्वच्छ ठेवणं, वसाहतीमधलं बांधकाम करणं, अन्न गोळा करणं आणि नर्स म्हणजेच परिचारिकांप्रमाणे पिल्लांचं संगोपन करणं. एका वारुळात वेगवेगळ्या आकारमानांच्या कामकारी मुंग्या सुद्धा असू शकतात. दुसरा प्रकार आहे शिपाई मुंग्या. या कामकारी मुंग्यांचाच एक प्रकार आहे पण या आकारमानाने थोड्याशा मोठ्या असतात आणि यांचं डोकं हे खूप मोठं असतं. जबडे मजबूत असतात आणि तीक्ष्ण असतात. यांचं काम काय तर वसाहतीतल्या इतर मुंग्यांचं शत्रूंपासून रक्षण करणं. तिसरा प्रकार आहे मादी किंवा राणी मुंग्या. या आकारमानाने बऱ्याच मोठ्या असतात आणि पंखयुक्त असून यांचं काम काय तर फक्त अंडी घालणं आणि नवीन वसाहती स्थापन करणं. आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. या मादी मुंग्यांपेक्षा आकारमानाने लहान आणि नाजूक असतात. यांना सुद्धा पंख असतात. मुंग्यांच्या वसाहतीत पिल्लांची काळजी घेणं हे नराचं किंवा राणीचं काम नसून कामकरी मुंगी ते करते.
आता यांची बाह्य रचना कशी असते तर मुंगीचा रंग तांबडा, तपकिरी, काळा आणि विटकरी असतो. शरीराची लांबी साधारणतः 1 मिमी ते 40 मिमी असते. शरीर गुळगुळीत असून त्याचा प्रकार जर डोकं, वक्ष म्हणजे छाती आणि उदर असे 3 भाग असतात. डोकं गोल किंवा लांब असतं. डोक्याच्या दोन्ही बाजूंना मिशा किंवा संस्पर्शक हे असतात आणि यांचा आकार मनुष्याच्या हाताप्रमाणे असतो. तर थोडक्यात काय तर मुंग्यांना प्रत्येक मुंगीला जे काम दिलेलं आहे तेच काम तिने करणं अपेक्षित आहे. म्हणजे कामकारी मुंग्या आहेत, शिपाई मुंग्या आहेत, मादी मुंग्या आहेत आणि शेवटचा प्रकार आहे नर मुंग्या. तर या 4 भागांमध्ये मुंग्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांना जे निवडून दिलेलं काम आहे तेच त्यांनी करणं अपेक्षित आहे. यावरून मला एक गोष्ट सांगायला आवडेल की साधारण 2 ते 3 वर्षांपूर्वी लालबागमध्ये विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये मुंग्यांचा अभ्यास करणारी एक व्यक्ती आली होती. तर तिने सुद्धा मुंग्यांविषयी अभ्यास कसा केला जातो याबद्दल खूप माहिती सांगितली. तिने सांगितलं की एका वारुळात आम्हाला जावं लागतं आणि वारुळाला धक्का लावणं हे फार कठीण, म्हणजे फारच कठीण काम असतं. कारण की एक जरी मुंगी वारुळातनं बाहेर आली किंवा वारुळाला धक्का लागला तर सगळ्या मुंग्या झरझर येऊन अंगावर चढतात आणि ज्या प्रकारे त्या चावतात अतिशय वाईट प्रकारे. तर अशा वेळीस मुंग्यांचा अभ्यास करायचा कसा हा खूप मोठा प्रश्न, गहन प्रश्न होता. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या मुंग्यांना वेगवेगळे वर्गीकरण कसं करायचं तर प्रत्येक मुंगीला एक कलर त्यांनी लावला, अप्लाय केला, रंग लावला ब्रशनी, ब्रशच्या सहाय्याने. आणि मग ती मुंगी कुठे जाते, किती वेळ बाहेर जाते, ती बाहेरून काय आणते, कुठल्या वारुळात जाते, अशा प्रकारे त्यांनी या मुंगीचा अभ्यास केला. आणि प्राणी संवर्धन म्हटलं मगाशी मी, तर प्राणी संवर्धन सुद्धा ते करतात, काही प्राणी पाळतात ते अगदी, ते कशा प्रकारे ते सुद्धा आपण बघूया. पण त्याआधी उद्योगी मुंग्या ही एक छानशी कविता आहे, ती कविता आपण बघूया. इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल मुंग्या, इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या, इवल्या इवल्या मुंग्या नेसतात लाल लुंग्या, उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती पुंग्या, मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला, धडपड त्यांची बघता होत पहा लाजायला, कणकण धान्यातून साठवण भविष्याची, कणकण धान्यातून साठवण भविष्याची, त्यामुळे चिंता नसते ओल्या सुक्या दुष्काळाची, एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, एका रांगेत जायच्या शिस्त पहा कशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी, कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी, दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, दुजाभाव हेवा दावा नसे काही कटकट, एकजुटीनं झटती कोठार भरे झटपट, आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, आळसाचे नाव त्यांच्या ध्यानीमनी नसते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते, सर्व मिळून राबणे पक्के मनात असते. जयश्री चुरी यांनी ही कविता लिहिलेली आहे. अतिशय छान असं वर्णन केलेलं आहे मुंग्यांचं की त्या कधीच कंटाळत नाही, थकत नाहीत. अगदी एखाद्या भिंतीवरून चालल्या असतील आणि त्यांना आपण पाडण्याचा प्रयत्न केला, कितीही वेळा आपण त्यांना खाली पाडलं तरी पुन्हा त्या वर चढतात आणि त्यांचा जो मार्ग आहे तो त्या निश्चित करून त्या दिशेनेच त्या चालत राहतात. तर त्यांच्याकडनं चिकाटी ही आपण नक्कीच हा गुणधर्म शिकण्यासारखा आहे. आणि संदीप खरेंची पण एक कविता आहे, पण ही खूप मोठी आहे त्यामुळे त्यातल्या काही ओळीच आपण ऐकूया. मुंगी बाय मुंगी बाय पिट पिट पिट पिट पिट, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे, जाता कुठे असता कुठे आणि खरे तर नसता कुठे, इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय, इकडून तिकडे नेता काय खाता काय पिता काय, दारे खिडक्यांच्या खिंडी, दारे खिडक्यांच्या खिंडी, बुरुजा सम तांब्या भांडी, त्यांच्या मागून या सरकत रांग उतरते बघ घसरत, कसे समजते मुंगी बाय, कसे समजते मुंगी बाय, कोणी ठेवले कोठे काय, कोठे साखर कुठे रवा, कुठे साखर कुठे रवा, कुठे मिठाई कुठे खवा, कुठे कणिक अन भात कुठे, कुठे जाम अन केक कुठे, चॉकलेट ही पापलेट ही जे जे सांडे संपून जाय, मुंगी बाय मुंगी बाय.
खरं तर मुंग्यांची गंमत वाटते, कारण अगदी साखरेचा दाणा जरी ओट्यावर आपल्या पडला तर काही क्षणांमध्ये त्या मुंग्या बरोबर तिथे येतात आणि एक मुंगी आली की त्यांची रांग लागते आणि मग तो दाणा त्या ज्या प्रकारे उचलतात, ज्या चिकाटीने उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात, हे सगळं पाहण्यासारखं असतं. त्यांना कधी कधी तो झेलत पण नसतो, त्यांना सहनच होत नसतो, इतका तो दाणा जड असतो. तरी सुद्धा अगदी त्यांचा घोळका येतो आणि मग तो दाणा ते उचलतात आणि त्यांच्या वारुळापर्यंत नेतात. कमाल वाटते खरंच. तर ही जी मुंगीबाई कविता होती ही लिहिली होती संदीप खरे यांनी आणि अग्गोबाई ढग्गोबाई या अल्बम मधली ही कविता होती. मंडळी, मुंगीनंतर आपण बोलणार आहोत मधमाशीविषयी. एक लहानशी विश्रांती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत मधमाशीविषयी. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि विविधामध्ये आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करते. मुंगी नंतर आता आपण बोलणार आहोत मधमाशी या कीटकाकडे. मधमाशी मधमाशीविषयी आपण सगळेच जाणून आहोत की असं म्हटलं जातं, शास्त्रज्ञ सुद्धा असं म्हणतात की जर मधमाशी निसर्गातनं संपून गेली किंवा ती नाहीशी झाली तर अवघ्या 4 दिवसांमध्ये हे विश्व सुद्धा संपून जाईल, इतकं महत्व या मधमाशीचं आहे. आपल्याला हे तर माहितीच आहे की पॉलिनेशनसाठी म्हणजे परागीभवनासाठी मधमाशा ह्या किती महत्वाच्या आहेत. फुलांमधनं मध गोळा करणं हा तर उपयोग आहेच, पण मध गोळा करत असताना त्यांच्या पायांना ते परागकण लागतात आणि तिथून या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून या फुलावर असं करत करत हे परागीभवन जे होत आहे आणि त्याच्यामुळेच आपण आहोत, अस्तित्व आहे आपलं, अस्तित्व यांच्यामुळेच आहे. तर हे किती महत्वाचा घटक आहे निसर्गातला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हल्ली सगळीकडे ना मधमाशांचं पोळं दिसलं की पटकन आपण जाळ पेटवतो आणि लगेच त्यांच्या जवळ नेतो आणि ते पोळं जाळून टाकलं जातं. तर कुठेतरी ना आपण हे न करता दुसरा मार्ग अवलंबता येईल का याचाही विचार करण्याची गरज आहे. कारण एक तर झाडच कमी होत चालली आहेत मुळात, त्यांना पोळं करण्यासाठी जी जागा आवश्यक असते ती जागाच नसते, म्हणून मग बऱ्याच वेळा आपल्याला छतावरती वगैरे बघायला मिळतं गच्चीत एखादं मोठं पोळं असतं किंवा मग गॅलरीमध्ये पण कधी कधी पोळं पाहायला मिळतं आणि आपण पटकन ते जाळून टाकतो. तर असं करायला नको आपण. आपण सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून, एक निसर्गाचा घटक म्हणून यांचाही आपण विचार करायला हवा, कारण त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर कुठेतरी आपलंही हे कर्तव्य आहे की त्यांचं जतन संवर्धन करणं. असो, तर आपण मधमाशांविषयी बोलूया आता. मधमाशा या 4 पंख असलेले फुलांवर जगणारे कीटक आहेत. त्यांचे मागचे पाय मोठे असतात, शरीरावर फांद्यांसारखे किंवा पिसासारखे केस असतात आणि सामान्यतः त्यांना एक डंख असतो. मधमाशा आणि भुंगे हे सर्वात सामान्य प्रकार. भुंगे हे मधमाशांपेक्षा मोठे आणि अधिक शक्तिशाली असतात. मधमाशा उपयुक्त कीटक आहेत कारण त्या मध तयार करतात आणि पिकांचं परागीभवन करतात. मधमाशा अॅनिमलिया किंगडम, आर्थ्रोपोडा फायलम, इन्सेक्टा क्लास, हायमेनोप्टेरा ऑर्डर आणि अॅपोइडिया फॅमिलीमध्ये येतात. त्यांचं जे वर्गीकरण असतं म्हणजे बॉटनी किंवा झोलॉजी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा प्रत्येक वनस्पती असेल किंवा कीटक असेल तर ते कोणकोणत्या प्रकारे डिवाइड केलं जातं, कोणकोणत्या त्याचं वर्गीकरण कसं होतं ते आपण पाहिलं. मधमाशी पालकांना कधी कधी एपियारिस्ट असं म्हटलं जातं. मधमाशा आणि भुंगे या सामाजिक मधमाशा असून या वसाहतींमध्ये राहतात. एकट्या राहणाऱ्या मधमाशा स्वतःची लहान कौटुंबिक घरटी बनवतात. मधमाशांच्या साधारणतः 10,000 ते 20,000 प्रजाती आहेत, ज्यात गांधील माशी आणि माशीसारख्या अनेक मधमाशांचा समावेश आहे. बहुतेक मधमाशा या 2 मिमी ते 4 सेंटीमीटर इतक्या लांबीच्या लहान असतात. मधमाशा आणि गांधील माशी यांचं एक जवळचं नातं आहे. मुख्य फरक हा की मधमाशा आपल्या पिलांना परागकण आणि मध देतात तर गांधील माशी प्राणीजन्य अन्न, कीटक किंवा कोळी खातात. या व्यतिरिक्त गांधील माशीच्या अंगावर फांद्या नसलेले केस असतात. मधमाशा पोळ्यांमध्ये किंवा वसाहतीत राहतात. एका पोळ्यात सुमारे 20,000 मधमाशा असतात तर काही मोठ्या पोळ्यांमध्ये अगदी 1,00,000 जास्त मधमाशा सुद्धा असू शकतात. पोळ्यामध्ये 1 राणीमाशी असते, शेकडो नर मधमाशा असतात आणि 1,000 कामकारी माशा असतात. कामकारी मधमाशा या मादी असतात पण त्या प्रजनन करत नाहीत. जसं आपण मुंग्यांचं पाहिलं होतं मगाशी तसंच सेम अगदी राणी मधमाशी मादी असते आणि ती पोळ्यातल्या सगळ्या पिल्लांना जन्म देते. नर मधमाशा नर असतात आणि त्यांना डंख नसतो. अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे. मधमाशा अन्नाच्या स्रोतांविषयी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नृत्याचा वापर करतात. हे आपल्याला नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण वाटलं असेल की मधमाशा या अन्नाच्या स्रोतांविषयी, कुठे काय आपल्याला घ्यायचंय किंवा मध कुठून गोळा करायचं आहे याचं कम्युनिकेशन करण्यासाठी त्या डान्स करतात, नृत्य करतात. मधमाशांच्या हालचालींमधून निघणारे आवाज त्यांच्या डोक्यावरील बारीक केसांद्वारे टिपले जातात. मधमाशा दिशादर्शनासाठी सूर्याचा वापर करतात. दिशा ठरवण्यासाठी मधमाशा या सूर्याचा वापर करतात. ही आणखीन एक नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की एवढासा कीटक आहे पण तो सुद्धा जेव्हा अन्न गोळा करतो किंवा दिशा ठरवतो तर निसर्गातल्या मोठ्या मोठ्या घटकांचा अगदी विचार करतो आणि मगच ती गोष्ट करतो. मधमाशीच्या पोळ्यामध्ये मेणाचे कप्पे असतात.
इथेच राणी माशी आपली अंडी घालते. ती एका दिवसात 1500 अंडी घालू शकते. अंडी फुटल्यावर त्यातनं अळ्या बाहेर येतात आणि कामकारी माशा त्यांना खाऊ घालतात. कामकारी माशा या फुलांमधनं पराकण आणि मकरंद म्हणजेच मध गोळा करतात. पराकणांचा उपयोग प्रथिनांचा स्रोत म्हणून होतो आणि मधाचा उपयोग ऊर्जेचा स्रोत म्हणून होतो. काही पराकण फुलांच्या स्त्री केसरावर पडतात आणि त्यामुळे परपरागण होतं. हे काही पिकांसाठी आणि फुलांसाठी महत्वाचं असतं. वनस्पती आणि कीटक यांच्यातल्या या संबंधाला सहजीवन म्हणतात. हे आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा अभ्यासाला होतं. मधमाशा फुलातल्या मकरंदाचं मधात रुपांतर करतात. केवळ एक चमचाभर मध तयार करण्यासाठी कामगार मधमाशांना 4000 अधिक फुलांना भेट द्यावी लागते. आपण एक चमचा मध अगदी सहज घेतो, पण ते एक चमचाभर मध त्यांना तयार करण्यासाठी मधमाशांना जवळपास 4000 अधिक फुलांवर जावं लागतं आणि प्रत्येक फुलातनं तो मकरंद गोळा करून त्याचं मधात रुपांतर करावं लागतं. पोळ्यामधनं मध काढताना मधमाशी पालकांना खूप काळजी घ्यावी लागते. मधमाशांना इजा होणार नाही याची ते काळजी घेतात. मधमाशा जो मध घेतात त्याच्या बदल्यात मधमाशी पालक त्यांना साखरेचा पाक देतात. त्यांच्यामध्ये सुद्धा देवाणघेवाण आहे. बघा किती गमतीची गोष्ट आहे. राणी ही पोळ्याची माता असते. पोळ्यामध्ये एकच राणीमाशी असते आणि तिला दररोज सुमारे 1000 अंडी घालावी लागतात, ज्यातून नवीन मधमाशा तयार होतात. तिचे तीव्र फेरामोन्स म्हणजे शरीराचा गंध जो असतो, पोळ्याला एकत्र काम करण्यास मदत करतात आणि कामकारी मधमाशांना अंडी घालण्यापासून रोखतात. म्हणजे कामकारी माशांना शक्य असून सुद्धा त्यांनी अंडी घालणं अपेक्षित नाहीये म्हणून ते अंडी घालत नाही. फक्त जी राणीमाशी आहे तीच हे काम करते. यांच्याकडनं हे पण खूप शिकण्यासारखं आहे की तुम्हाला जे काम दिलंय तेच तुम्ही करायचंय, त्या व्यतिरिक्त कुठलंही काम करणं तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. करून बघूया काय होतंय, असं इथे चालत नाही. नर माशांचं एकमेव काम आहे की राणीमाशीसोबत मिलन करणं. त्यापैकी फक्त सर्वात सक्षम असलेल्या काही नरमाशाच आपली जनुकीय वैशिष्ट्य पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करतात. ही भूमिका इतकी महत्वाची असते की पोळ्यातल्या कामगार माशा त्यांना खाद्य पुरवतात. दिवसा त्या जमिनीपासून 5 ते 35 मीटर उंचीवर एकत्र जमतात आणि तरुण राणी माशीची वाट बघत असतात. मग राणी माशी दूरवरच्या एकत्र जमण्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कित्येक मैल उडून जाते, तिथे जिथे ती अनेक नरमाशांसोबत मिलन करते. पण प्रत्येक नरमाशी मिलन झाल्यावर मरते. हाच काजव्यांबाबतीत सुद्धा सारखाच नियम आहे की मिलन झाल्यावरती प्रत्येक नरमाशी मरते. जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज उरत नाही आणि कामगार माशा अशा वेळी त्यांना हकलून देतात. गरज सरो वैद्य मरो ही म्हणी अगदी साजेशी आहे की जेव्हा हवामान थंड होतं तेव्हा उरलेल्या नरमाशांची गरज भासत नाही आणि म्हणून त्यांना हकलून दिलं जातं. हजारो कामकरी मधमाशाच पोळ्याला टिकवून ठेवतात. जन्माच्या दिवसापासून त्या न कुरकुरता राबतात. पोळ्याची स्वच्छता करणं, त्याचं रक्षण करणं, वाढणाऱ्या पिल्लांना खाऊ घालणं, मधमाशाचं पोळं बांधणं ही त्यांची कामं. याशिवाय फुले असलेल्या लांब हिवाळ्यासाठी मधाचा साठा करण्याकरता मकरंद गोळा करून ठेवणं हे सुद्धा त्यांचं काम. कामकरी मधमाशा उन्हाळ्यात पोळं थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात आणि त्या खूप प्रभावीपणे संवाद सुद्धा साधतात. सर्वोत्तम फुलं कुठे मिळतील, तिथे मकरंदाचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता कशी असेल हे ते आपल्या भगिनींना सांगू शकतात. राणी सुरक्षित आहे की नाही आणि पोळ्यात घुसण्याचा प्रयत्न करणारी ती नवीन मधमाशी दुसऱ्या पोळ्यातून त्यांचा मौल्यवान मध चोरण्यासाठी आलेली अनोळखी मधमाशी आहे की नाही हे सुद्धा त्या ओळखू शकतात. म्हणजे त्यांना एवढी बुद्धिमत्ता आहे हे ओळखण्याची. आपल्याला तर सगळ्या मधमाशा सारख्याच वाटतात पाहता क्षणी. म्हणजे आपल्याला फरक सांगा असं म्हटलं तर कठीण आहे, शक्यच नाहीये मुळात. आता याच्यानंतर आपण बघूया की त्यांचं जीवनचक्र कसं असतं. मधमाशी प्रौढ होण्यापूर्वी विकासाच्या अनेक टप्प्यांमधून जाते. ती राणी, कामकरी माशी किंवा नरमाशी बनो, सगळ्या मधमाशांना काया पालटाच्या 4 टप्प्यांमधून जावंच लागतं. ते कुठले टप्पे आहेत तर अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. राणी माशी मध पोकळीतील कप्प्यांमध्ये आपली अंडी घालते. फलित अंड्यांमधून कामकरी माशा बनतात तर अफलित अंड्यांमधून नर माशा बनतात.
कामकरी माशा वेगाने वाढणाऱ्या अळ्यांना खाऊ घालण्यासाठी प्रचंड मेहनत करतात. शेवटी मध पोकळीचे कप्पे बंद केले जातात जेणेकरून अळ्या एकांतात आपले कोश विणून कोशावस्थेत जाऊ शकतील. या अवस्थेतून रूपांतर पूर्ण झाल्यावरती मधमाशीचा पिल्लू मधमाशांच्या समाजात आपलं स्थान घेण्यासाठी त्या कोशातनं हळूच बाहेर येतं. अंड्यापासून प्रौढ मधमाशी बनण्याच्या या प्रक्रियेला राणी माशीसाठी कमीत कमी 16 दिवस किंवा नरमाशीसाठी जास्तीत जास्त 24 दिवस लागू शकतात. एकदा कामगार मधमाशी बाहेर आली की तिचं आयुष्यमान ऋतू उपलब्ध अन्न आणि तिला कराव्या लागणाऱ्या कामावर अवलंबून काही आठवड्यांपासून ते जवळजवळ 1 वर्षापर्यंत असू शकतं. नवीन कामगार मधमाशी मऊ पिसाळलेली आणि बऱ्यापैकी अविकसित असते. पुढील काही आठवड्यांमध्ये तिच्या विविध विशेष ग्रंथी परिपक्व होतात ज्यावरून वसाहतींमध्ये ती कोणते काम करणार हे त्यावरून ठरतं. मग या कामांमध्ये स्वच्छता करणं असेल, लहान पिल्लांना खाऊ घालणं असेल, कोशांमध्ये मकरंद आणि पराकण भरणं किंवा मेळाचं पोळ बांधणं, वसाहतीचं रक्षण करणं अशी वेगवेगळी कामं ठरलेली असतात. आणि मग शेवटी ती मकरंद, पराकण, प्रोपेलिस आणि पाणी गोळा करण्याचं काम करते. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. मध, जो मध आपण खाण्यासाठी वापरतो. आता तुम्ही म्हणाल की माशी जेव्हा फुलातनं मकरंद गोळा करते तोच मध, पण तसं नाहीये. काहीतरी त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि मग त्याचं रुपांतर मधात होतं. आणि म्हणूनच आपल्याला जेव्हा मध हवा असतो तेव्हा मधमाशीच्या पोळ्यातनंच आपण तो काढतो. आपण फुलातनं मध नाही काढू शकत. ही जी किमया आहे ती फक्त निसर्गाने त्यांनाच दिलेली आहे. मध हा एक घट्ट द्रव पदार्थ आहे जो विशिष्ट प्रकारच्या मधमाशा फुलांच्या मकरंदापासूनच तयार करतात. अनेक कीटक प्रजाती मकरंद खातात तर मधमाशा मध बनवण्यासाठी मकरंदावरती विशिष्ट प्रक्रिया करून तो घट्ट करतात. खरं तर त्या भरपूर मध बनवतात जेणेकरून हिवाळ्यासारख्या जेव्हा फुलांचा मकरंद उपलब्ध नसतो तेव्हा त्यांच्याकडे पुरेसा उपलब्ध अन्न असेल यासाठी आधीच त्यांनी पुरेसा मकरंद काढून घेतलेला असतो. बहुतेक कीटकांच्या विपरीत मधमाशा हिवाळ्यातही सक्रिय राहतात आणि थंडीने गोठून मरण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी त्या मधाचं सेवन करतात आणि चयापचयाची क्रिया पूर्ण करतात. सुरुवातीच्या मानवांनी कदाचित अस्वल आणि इतर सस्तन प्राण्यांना मधासाठी मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करताना पाहिलं असेल आणि अर्थातच आपण सुद्धा मधासाठी पूर्णपणे मधमाशांवरच अवलंबून आहोत. मधमाशा फुलांच्या वनस्पतींमधून मकरंद गोळा करतात आणि तो त्यांच्या पोटातील मधाच्या पिशवीत साठवतात जिथे इन्व्हर्टेज नावाच्या एन्झाईमच्या क्रियेमुळे त्याचे अंशत मधात रुपांतर होते. अतिशय महत्वाची ही प्रक्रिया आहे. पोळ्यात परत आल्यावरती त्या हा मकरंद घरातल्या मधमाशांना देतात ज्या हे परिवर्तन पुढे चालू ठेवतात आणि त्यानंतर त्याचं रुपांतर हे मधात होतं. तर अशा रीतीने ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि मधमाशी इतक्या फुलांवरती जाते त्या फुलातनं तो मकरंद गोळा करते तेव्हा कुठे आपल्याला 1 चमचा मध मिळतं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण मधाचं सेवन करू तेव्हा आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की हा मध गोळा करण्यासाठी त्या मधमाशांनी किती कष्ट केले आहेत. जाता जाता एक मधमाशीवर कविता आहे. नाचे गुणगुणे या मधमाशा, नाचे गुणगुणे या मधमाशा, कळेना आम्हा त्यांची गूढ भाषा. मारून भराऱ्या चहू दिशेला, मारून भराऱ्या चहू दिशेला, झप्पी देई ती फुलाफुलाला. भरून घेई पराकणांची झोळी, भरून घेई पराकणांची झोळी, वाटा उचलते बांधण्यात पोळी. थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, थेंबा थेंबाने करते संचय मधाचा, शिकावा तिचकडून मंत्र बचतीचा. परागणाचे करते अचाट काम, परागणाचे करते अचाट काम, नकळत देई ती करोडोचा दाम, नकळत देई ती करोडोचा दाम. हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, हस्ती फुले मधमाशीच्या झप्पीने, मळे फळबागा डुलती आनंदाने. मधमाशांचे प्रमाण का घटले, मधमाशांचे प्रमाण का घटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले, कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले. मंडळी, आपण सुरुवातीलाच कार्यक्रमाच्या म्हटलं होतं की मधमाशांचं संवर्धन आणि जतन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. एक पुण्याचा एक मुलगा आहे अमित गोडसे म्हणून, तर तो यासाठी खूप चांगलं काम करतोय की मधमाशांचं पोळं जाळू नका, तुम्ही त्यांच्या टीमला संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा,
ते लोक जिथे शक्य आहे तिकडे जातील आणि त्यांच्याकडे जी काही वेगळी यंत्रणा आहे जेणेकरून पोळ न जळता तुम्हाला ते पोळ काढता येईल आणि तो मध तुम्हाला गोळा करता येईल. आणि जर तुम्हाला असं मधुमक्षिका पालन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे करू शकता, कारण मधमाशांचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसतंय आणि आपल्याकडूनही नकळतपणे मधमाशा मारल्या जात आहेत. तर असं होऊ नये यासाठी आपणही करू शकतो, मधमाशांची पेटी आपण आणू शकतो. आणि मुळात सगळ्या मधमाशा डंख लावतात का, डंख मारतात का, तर नाही. बऱ्याचशा माशा अशा असतात की ज्या डंख मारत नाहीत, फक्त त्या जेव्हा आपल्या अंगाला स्पर्श करतात तेव्हा थोड्याशा गुदगुल्या होतात, एवढाच काय तो आपल्याला त्रास होईल. आणि जर तुम्ही ही अशी मधमाशांची पेटी तुमच्याकडे आणली तर तुमच्या आसपास जेवढी काही झाडं आहेत, फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, ती सगळी बहरून जातील काही दिवसांमध्ये आणि तुम्हाला हा मध सुद्धा मिळेल. तर नक्की विचार करा या मधुमक्षिका पालनाविषयी. शक्य असेल, जागा असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. आणि आपल्याकडनं निसर्गाला आपण देणं लागतोच, तर यानिमित्ताने आपण ही अशी एक मदत सुद्धा आपण निसर्गाला नक्कीच करू शकतो. आपण जाणून घेतलं मधमाशी आणि मुंगी यांच्याविषयी. त्यांच्याकडनं आपण बरेच काही गुणधर्म आहेत जे आपण अंमलात आणू शकतो, त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो, ते आणूया आणि जीवनाचा आपला भाग करून घेऊया. याच टप्प्यावरती मी आरजे सुवर्ण आपला निरोप घेते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

जंग में गोलियां चलेंगी तुम्हारी, सॉरी नहीं।

ਮਾਰ ਛੜੱਪਾ ਚੰਦ ਪੇ ਚੜ ਜਾ ਹੋਣ ਜਾਣ।

0: तू के कर कस ढोल को फोड़ तो तेज बगतो भी शिवरा हांठा गौशा धर फिर गवर्णी कर
1: शास्त्री बा काय रे होना तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेडा झाला
2: हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन हो
1: पुराणातलं नव्हे त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिलं एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला गोपी म्हणाल्या

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आलजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं, तितका आई बाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला, एक नजर टाकली, तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतोय. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी, आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं, आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाही आहे, पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्याच्या सगळ्याच मग लहान मुलं असू देत, टीन कॅटेगरी असू देत, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत, अशा सगळ्या कॅटेगरीजसाठी वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेजंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता, आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं, आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात, बट या कॉम्पिटिशन मध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते, आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्या सोबत आहे. पार्थ, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे ॲज अन ॲक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे, आणि त्या जर्नीमध्ये एक ॲड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट आहे, ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ, कसं वाटतंय जेव्हा ॲक्टर म्हणून तुझी जर्नी सुरू होती, पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय, काय सांगशील?
2: आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये थोडं स्केप्टिक होतो, कारण कसं होतं लहानपणी बसून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता, पण मला एक बोलली की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं, तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
2: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्याबरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होतं मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होता. कारण लहानपणीपासून रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंटनी, आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचंय की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते, तर असं नाही आहे. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम, तुम्ही ॲज अन मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ॲज अन ग्रूमर आणि ॲज अन डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रूमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारख्या स्टुडंट्स येत आहेत, तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
1: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे, हे आमचं मेन मोटो असतं. आणि सगळे झाले पाहिजे. आम्ही मी पर्सनल पण सगळ्यांशी म्हणजे कम्युनिकेट करते, आणि कोणाचे काय क्वेरीज असतील. मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे. पण हा, प्रत्येक जण एवढं फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं. शेवटी पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की पार्थ प्रॉपर हरलेला तेव्हा, प्रॉपर. ही वॉज नॉट इन द टॉप थ्री. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेज असतो मला बोलला की मॅम मी पुढच्या वेळी करणार. हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं, ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात, नर्वस होतात, मी नाही आता करणार, आता असं नाही तसं नाही, थोडस असं पण असतं त्यांचं. आणि इट इज ऑब्विस ह्या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार, आणि त्या क्षणी बोललेला तो. आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100%. त्यांनी खूप छान परफॉर्म केलं, खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो, मी कुठे कुठे लॅकिंग होतं, वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे तिथे त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
0: घेतली. येस, आता मामने नुकताच उल्लेख केला की आईबद्दल. खरं तर तू, मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस, तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे, तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास, आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केला?
2: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला. लहानपणीपासूनच म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली. तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच ती सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं आहे, काही लोक कसे असतात, जेव्हा ते 2 का 3 फील्ड मध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात, अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो, दुसऱ्या फील्ड बद्दल मी हे करत नाही. तर हीच एक हे आहे की ज्याने मी मॅनेज करतो.
0: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन, जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितलं की तू त्यावेळेला हरलास, खरं तर जसं की आताच मॅमनेही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचं, मी हरलोय मला नाही करायचं, तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोणतं, म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला, बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
2: खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रांसाठी एन डी इव्हेंटसाठी की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं, त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसं आम्ही होतो तसं आता बिलकुल नव्हतो ते जाणून आलं.
0: क्या बात आहे. बरं, पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
2: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे, मॉडेलिंगमध्ये मी करणार. पण प्लॅन बी प्लॅन सी याचा विचार करून ठेवलेला
0: आहे.
2: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे.
0: पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील, तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहताय, जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहताय, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कल मध्ये तुझा काय इमेज आहे, कसं काय वाटतं?
2: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटत, ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे.
0: काय वाटतंय नेत्रा. मग मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की पण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाहीये. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी, बी वन, बी टू रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे, काय वाटतंय तुम्हाला याबद्दल?
1: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचर बद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं, म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा, तुमचा अभ्यास, तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत. हे खूप चांगली गोष्ट आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
3: एक्झॅक्टली.
1: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी, असं आहे ते.
3: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
2: एनडी इव्हेंट्सने या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलाय, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सने मला जसं मी पहिले सांगितलं तसं माझं एक मिसकन्सेप्शन दूर केलं की मॉडेलिंग म्हणजे
3: क्या वाईट आहे. आणि येस, मला असं वाटतं की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडंसं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्या आहेत, पण तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, पण ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं असं नाही म्हणत अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर, त्याला पटत आहे.
1: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते त्यांच्याबरोबर, त्यांच्याशी. म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायचे की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले, म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर युआर विनर्स, युअर शुड लुक लाईक विनर्स.
3: एक्झॅक्टली.
1: असं नको व्हायला की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग. लुक्स आपल्या हातात नाही आहे, दॅट गॉड गिव्स, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज वॉट वी शुड डू.
3: पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय, तुला ग्रूम केलंय, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉयज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आहे, आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काय जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असते, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना माणसाने कधी ना फायदा होता, तर त्या मेंटॅलिटीमध्ये चिल करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा.
3: एक्झॅक्टली.
2: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार करावा असं माझं म्हणणं.
3: एक्झॅक्टली. हे खूप खरं आहे, म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून ह्याच्या मागे लागेल असं नाहीये, पण येस ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं एनडी इव्हेंटच्या माध्यमातून ही जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाही, ते खूप मस्ती करतात, तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
1: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते, जेवढे बॉयज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही, थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायचे ग्रुमिंग वेळी, हे आम्ही ऑब्झर्व केलंय. तर रश्मी
3: बॉयज आर डुईंग गॉसिप,
1: इथे उलट होतं, मुली गॉसिप नव्हते करत, इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा, मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप, त्यांची काय गप्पा चालू असायचे मी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. बट रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट, आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती, निमिषा मॅम पण अशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसते ना तिथल्या तिथे, नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस. त्याच्यामुळे ग्रुमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनाले डे, ग्रुमिंग मध्ये सुद्धा येतात ना, तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे, या बाबतीत असं नाही की तुम्ही बॉयज म्हणजे तुम्ही काय असं कसं पण येत
3: नाही, बिलकुल.
1: सो ते ग्रुमिंग मध्ये शिकले, सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे, म्हणजे मी सगळ्या बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे, मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहेत, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल, सो यू शुड लुक ग्रूम. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित, आणि बाय द टाइम फिनाले येईल पण त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे.
3: बरोबर.
1: असं आम्ही ते ग्रुमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसेल राहिलो ना, मग ह्यांना तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली
3: घेतलं
1: त्यांना फायदा झाला.
3: येस, 100%. पार्थ, खरे तर आता तुम्ही अगोदर भेटत होता, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे, त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कम्प्लीट एकत्र होतात, काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
2: सध्या त्या रविवारची ग्रूमिंग सेशन
1: आम्ही पण खूप करतोय.
2: आणि जसं वँडिटीने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, मी खूप मिस करतोय. फ्रेंड्स काय आहेत
3: आणि येस पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचं आहे तर आता सध्या काय चालू आहे, कशा कशावरती काम करतोयस? म्हणजे
2: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड, आणि आता तरी 12th स्टँडर्डच्या बोर्ड्सवर फोकस आहे. आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं आहे की एज्युकेशन चालू आहे ना, साईड बाय साईड फॅशन आणि फॉलो होत आहे.
3: क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं.
1: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉयजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी हेल्दी पण होती अँड टफ पण होती. आणि पेरेंट्स वर रिअली गुड, त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे सगळे सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये. आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल, असं सगळं पण होतं.
3: हो म्हणजे जरी तिकडे पार्कचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे तसे फ्रेंड्स, ते खूप हॅपी
1: वॉज व्हेरी हेल्दी.
3: सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे, कॉम्पिटिशन असतेच पण ती हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोची अजून जास्त मजा.
1: विनिंग लुझिंग हे दोन्हीही आपल्याला प्रॉपर वेने एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
3: एक्झॅक्टली एक्झॅक्ट,
1: असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडंट आणि तू हरलाय असं तसं नाही, आणि मी हरलोय म्हणून अरे

0: हा जिंकला नाही, मी का हरलो असं नाही. दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे, असं आहे तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय आहे ते तुम्हाला कळू शकेल, नाही तर नाही कळणार कधी. असं आहे
1: श्रोते हो, खरं तर फॅशन इस्ट्रा या सेगमेंटमध्ये आपण गेले काही दिवस ह्या सगळ्या विनर्ससोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. अगदी क्लासिक कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, त्यानंतर टीम कॅटेगरी, या सगळ्या विनर्ससोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बीइंग डिरेक्टर, फाउंडर, ग्रुमर, खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं मी म्हणेन. कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे, बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया त्यांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी, हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस, थँक्यू सो मच नेत्रा मॅम पुन्हा एकदा आचार्य 90 FM सोबत जोडल्याबद्दल,
0: बोलवल्याबद्दल थँक्यू, इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला विनर्सला, थँक्यू व्हेरी मच.
1: आणि पार खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडेंट आहेस पण तुझे विजन क्लिअर आहे, तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे, आणि तुझं जे विजन क्लिअर आहे ते विजन, ते गोल्स अचीव्ह करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999999 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल पार्थ आणि नेत्रा मॅमसोबत इथे तुमची रजा घेतेय. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.
0: थँक्यू.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये आपण आज आमंत्रित केले आहे शिल्पा खेर मॅडम यांना. नमस्कार मॅडम, मनपूर्वक स्वागत तुमचं. आज आपण शिल्पा खेर मॅडम यांचा सगळा व्यावसायिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्या सक्षम नागरिक मोहीम या एनजीओशी निगडीत आहेत आणि शाळा शहरातून सक्षम नागरिक घडवण्याचा उपक्रम त्या करत असतात आणि मार्गदर्शक त्यांचे लाभलेले आहेत त्यांना डॉक्टर अनिल काकोडकर सर. आणि या सगळ्या शाळेतील सगळ्या उपक्रमांचा आज किती काळाची गरज आहे हे त्यांच्या अनुभवातून आपल्याला कळेल आणि आज सगळा त्यांचा प्रवास आपण उलगडून घेणार आहोत आपल्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत. तर मॅडम सुरुवात करूया तुमच्या परवानगीने. सुरुवातीला मला जाणून घ्यायचं की अर्थातच सक्षम नागरिक मोहीम म्हणजे नेमकं काय आहे किंवा थोडं तुम्ही याच्यातून कशी सुरुवात केली त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल.
1: नमस्कार तेजस्विनी, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज मला इथे बोलावलं आहे. मी एक सांगू इच्छिन की व्यावसायिक म्हणून नाही तर एक भाग्यश्री फाउंडेशन ही आमची संस्था आहे जी समाजात काही सामाजिक काम करीत आहे. म्हणजे स्वतःचा काहीतरी एक वाटा असतो ना, तो उचलणं प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असतो. तर त्या हेतूने आम्ही ही सामाजिक संस्था माझे पती डॉक्टर जितेंद्र खेर यांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही बरीच मंडळी यात कार्यरत आहोत. आमचे मुख्य मार्गदर्शक या संस्थेचे आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे उपक्रम जे आता तू उल्लेख केलास की सक्षम नागरिक मोहीम, तर हा उपक्रम गेली काही वर्ष शासकीय शाळांमध्ये मुख्यत्वे शासकीय शाळांमध्ये सुरू आहे आणि याचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला हवा, त्यांना एक मूल्य शिक्षण चांगलं मिळायला हवं आणि ह्यासाठी आपले सर्वच शिक्षक मनापासून प्रयत्न करत असतात.
0: बरोबर.
1: त्यांच्या काही अडचणी असतील, प्रत्येकाचं काही वैयक्तिक त्यात अडीअडचणी असतील किंवा काही त्रुटी राहत असतील किंवा कोणी खूप चांगलं काम करत असतील, पण हे मोठ्या प्रमाणावर कार्य चांगल्या प्रकारे होणं फार आवश्यक आहे. तर ह्यासाठी ह्या सक्षम नागरिक मोहीम अंतर्गत योजनेशी उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मुख्य मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर. तर यामध्ये काय आहे, हे ट्रेनिंग नाहीये मुख्य, म्हणजे कारण आमचा किंवा सरांचं असं म्हणणं आहे की शिक्षक जेव्हा ऑलरेडी बीएड डीएड त्यांचं जे काही एज्युकेशन आहे ते घेतात तेव्हा त्यांना माहिती असते की आपल्या विद्यार्थ्यांना आणि अनुभव असतो परत. बरोबर आहे ना, किती लेक्चर्स घेतले जातात. असं नाही की शिक्षक कोणी व्यक्ती असंच उठते आणि ते शिक्षक होते असं होत नाही. त्यांचे रिहर्सल असते, कित्येक लेक्चर वर्गावर घेतले जातात. तर अनुभवी माणसं आहेत ही, तर त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेनिंग कशाला आवश्यक आहे. आणि ट्रेनिंग जर म्हटलं तर आज आपण युट्यूब म्हणा किंवा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म इतर म्हणा, त्याच्यावर अनेक माहिती आहे. मला अमुक एक गोष्ट हवी आहे तर त्याची इत्यंभूत माहिती मला त्याच्यावर मिळते. तर त्यामध्ये अजून एक ट्रेनिंग मध्ये वेळ फुकट घालवला तर होतंय काय मुख्य, म्हणजे आपल्या शासकीय शाळांमध्ये वर्गाला एक शिक्षक आहे आणि तो शिक्षक जर ट्रेनिंगला गेला तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मग कोणी नसतं. आणि हा हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या घरचं वातावरण आपल्या घरच्या वातावरणासारखं नाहीये, म्हणजे कमी आहे कुठेतरी असं मी म्हणेन की जी शिक्षणाविषयीची जागरूकता आहे ती थोड्याफार प्रमाणात कमी आहे. मी म्हणणार की नाही आहे म्हणून, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिक्षकांनी लक्ष देणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आपण ट्रेनिंग ठेवलेलं नाहीये. आपण हे मार्ग म्हणजे इंटरॅक्टिव्ह लेक्चर असं आपण त्याला म्हणतो. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख किंवा जे इतर घटक आहेत शिक्षण क्षेत्रातील शिक्षण विभागातील त्यांना आपण बोलावतो आणि त्यांना त्याद्वारे मार्गदर्शन करतो. जर एखाद्या केंद्र प्रमुखाने किंवा मुख्याध्यापकाने इन्सिस्ट केलं की हे शिक्षक चांगले आहेत आणि त्यांनी हे मार्गदर्शन ऐकू दे, कारण वर्षातून एकदाच असतं आपलं हे मार्गदर्शन आणि मुख्य म्हणजे हे मोफत आहे, आपण एकही रुपया यासाठी घेत नाही. हे आपलं एक सेवा आहे की आपण आपलं जी शिक्षण पद्धती आहे जी चांगली आहे ऑलरेडी, आपले शिक्षक चांगलं काम करत आहेत, तर त्यांना या मान्यवरांचं काकोडकर सर शेकटकर सर यासारख्या मान्यवरांचं मार्गदर्शन त्यांच्यापर्यंत जावं यासाठी काही पीपीटी आहेत, पुस्तिका बनवलेल्या आहेत, त्या देखील आम्ही सॉफ्ट कॉपी मोफत देतो. जर हार्ड कॉपी कोणाला हव्या असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हार्ड कॉपी करणं मोफत आहे ना. आपलं कार्य असं नाहीये की कुठे आम्ही पैसे गोळा करतो, तर त्याच्यामुळे त्या सॉफ्ट कॉपी आम्ही मोफत देतो. आणि त्याच्याद्वारे झालंय काय, आता कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा, ठाणे महानगरपालिका शाळा, इथे गेली काही वर्ष भिवंडी महानगरपालिका येथे देखील हा उपक्रम सुरू होता.
0: अच्छा.
1: आणि ह्या शाळांमध्ये गेली काही वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि तिथल्या शिक्षकांचे तर अभिप्राय तुम्ही बघितले, तर त्यांना याचा उपयोग होतो आहे असं मी म्हणेन.
0: अच्छा, नक्कीच. तुम्ही भाग्यश्री फाउंडेशनच्या मार्फत सक्षम नागरिक मोहीम ही राबवता. भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना कधीपासून झाली आणि ती तुम्हाला का करावीशी वाटली, आणि त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आहे सक्षम नागरिकचा, पण अजून काही उपक्रम तुम्ही राबवता?
1: भाग्यश्री फाउंडेशनची स्थापना 2007 मध्ये आम्ही केलेली आहे. अच्छा. 2011 मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली.
0: ओके. हा,
1: त्याआधी असं होतं की काहीतरी समाजासाठी करावं असं मला वाटायचं. आधी माझा व्यवसाय होता स्वतःचा, मी ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये केलेलं आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन योगशास्त्र मध्ये केलेलं आहे, फॅशन डिझायनिंग देखील केलेलं आहे, आवड म्हणून करत होते.
0: बरोबर.
1: आणि त्यातून गारमेंटचा व्यवसाय होता. आणि जेव्हा मुलुंडमध्ये माझी बुटीक्स होती, निर्मिती बुटीक आणि रुची बुटीक, आणि फॅक्टरी होती स्वतःची जिथे काही म्हणजे ह्याचं गारमेंट प्रोडक्शनचं काम केलं जायचं. परंतु माझी तेव्हा मुलं झाली, 2000 मध्ये मोठा मुलगा झाला आणि 2002 मध्ये माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. आणि त्यानंतर माझे पती देखील व्यवसायात असल्यामुळे पूर्ण वेळ दोघांनी व्यवसायाला जर दिला, पण कुठलाही व्यवसाय हा असाच उभा राहत नाही, पूर्ण तुम्हाला वेळ द्यावा लागतो.
0: बरोबर.
1: तर त्यामुळे हे ठरलं की म्हणजे माझीच इच्छा होती ती की मला माझ्या घराकडे वेळ द्यायचा होता. आणि 2001 पासून साधारण मी माझं हे काम सगळं बंद करत आणलं. त्यानंतर मी पूर्ण वेळ माझ्या मुलांकडे लक्ष देत होते. पण एक तळमळ होती मनामध्ये की काहीतरी आपल्याला समाजातल्या मुलांसाठी करायचंय. आजूबाजूला बघत होते की आपल्या मुलांसाठी आपण करतो, परंतु समाजात जर काही करायचं झालं तर ते करणं फार आवश्यक आहे असं मला वाटत होतं. आणि मी वात्सल्य या अनाथ आश्रमात काही वर्ष जात होते ऍज अ व्हॉलेंटियर म्हणून. तिथली परिस्थिती बघितली मुलांची की कशा प्रकारे म्हणजे अनाथ मुलं आहेत, काय समाजात चाललं आहे. तिथूनच त्या आजूबाजूच्या शाळा होत्या तिथे, त्या सेविका ज्या वात्सल्यामध्ये होत्या त्या शाळा म्हणजे त्यांची मुलं त्या शाळांमध्ये जात असत, तर त्या शाळांशी परिचय झाला की अशा प्रकारचं काम चालतं. आणि शिवाई विद्यालय आणि केळणी विद्यालय ह्या शाळांमधून आमचं पहिलं काम सुरू झालं. माझ्या मिस्टरांना देखील हा फाउंडेशन जे आम्ही स्थापन केलं 11 मध्ये, काम तर 7 सालापासून सुरू झालेलं, त्यांना एअरफोर्समध्ये जायची प्रचंड इच्छा होती आणि त्यांनी 7 अटेम्प्ट दिले आहेत. दरवेळेला ते लेखी परीक्षेत पास व्हायचे NDA आणि CBSE मध्ये, परंतु SSB ला ते रिजेक्ट झाले. त्याची कारणं अनेक असतील, कारण ती कठीण परीक्षा आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. परंतु दोघांनाही एक मनात होतं की समाजासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, तर त्यांनी देखील त्यांची कंपनी स्थापन केली, माउंटन रेंज प्रॉपर्टीज अँड रिसॉर्ट्स. तर त्याच्यामध्ये यश मिळायला लागलं. आणि मग मी जसं म्हटलं की माझा व्यवसाय थांबवून मी माझ्या मुलांना बघत होते, त्यानंतर थोडंफार समाजात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत होते किंवा मी शिकत होते असं मी म्हणेन काम करण्यापेक्षा. तर आपण काम करतो ना तेव्हा कुठल्याही ह्याच्यात म्हणजे क्षेत्रामध्ये, तेव्हा आपण पण बऱ्याच गोष्टी शिकत असतो, आपण फक्त देत नसतो तिथे, हे मी अगदी आवर्जून सांगेन. तर त्या अनुभवानंतर आम्ही असं ठरवलं की आपण आपली एक संस्था स्थापन करायची, जेणेकरून या मुलांसाठी आपल्याला काही करता येईल. आणि समाजात देखील असे अनेक लोक होती की ज्यांना काही आर्थिक मदत करायची होती की तुमची संस्था आहे ना तर आम्ही काहीतरी देऊ, तर त्यांना आम्ही सांगायचो की आर्थिक मदतीपेक्षा पण ना तेजस्विनी वेळ हा फार महत्वाचा असतो.
0: अच्छा.
1: कारण आम्ही जेव्हा ह्या शाळांमध्ये काम सुरू केलं तेव्हा एकतर कित्येक शाळांना अनुदानित होत्या, त्यांना फीज ऑलरेडी भरली जात होती. मी अक्षरशः 2 वर्ष तरी मुलांची फीज भरली आहे, एक एक वर्ग दत्त घेऊन. परंतु लक्षात आलं की अरे ह्यांची फी भरली जात आहे, त्यांना अन्न किंवा
0: युनिफॉर्म
1: पुस्तक वह्या हे सगळं मोफत मिळतंय, पण मिळत काय नाहीये माहितीये का, एक प्रॉपर पद्धतीने शिक्षण मिळत. आणि तिकडे लक्ष देणं फार आवश्यक, कारण या मुलांच्या घरचं ते वातावरण नाहीये. कुठलीही शाळा, आज मी शासकीय शाळांमध्ये देखील अनेक शाळांमध्ये फिरले एका महिन्यात, तर एक गोष्ट आवर्जून आढळली की प्रत्येक गोष्ट आहे, परंतु मुलांना योग्य प्रकारे शिक्षण देणं ही आजची काळाची गरज आहे. तर अशा प्रकारे ही संस्था सुरू झाली, हे काम सुरू झालं आणि ते आतापर्यंत या
0: टप्प्यावर आलेलं आहे,
1: टप्प्यावर आलं की जिथे आम्ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांमध्ये काम करत आहोत. आणि दुसरं म्हणजे तर सुरुवातीला आम्ही म्हणजे महिला बंदी जे आहेत, भाईखाळा जेल इथले, त्यांच्यासाठी काही शिबिर घेणं, पीआरसी पॅराप्लॅजिक रिहेबिलिटेशन सेंटर आहे खडकी येथे, तर सैनिकांसाठी काही शिबिर. पण मुख्य जे आमचं होतं ना ते नेहमी स्टुडंट ओरिएंटेडच राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काम करायचं होतं. याचं कारण हे आहे ना की समाजात तुम्हाला कुठेही बदल घडवायचा असेल
0: बरोबर,
1: तर त्याचं मुख्य जे हे आहे पाया जो आहे तो तुमच्या शिक्षणातच आहे. तुम्हाला चांगले इंजिनियर्स घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले गृहिणी घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले म्हणजे डॉक्टर किंवा नर्सेस घडवायचे आहेत, तुम्हाला चांगले वकील घडवायचे आहेत, राजकारणी घडवायचे आहेत, समाजकारणी घडवायचे आहेत. त्याचा बेस जो आहे ना तो शिक्षणामधून मुख्य सुरू होतो. आणि म्हणून आमच्या फाउंडेशनचं जे हे आहे एज्युकेशन सपोर्ट पॉवर अँड विजडम, की तुम्ही एज्युकेशनला जर सपोर्ट केला शिक्षणासाठी योग्य प्रकारचं शिक्षण म्हणजे काय की ज्यातून तुमची शक्ती जागृत होणं, तुम्हाला कळणं नुसतं मी शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्याकडे ती पॉवरच नाहीये काही आवाज उठवायची, काही चांगलं काम करायची, मी केवळ आपलं म्हणजे झापड लावलेल्या बैलासारखं म्हणा किंवा व्यक्तीसारखं फिरते, तर मग किंवा मी छोट्याशा कारणांनी निराश होऊन आत्महत्या करणार आहे, तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय? किंवा मी दुसऱ्यांवर जळफळणार आहे, मी स्वतःला कमी लेखणार आहे, तर जे संतुलन देऊ शकत नाही ते शिक्षणच काय कामाचं? शिक्षणामधून तुम्हाला संतुलन मिळणं फार आवश्यक आहे, मानसिक संतुलन. अर्थार्जनाचं एक आपण बघतो, परंतु आपण हे बघतो का की समाजात पैसे मिळाले आहेत म्हणून सगळी जण अगदी खुश आहेत? पैसे तर मिळत आहेत ना, पण मग आत्महत्या का होत आहेत, फ्रस्ट्रेशन का आहे, निराश का आहे? तर ह्या सगळ्याचं मूळ आहे की शिक्षणामधून एक संतुलित व्यक्तिमत्व तयार व्हायला, तर त्यावर आपण मेन फोकस केलं नेहमी आणि त्यासाठी आपण सपोर्ट करतो आणि त्यामधून हे कार्य सुरू आहे, म्हणजे ह्या भावनेने सुरू आहे. जसं इव्हन आपलं भाग्यश्री फाउंडेशनचं ते एक छोटीशी कविता आहे, माझे भाग्य माझ्या हाती जाणले आहे मी, कुणी न येऊन करतो उद्धार ओळखले आहे, तर त्यामागची भावना पण आहे की कोणी भाग्यश्री फाउंडेशन किंवा एखादी व्यक्ती कोणी येऊन तुमचा उद्धार नाही करू शकणार,
0: बरोबर,
1: ती किती महान देखील असेल व्यक्ती, पण तुमचा उद्धार जर करायचा तर तो तुम्हाला करणं आवश्यक आहे. तुम्हाला संतुलित व्यक्तिमत्व हवंय तर ते तुमचं तुम्ही होणं आवश्यक आहे. आणि ह्यासाठी आपल्या शिक्षकांचं, कारण विद्यार्थ्यांना शिकवणारा जो मुख्य घटक आहे ना तो शिक्षक आहे. आम्ही किती जरी आता हे आपलं आजचं जे सेशन आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही जरी शाळेमधून दाखवला तरी विद्यार्थ्यांना किती कळणार आहे तो?
0: बरोबर.
1: शिक्षकांना कळेल, विद्यार्थ्यांना किती कळणार आहे?
0: बरोबर.
1: विद्यार्थ्यांना घडवणारा मेन घटक हा शिक्षक आहे आणि त्यासाठी आपण शिक्षकांसाठी ही सक्षम नागरिक

0: मी काम करत आहे. तुम्ही जर फाउंडेशनच्या वेबसाईटवर पण बघितलं तर अनेक शिक्षक उत्साहाने यात सहभागी होत आहेत, कारण त्यांचा सन्मान ठेवला जातो आहे. मुख्य आम्ही त्यांना शिकवत नाही असते, तुम्ही पाचवीला कसं शिकवा, तुम्ही पहिलीला कसं शिकवा, तुम्ही आठवीला कसं शिकवा. काकोडकर सरांच्या प्रगाढ अनुभवाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की मुलांना लिहिता वाचता कसं यायला हवं, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मुलांनी एक चांगलं व्यक्ती कसं व्हायला हवं, किंवा मुलांनी एक क्रिटिकल थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग हे कशा प्रकारे एनईपीच्या ज्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा प्रकारे, कारण मुलांना तर कळत नाही ना की एनईपी काय आहे, त्याचे टर्म्स काय आहेत, ते नुसतं घोकून एक वेळ करतील एखादी गोष्ट, तर त्या सहज पद्धतीने कशा प्रकारे करायच्या, ह्यासाठी जो रोजनीशी उपक्रम आहे, मध्ये काही विचारायचं
1: नाही नाही बोला ना,
0: रोजनीशी उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही असं जनरली वाटतं की रोजनीशी म्हणजे डायरी लिहायची ते नाही आहे त्याच्यामध्ये.
1: अच्छा,
0: त्यात पण आपण 28 आठवड्याचा उपक्रम दिलेला आहे.
1: अच्छा,
0: आणि त्यामध्ये ह्या एनईपीच्या ज्या टर्म्स आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण मुलांना जर आपण म्हटलं की तुम्हाला ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या टर्म्स कम्प्लीट करून घेतो आम्ही, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, ऑर्गनाइज थिंकिंग हे तुम्ही करायचंय, मुलांना कळणार नाही. त्याच्याऐवजी आपण त्यांना देतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय केलं ते लिहा. मुलं आवडीने लिहितात. ज्यांना लिहिता देखील येत नसतं ना त्यांना काय होतं, जनरली शाळांमध्ये मार्क मिळाले की कौतुक केलं, बरोबर आहे ना, पहिला आला, दुसरा आला, 90 वर टक्के, 80 टक्क्याला तर तसंही मग ही मुलं जी आहेत ना, जी 50 टक्के 60 टक्के मिळवणारी आहेत किंवा जी पास होण्यासाठी पण त्यांना कष्ट घ्यावे लागतात, ती ना बावरून जातात. त्यांच्या मनावर एक होऊन जातं की मी म्हणजे ढ आहे, मला काही जमणार नाही. आणि ह्या जेव्हा आपल्या रोजनिशी मध्ये मुलं लिहायला लागतात ना, आणि तेव्हा जर काही मुलांनी लिहिलं की मी माझ्या घरी आईला मदत केली, मी आजीला मदत केली, अर्थात शिक्षकांना कळत असतं ना खरं खोटं.
1: बरं,
0: किती जरी खोटं लिहिलं तरी शिक्षक ते पकडणार, आपल्याला नाही कळणार इथे बघायला. तर ह्या मुलांना काय होतं की अरे मी पण तर चांगली कामं करतोय, पण कौतुक त्याचं होत आहे कारण त्याला लिहिता येत आहे. परत ते ग्रुप आहेत आमचे, त्याच्यावर ते फोटो पाठवले जातात. नंतर आम्ही पुस्तिका छापतो त्या मुलांच्या, भाग्यश्री माझी रोजनिशी म्हणून, की त्यामध्ये प्रत्येक मुलांचं लिखाण येतं आणि ते सगळीकडे वाचलं जातं. तर तेव्हा ह्या मुलांना देखील एक इच्छा उत्पन्न होते की मी पण काहीतरी चांगलं करत आहे, किंवा माझ्या देखील मनात काहीतरी आहे जे मला व्यक्त करायचंय. आणि प्रत्येक मूल मग लिहायचा प्रयत्न करतो, ते बाळाकडे शिकण्याकडे जातात, कारण मला वाटायला हवं तर मी ते करणार, कोणीतरी सांगताय म्हणून ते मी नाही करणार.
1: बरोबर,
0: तो प्रयत्न ह्या उपक्रमामध्ये केलेला
1: आहे. नक्कीच, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपला संवाद असाच सुरू ठेवूया. तुम्हाला वाटेल सेलिब्रिटी हा शो यामध्ये मॅडमना कसं, पण का, त्याच्या मागचा उद्देश सांगते की असे काही व्यक्ती आपल्या समाजात असतात की ज्या आपल्या कर्तृत्वाने आपलं सगळं भावविश्व उजळून टाकतात, म्हणून मी त्याला सेलिब्रिटी म्हटलेलं आहे. म्हणजे फक्तच नाटक चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी नसतात, पण ह्या समाजातील सेलिब्रिटी शिल्पा खेर यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. तर एक छोटीशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा खेर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्षा आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांच्या त्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. मॅडम, जसं आपण म्हणालात की सगळ्या शाळांमध्ये शिक्षक शिकवतातच असतात आणि शिक्षकांना सगळे बीएड आहे, एमएड आहे, सगळे कोर्सेस सुद्धा होतात, त्यांना शिक्षक म्हणून कसं घडायचं हे सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. पण तुमच्या सक्षम नागरिक मोहिमे अंतर्गत जे उपक्रम तुम्ही राबवताय मुलांच्या दृष्टीने, तर म्हणजे शिक्षक घडवण्याचा तुमचा एक मानस आहे, तो नेमका कसा आहे आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याविषयी यामध्ये नोंद आहे, तर त्याविषयी थोडस संक्षिप्तपणे थोडस तुम्ही सांगा.
1: आत्मनिर्भर युवक उपक्रम विषयी सांगण्यापूर्वी मी थोडं मगाशी तुझ्या प्रश्नाकडे जाते की थोडं आमचं अधिक कार्य तू विचारलं होतं आणि ते मी
0: नक्कीच.
1: तर अनेक शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे स्किट्स किंवा वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा घेत आणि त्याच्यातून एक हे झालं की सैनिकी प्रशिक्षण किंवा सैनिकी प्रशिक्षण हा मोठा शब्द झाला, पण सैन्याविषयी थोडक्यात माहिती देणं फार आवश्यक आहे. कारण मी स्वतः पुस्तकं लिहिली आहेत, तर सैनिकांविषयी पुस्तकं लिहिताना हे जाणवलं की त्यांचं त्या प्रकारची मनोवृत्ती तयार केली जाते किंवा एक सैनिक जो तयार केला जातो, आपण रायफल शूटिंग किंवा हॉर्स रायडिंग ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी बाकी एक जी मनोवृत्ती तयार होते, तर ती मनोवृत्ती आपल्या विद्यार्थ्यांना ठाऊक असणं फार आवश्यक आहे. आणि एनसीसी, एनएसएस ह्या गोष्टी देखील आज महत्व थोडं कमी होत आहे शाळांमध्ये. सगळा भर असतो तो
0: रात्री
1: सुरू झाली की मुलाला क्लासेस सुरू होतात, त्याच्यामुळे ते जे वय असतं ऍक्च्युली ह्या गोष्टींचं जे जाणीव आहे व्यक्तिमत्व विकासाची किंवा सैनिकी व्यक्तिमत्वासाठी काय हवं ती जाणीव यायला 7वी 8वी पासून सुरुवात होते. पहिली दुसरीतल्या मुलाला तितकं माहिती नसतं आणि त्याच वेळेला आपले क्लासेस किंवा मार्कांचं टेन्शन हे सगळं सुरू होतं. तर त्यामुळे असं झालं की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम यामध्ये सुरुवातीला आपण असं घेत होतो की बेसिक इलेक्ट्रिक परिचय आणि मेजर गावण म्हणून आहेत ठाण्यामध्ये अतिशय आता त्यांचं निधन झाल्यानंतर, तर सर अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व, त्यांनी आपल्या फाउंडेशन बरोबर हे काही लेक्चर्स घेतली की कशा प्रकारे एक सैन्यात जायचं
0: असेल.
1: मुलांना माहितीच नसतं बेसिक की आता टॅट्यू असला तर सैन्यात घेत नाही किंवा कानात मळ असला तर तुमचं रिजेक्शन होतं.
0: अच्छा,
1: ह्या बेसिक गोष्टी माहिती नसतात. मलाही माहिती नव्हतं, सरांमुळे मला कळल्या. तर त्याचं एक पत्रक सरांनी तयार केलं आणि ती माहिती द्यायची की तुम्हाला 50% वरती मार्क लागतात जर जवान म्हणून पण तुम्हाला, किंवा मुलींसाठी दुसऱ्या काही सर्व्हिसेस अवेलेबल आहेत त्या सैन्यामध्ये. आणि अक्षरक्षांना शेकडोनी मुलं ती माहिती घ्यायला यायची, उर्दू मिडियमची, मराठी मिडियमची, हिंदी मिडियमची सगळी मुलं यायची. कारण एक प्रत्येकाला माहिती हवी होती सैन्याविषयी, सैनिकांविषयी, किंवा एक जॉब मिळावा म्हणून देखील येत असतील, पण ही मुलं माहिती घ्यायला यायची. आणि त्यानंतर डॉक्टर काकोडकरांनी हे सुचवलं की आपल्याला रोजनिशीमध्येच आम्ही त्याचा एक भाग ठेवला होता, पण सरांनी असं सांगितलं की आपण तो एक वेगळा उपक्रम करूया आणि सैनिका म्हणजे सैनिकी अधिकाऱ्याचं आपण मार्गदर्शन घेऊया त्यासाठी. आणि त्यामुळे आम्ही लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर युवक उपक्रम सुरू केला. तर ह्याचं बेस काय आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचा, की विद्यार्थ्यांना सैनिकी व्यक्तिमत्व कळावं. कारण आपल्या जर आपण सुरुवातीला सरांनी त्यात मेन्शन केलेलं आहे की संरक्षण म्हणजे देशाचं संरक्षण, राष्ट्रीय संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा या गोष्टी काय आहेत, तर राष्ट्रीय संरक्षण कोण करतं, सैनिक.
0: सैनिक करतात,
1: त्यामध्ये नागरिक म्हणून आपला वाटा अगदी
0: नगण्य
1: नगण्य आहे. परंतु राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय, तर या सुरक्षेचे आयाम दिलेले आहेत सरांनी त्या पुस्तिकेत. ही जी मार्गदर्शन पर शिक्षकांसाठी पुस्तिका आहे, शिक्षक ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत
0: पोहोचवतात. बरोबर.
1: तर त्यामध्ये आहे की मानसिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, भौगोलिक सुरक्षा, हे 5 आयाम सुरक्षेचे दिलेले आहेत. आणि या सुरक्षेवर आपलं संरक्षण फार अवलंबून असतं, कारण त्यांनी यात उदाहरण दिलेलं आहे की ट्विन टॉवर वर जो हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचं संरक्षण व्यवस्था बळकट होती, परंतु तो हल्ला तरी कारण
0: नव्हती
1: आतली सुरक्षा जी होती तिथे कुठेतरी भगदाड होता ना. तर त्याच प्रकारे आपल्या राष्ट्राची सुरक्षा मजबूत असणं कितीतरी आवश्यक आहे. संरक्षण सैनिकांच्या हातात आहे पण सुरक्षा आपल्या हातात आहे. आणि या पाच ज्या सुरक्षा आपण आता बघितल्या की भौगोलिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आध्यात्मिक सुरक्षा आणि मानसिक, त्याचा पाया आहे मानसिक सुरक्षा आणि तो आपण शिक्षण क्रमामधून घडवायला हवा. आर्थिक सुरक्षा आणि भौगोलिक सुरक्षा आपल्याला शक्य नाहीये की आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ. आपलं पोलीस दल आहे, आपले इतर घटक आहेत समाजातले जे हे करत असतात, परंतु विद्यार्थ्यांकडून मानसिक सुरक्षा जर लहान वयातच जर तयार करून घेतलं त्यांना त्या दृष्टीने, तर मानसिक सुरक्षा म्हणजे काय त्या गोष्टीविषयी त्याने की माझ्यामध्ये संयम असणं, धैर्य असणं, एखाद्या परिस्थितीचा सामना कशा प्रकारे केला जायला ह्या ज्या गोष्टी आहेत, संतुलित व्यक्तिमत्व, तर त्या गोष्टी येतात मानसिक सुरक्षेमध्ये. आणि हा आपण एक गोष्ट जी आहे ना ती कुठेतरी मुद्दामून नाही पण आपल्याकडून ती थोडीशी सुटते आहे.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामुळे आत्मनिर्भर युवक उपक्रम मध्ये आम्ही यावर भर दिला आहे की सैनिकी व्यक्तिमत्व घडवा. सैनिक घडवा नाही, तुम्ही ते युनिफॉर्म प्रत्येक जण घालेलच असं नाही. मिलिटरी एज्युकेशन काही काही देशांमध्ये कंपल्सरी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता तसं करणं कदाचित कठीण आहे, परंतु आपल्या देशामध्ये शाळा शाळांमधून आपण सैनिकी व्यक्तिमत्व तर घडू शकतो.
0: बरोबर.
1: पण आपण सैनिकांना सॅल्यूट करतो, त्यांच्याविषयी आदर
0: असतो
1: नेहमीच. तर तो आदर आपण ऍक्च्युली असं म्हणतो ना की आदर हा बोलण्यातून नव्हे तर कृतीतून यायला हवा. ती कृती आहे की आपण आत्मनिर्भर युवक उपक्रम आपण विद्यार्थ्यांकडून
0: करतो. किती वेगळा विचार आहे, कारण आपण नेहमी झापडण्यासारखे फक्त आर्ट, सायन्स, कॉमर्स, डॉक्टर, इंजिनियर, वकील हे आणि फार तर इंजिनिअरिंगच्या बऱ्याच शाखा आहेत त्यामुळे सगळं झापडण्यासारखे तिकडेच जातो. पण आपल्याला व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी आणि देशासाठी समर्पण करण्याच्या संधी किती विविधतेने उपलब्ध आहेत या तुमच्या माध्यमातून कळलं. आणि खरंच मुलांना म्हणजे स्वतः सैनिक क्षेत्रात भरती न होण्यापेक्षा तुम्ही एक उत्तम नागरिक, एक देशाचे उत्तम नागरिक कसे होऊ शकता यासाठी तुमची संस्था काम करते. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मला वाटतं बरेच जण म्हणजे नामांकित व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर तर आहेतच, पण अनेक व्यक्ती तुमच्याशी या उपक्रमाच्या दरम्यान जोडलेले असतील आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्या मुलांना मिळालेलं असेल. तर अशा काही नामांकित व्यक्ती तुमच्या प्रकल्पाशी जोडलेल्या आहेत का?
1: अनेक नामांकित व्यक्ती आहेत. मी आता जर मुख्य जे आहेत आमचे मार्गदर्शक ते डॉक्टर
0: अनिल काकोडकर सर
1: आणि लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सर. बाकी अनेक व्यक्तींनी लेक्चर्स घेतलेली आहेत. मी एकाचं नाव घेतलं आणि एकाचं सुटलं तर मुद्दा म्हणून घेत नाही आहे, परंतु सरांचं मार्गदर्शन हे इतक्या चांगल्या प्रकारचं आहे. आणि अनेक मी सांगू का तुम्हाला की शिक्षण क्षेत्रामधील म्हणजे आपले अनेक मुख्याध्यापक, अनेक
0: कुलगुरु वगैरे
1: किंवा आपले कमिशनर पासूनची लोक, शिक्षणाधिकारी पासूनची लोक सर्वांनी मदत केलेली आहे. म्हणजे तेव्हा त्यांना हे पटलं की बाबा हा काही विनामूल्य आहे, कोणत्या आर्थिक गोष्ट नाही आहे. विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा जो वेळ आहे त्यांना शिकवण्यामधला त्याच्यावर कुठे याचा परिणाम होत नाही. आणि विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी जसं आपण म्हटलं की आपण सैनिक घडवण्यासाठी पण प्रयत्न नाही.
0: बरोबर.
1: तर सैनिकी व्यक्तिमत्व एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्याला जाणीव आहे की मला काय करायचं आहे. म्हणजे फक्त देशसेवा अशी म्हणून होत नाही ना, माझ्या कार्यातून ती व्हायला हवी. जर मी शिक्षक आहे तर मी देशसेवा कशी करू शकेन की माझ्या
0: विद्यार्थ्यांना
1: चांगलं घडवू शकेन. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे आणि अनेक जण यात सहभागी होत आहेत. त्यांनी चांगलं काम केल्यावर शिक्षकांना देखील आपण डॉक्टर काकोडकर आणि शेकटकर यांच्या सहीचं सर्टिफिकेट देऊन आपण त्यांचा सन्मान करतो. त्याच्यामुळे शिक्षकांना देखील एक चांगलं वाटतं की अरे आम्ही जी मेहनत घेत आहोत त्याची कुठेतरी पोस्ट पावती आम्हाला मिळते आहे. तर सगळ्यांनी मिळून हे काम चाललेलं आहे. हे आज मी तुमच्या समोर तरी सांगायला आलो
0: पण याच्यामध्ये अनेक हात
1: आहेत, पण अनेक घटक आहेत प्रत्येक विभागातील. आता नाशिकमध्ये आमचं काम सुरू आहे, कोल्हापूरमध्ये आमचं काम सुरू आहे, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, तर तिथले मुख्य प्रतिनिधी आहे. हे सर्वांचं तितकाच
0: महत्वाचं आहे.
1: आणि हे खरं सांगायचं तर आपल्या देशातील नवीन पिढी एक जबाबदार घडवण्यासाठी.
0: बरोबर.
1: आपल्या देशातीलच लोक हे विनामूल्य सहकार्य करत आहे आणि तीच सक्षम नागरिक मोहिमेचा खरं म्हटलं तर शक्ती आहे.
0: नक्कीच. मॅडम, आता सगळ्या शिक्षकांबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल अशा काही प्रतिक्रिया असतील की तुम्हाला भेटून की मॅडम खूप छान स्तुत्य उपक्रम आहे आणि आम्हाला यातनं हे शिकायला मिळालं, असे काही अनुभव तुमच्या गाठीशी आहेत का?
1: अनेक आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगायचं झालं तर शिक्षकांनी जे अभिप्राय दिलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर आहेत, त्यांना एकतर काय होतं ना, विद्यार्थी जे लिहत पण नसतात, आपण त्या रोजनिशी उपक्रम मध्ये असं केलेलं आहे की आकलन क्षमतेनुसार त्यांचे गट केलेले आहेत. जनरली आपण काय बघतो की मार्क बघतो की मार्क किती मिळाले, तर मुलं हिरमुसतात. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगू इच्छिन की कोल्हापुरातल्याच एका शाळेत आम्ही स्कूल व्हिजिट पण करतो, पण आपला उपक्रम कशा प्रकारे चालू आहे ते बघायला. अशीच आमची भेट होती आणि त्यांना माहिती नव्हतं की मी रोजनिशी तपासणार आहे. आणि मी गेले आणि विद्यार्थिनी त्या रोजनिशी उघडून दाखवले. स्कॉलरशिपचा निकाल लागला होता आणि ते शिक्षक प्रिन्सिपल जे होते ते मला दाखवत होते की स्कॉलरशिपला आलेली मुलं.

0: स्कॉलरशिपला येणं चुकीचं नाहीये, पण अतिशय चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा आपण त्या चारच मुलांची ओळख करून देतो तेव्हा बाकीच्या मुलांमध्ये कुठेतरी एक त्यांचं पण काहीतरी चांगलं असेल ना, ही पण गोष्ट ओळख करून दिली जायला हवी.
1: बरं,
0: तर ते आपण मूल्यमापन करतच नाही, फक्त मार्कांवरच मूल्यमापन करतो. ही रोजनीशी बघताना एका मुलीच्या वही विषयी मी तुम्हाला आवर्जून सांगेन की याचा उपयोग कसा होतो या उपक्रमाचा. त्या विद्यार्थिनीने एक पावसाळ्यातल्या काही घटना लिहिल्या होत्या की माझं अमुक पाऊस आला तेव्हा पूर आला होता कोल्हापुरात त्या वर्षी, चार वर्षापूर्वीची घटना आहे. आणि माझ्या पप्पांकडे मी आग्रह केला, तिने एका ठिकाणी लिहिलं की माझा बर्थडे आहे तर तुम्ही साजरा करायला हवा.
1: अच्छा.
0: आणि मला केक हवा आणि नवीन ड्रेस हवा.
1: अच्छा.
0: तर पप्पा म्हणाले ह्या वर्षी शक्य नाहीये, आपण कारण पुरात सगळं शेत वाहून गेलंय. तर ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या फार महत्वाच्या असतात तुमच्या अभ्यासा इतक्याच. तर त्या पप्पा म्हणाले नाही, पण मी हट्ट केला म्हणून मग त्यांनी मला केक आणि ड्रेस दिला.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर मी काही दिवसांनी तिने लिहिलं होतं तिथे की माझ्या पप्पांना एक व्यक्ती ओरडत होती ते मी बघितलं. आणि त्यांना मी जाऊन विचारलं नंतर की पप्पा ते कोण होते, तर त्यांनी ते कर्ज घेतलेलं आणि ते देऊ शकत नव्हते म्हणून ती व्यक्ती त्यांना बोलत होती.
1: अच्छा.
0: तर मी आता निश्चय केलाय यापुढे मी हट्ट
1: करणार नाही.
0: तर हे शिकणं स्वतःहून, ही मार्क मिळवणं इतकीच महत्वाची गोष्ट आहे ना. तर ही कौतुक कसं होतं मग रोजनीशीमुळे त्यांना कळतं. आणखी एक दोन उदाहरणं या रोजनीशी शिक्षकांचे अभिप्राय तर तुम्हाला पाहायला मिळते, ते मी स्वतःच सांगण्यापेक्षा तुम्ही ते वाचावे.
1: अच्छा.
0: परंतु मुलांची उदाहरणं मी जरूर सांगेन की एका महानगरपालिकेतल्या मुलीने हे लिहिलेलं आहे की माझी मैत्रीण चांगले मार्क मिळवायची आणि मला कमी. रोजनीशी तेव्हा आम्ही लिहाय, मला नेहमी एक प्रश्न होता की तिला चांगले मिळतात आणि मला का नाही, सारख्याच बॅकग्राऊंड दोघींची आई घर करणारी. आणि मला प्रश्न असायचा की तिला चांगले आहेत आणि मला का नाही. मग तेव्हा रोजनीशीमध्ये आपण दिनक्रम लिहितो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्कॉलरशिपच्या टीचर्सनी आम्हाला सांगितलंय की विद्यार्थ्यांना हा दिनक्रम करायला उपयोग झाल्यामुळे त्यांना स्कॉलरशिपमध्ये फायदा झाला. दिनक्रम लिहितात ते ह्या मुलीने लिहिलंय की माझ्या मैत्रिणीचा दिनक्रम जेव्हा बाईंनी वर्गात काही जणांच्या रोजनीशी वाचून दाखवायला आम्ही सांगतो आवर्जून, यात फक्त एक महत्वाची गोष्ट आम्ही सांगतो की मुलं लिहितात ना फ्रीली लिहितात, कधी कधी आई वडिलांची मांडणं काही पर्सनल अगदी अफेअर पण लिहितात. तर तेव्हा मात्र शिक्षकांना एक विनंती असते ते आमच्यापर्यंत पाठवून आपल्याला सनसनाटी बातमी नाही करायची. आपलं उद्दिष्ट हे आहे की मुलांनी ते आई वडील समजत असतात शिक्षकांना, म्हणून तिथे फ्रीली लिहिलं जात. ते जर सगळ्यांना सांगितलं गेलं तर मग मुलांना ती सवय लागेल की मग आपल्याला हवं तसंच लिहायचंय, काहीतरी विचार करून कल्पना करून. तर ते नकोय आपल्याला. मुलांचं जे काही पर्सनल असेल ते तुम्ही वाचा, त्यांना मार्गदर्शन करा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या, पण त्यांचं नाव न घेता.
1: अच्छा.
0: कुठेही हे नको, नाही तर काय होईल, ते रोजनीशी उपक्रम बाजूला राहील आणि सनसनाटी बातम्या तयार व्हायला.
1: ह्यानी
0: असं लिहिलं हिनी असेल आणि त्याचा हेच वेगळीकडे राहील. तर ह्या मुलीने जेव्हा शिक्षकांनी वाचून दाखवलं त्या मुलीने लिहिलेला दिनक्रम तिच्या मैत्रिणीने जिला चांगले मार्क मिळायचे, तेव्हा ती म्हणाली मला कळलं माझी मैत्रीण सकाळी लवकर उठून थोडं वाचन करते, मग शाळेत येते, शाळेतून घरी गेल्यावर हातपाय धुवून जेवते, थोडा आराम करते, अगदी पटापट सांगते थोडं आराम करते आणि त्याच्यानंतर ती थोडा वेळ खेळायला येते बाहेर. मग संध्याकाळी जाऊन ती अभ्यास करते तिचा आणि आई बरोबर टीव्ही बघते थोडा वेळ, झोपते, झोपताना थोडं आवरून सगळं झोपते, त्याच्यामुळे लवकर झोपल्यामुळे लवकर
1: लवकर.
0: आणि माझ्या दिनक्रमात मी असं लिहिलं आहे ती म्हणते की मी सकाळी उशिरा उठते, म्हणूनच सुरुवात होते का ते रात्री कळेल आपल्याला. दिवसभर शाळेत गेल्यावर घरी आल्यावर आई घरकाम करायला गेली असते, दोघींची आई घरकाम करायला गेली, मी घरी गेले की पहिला टीव्ही
1: लावला.
0: टीव्ही मध्ये मन इतकं गुंत की तोपर्यंत झोप पेंगाळायला
1: पाहिजे,
0: मग झोप येते. झोपून उठेपर्यंत सगळे खेळायला गेलेले असतात, खेळायला जाणं होतं. खेळायला गेल्यावर खेळून घरी आल्यावर आई आलेली असते, तिला थोडी मदत करावी लागते, मग अभ्यास करायला रात्र येते. घाई घाईत अभ्यास करून झोपायला उशीर होतो, सकाळी
1: उठायला उशीर
0: होतो. आता मला कळलं की हिचं काय बरं गुपित आहे, जे मला कळत नव्हतं, शेजारी राहणाऱ्या नव्हत्या त्या, त्यामुळे त्याप्रमाणे रोजनिशीमुळे कळलं. आणखी एक घटना तुम्हाला सांगेन रोजनिशीची. एका शिक्षकांनी, आपण आकलन क्षमतेनुसार गट करतो, आकलन क्षमता उत्तम, आकलन क्षमता मध्यम, आकलन क्षमता कमी. तर आकलन क्षमता मध्यम म्हणजे साधारण लिहिता वाचता येणारी मुलं. त्या गटातल्या मुलीने शिक्षकांना विचारलं, तिला लिहायचा कंटाळा होता, की मी ग्रामीण भागातली मुलगी, जिल्हा परिषद शाळेतली, मी रोज एक झाडाचं चित्र काढू का आणि त्याच्या बाजूला, म्हणजे दर आठवड्याला, आठवड्याला लिहिलं तरी चालतं, असं काही नाही की रोजच लिहा, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे, पण मिनिमम आठवड्यातून एकदा लिहिणं आवश्यक आहे. तर मी चित्र काढू का, आणि ते चित्राच्या बाजूला मग हे आंब्याचे झाड आहे, याला मे महिन्यात आंबे येतात, जे काही असं सुरू केलं तिने. दर आठवड्याला चांगलं चित्र, आणि एक सरांनी, काकोडकर सरांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की मुलांचं कौतुक करा, कौतुक माणसाला पुढे जाण्याचं,
1: पुढे जाण्यासाठी बळ देतं.
0: तुम्ही म्हटलं ना की अरे हे काय एवढे 10 मार्क मिळाले 20 पैकी, तर मूल हिरमुसत. आणि तेच तुम्ही, अरे 10 मिळाले ना, पुढच्या वेळेला अजून मिळते तुला, 10 काही कमी नाही 20 पैकी, ते 12 मिळवेल पुढच्या वेळेला.
1: बरोबर, मानसिकता समजून.
0: त्या सरांनी कौतुक केल्यामुळे ही मुलगी काय झालं, 2 ओळीच्या 4 ओळी 4 ओळीच्या 8 ओळी आणि 2 पानं लिहायला लागली ती हळूहळू. सराव लागतो ना, गाडी बघा आपण शिकतो कधी, तर गाडीला काय लागतो, पहिल्या दिवशी आपण क्लच आणि ब्रेक कळत नसतो. तीच व्यक्ती महिन्याभराने सराईत गाडी चालवत असते. तसंच मुलांचं आहे, त्यांना लिखाणाकडे, ते लिहत का नाहीत कारण त्यांना आवडच नाही, लिहत नाहीत म्हणून ते वाचत नाहीत. तुमच्या लायब्ररी तशाच पडले. आपण जर मी जर आव्हान केला इथे, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक लायब्ररीला 100-100 पुस्तके किंवा 1-1 पुस्तक द्या चला तुमच्याकडून, लोक देतील हो, नक्की देतील. पण आधी आहेत ना पुस्तकं, ती आधी वाचू दे ना, मग आपण दुसरी देऊया. तर त्याच्यामुळे काय झालं की त्या लिखाणातून, म्हणजे लिहिता लिहिता प्रोत्साहनातून तिचं लिहिणं वाढलं. आणि वर्षाच्या शेवटी त्या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना विचारलं की मला झाडावरचं पुस्तक मिळेल का हो.
1: अच्छा.
0: कारण ती लिहत होती ना, मग विचारायला लागली की बाबा जास्वंदीचे काय उपयोग आहे, चिकूच्या झाडाचं काय, आंब्याच्या झाडाच्या पानांचे काय उपयोग आहे, ते काही माहिती मिळत गेली ना, मजा यायला लागली त्याचं लिहिताना, त्याविषयी लिहिताना. अशा प्रकारे मुलांना विविध विषयांमध्ये लिहायला, मग तुमच्या गावातलं एखादं प्रेक्षणीय स्थळ का असे ना, तिथे लोक येत नाहीये तेवढी, म्हणजे लोकांना माहिती नाहीये ते, असंही बघितलंय अनेक तालुक्यांमध्ये की इतकी सुरेख स्थळं आहेत पण आपल्याला माहिती नाहीये ती. तर ती जर लिहिता आली, त्याविषयी जर चांगलं मुलांना दाखवता आलं, तर एक चांगला त्यांना जॉब सिक्युअर होईल तिथे, चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात, जे शहर आपण म्हणतो नुसती फुगत चालली आहे आणि ग्रामीण भाग ओस पडत चालते, कितीतरी आहे ग्रामीण भागात असं, जे आपण या माध्यमातून, म्हणजे आपला हा जो उद्देश आहे ना मुख्य, की आपल्या ज्या शासकीय शाळा आहेत, तर त्या शाळांमध्ये चांगलं काम सुरू आहे, गरजू विद्यार्थी जात आहेत. कारण ज्याला जरा जरी परवडलं ना की तो प्रायव्हेट शाळेत घालतो. प्रत्येकाला आपल्या लेकरांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असते ना.
1: बरोबर.
0: आजकाल शासकीय शाळांमध्ये कोण घालतंय की ज्यांना अगदी परवडत नाहीये तसा
1: घालतात.
0: मग त्या शाळांमध्ये जिथे चांगले शिक्षक आहेत, सरकारी अनुदान आहे, तर तिथलं शिक्षण चांगलं व्हावं. आपल्या अनेक नुसतंच गोरगरिबांना नाही तर मध्यमवर्गीयांना देखील त्याचा उपयोग व्हावा, यासाठी हा उपक्रम उपयोगी पडावा अशी अपेक्षा आहे.
1: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लेखिका शिल्पा खेर ह्या आपल्याला उलगडून घ्यायच्या आहेत आपल्या शेवटच्या भागामध्ये, तेव्हा एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओनली.
2: मरती थी नजरें झुका के, शर्मा के गलियों से गुजरती थी, चोरी चोरी चुपके चुपके चिट्ठियां लिखा करती थी. कुछ कहना था शायद उसको, जाने किससे डरती थी. जब भी मिलती थी मुझसे, मुझसे पूछा करती थी, प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. और मैं

0: विश्रांती अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शिल्पा केर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. मॅडम सक्षम नागरिक मोहीम ही राबवतात आपल्या भाग्यश्री फाउंडेशनतर्फे, त्याविषयी आपण सगळं जाणून घेतला त्यांचा आजवरचा प्रवास. आता एक लेखिका म्हणून त्या सिद्ध असत लेखिका आहेत, कारण जवळजवळ 14-15 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि ग्रंथालय प्रकाशनातर्फे ती प्रकाशित झालेली आहेत. तर या सगळ्या हा सुद्धा एक वेगळी वाट आहे तुम्ही चोखंदळताय, तर त्याविषयी खूप उत्सुकता आहे. म्हणजे एवढ्या सकारात्मक आयुष्य जगत असताना एकीकडे तुमचाही हात लिहितात तुम्ही ठेवलेला आहे, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: लिखाणाची मला आवड होती लहानपणापासून आणि मुख्य मी लेखिका असं मी म्हणणार नाही, कारण सायन्सची विद्यार्थिनी आहे, त्यानंतर योगशास्त्र केलं, परंतु मराठी भाषेचं ग्रामर मध्ये जरा कमी पडू शकते व्याकरणामध्ये. परंतु लिखाण हे ह्यातून येत गेलं ना की मला मुलांशी संवाद साधायचा असं वाटलं आणि त्याला हे माध्यम आहे. जर आपल्याला मुलांशी संवाद साधायचा आहे, आपल्या पुढील पिढीला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, आपला अनुभव जे काही माझ्याकडे थोडेफार आहे
0: बरोबर,
1: तर त्यासाठी हे लिखाण हे माध्यम मला आवडलं आणि त्यातून मग एकदा लिहित गेले आणि त्यातून ते लिहिणं सुरू झालं. ग्रंथालय प्रकाशनने देखील याला फार मोलाची साथ दिली, त्यांनी अनेक पुस्तकं माझी प्रकाशित केलेली आहेत, ज्यात यश म्हणजे काय ही जी एक लिहिली आहे
0: मॅडमनी मला एक कॉपी दिली आहे त्याची,
1: आताच तिसरा भाग प्रकाशित झालेला आहे 14 जुलै रोजी. आणि या कार्यक्रमाला आपल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते झालेला आहे, आपले वैज्ञानिक ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, डॉक्टर शरद काळी, पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे, राज्यसभा खासदार सुमित्रा जिबांडी आणि बॉर्बिडो असोसिएशनच्या अध्यक्ष दमयंती तांबे असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि जस्टिस मृदुलाताई भाटकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि हे पुस्तक जे आहे ते यश म्हणजे काय, तर ह्यामध्ये पहिला दुसरा तिसरा हा तिसरा भाग आहे. याला प्रस्तावना आपले संभाजीनगरचे कलेक्टर, संभाजीनगरचे आयुक्त माननीय अमोल येडगे सर यांची लाभलेली आहे. पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर अनिल काकोडकर यांची होती, यश म्हणजे काळच्या दुसऱ्या पुस्तकाला प्रस्तावना मृदुलाताई भाटकरांची होती. तर यामध्ये मुख्य आपण शाश्वत यश म्हणजे काय, जनरली असं होतं की यश म्हणजे आपण असं म्हणतो की तुझा पगार किती आहे, तुझं शिक्षण किती आहे, तुझं घर कोणतं आहे, यामध्ये यशाचं मोजमाप होतं. आणि शिक्षणाकडे पण त्याच दृष्टीने लक्ष, पुढे किती पगार मिळणारी नोकरी मिळेल इथेच लहानपणापासून लक्ष असतं.

0: ज्ञान घेण्याकडे कुठेतरी आपलं लक्ष जात नाही, म्हणूनच आपण वाचन कमी होत
1: चाललं.
0: कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी फक्त आपण
1: अभ्यास
0: करतो, त्या दृष्टीने अभ्यास करतो. तर ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत त्या मान्यवरांना. असं होतं की याचं उद्दिष्ट की यश म्हणजे काय हे यशस्वी व्यक्तीने सांगावं. मी तर सांगितलं की त्यागात यश आहे, कर्तव्य पालनात यश आहे, तुमचं गुरूंचं महत्व तुम्हाला कळायला हवं, भीतीवर मात करता यायला हवी, आपली संस्कृती आणि इतिहास जाणायला हवा किंवा आपलं ध्येय कळायला हवं. तर ते मी सांगण्यापेक्षा ही यशस्वी व्यक्ती त्याविषयी काय महत्व
1: आहे
0: ते विद्यार्थ्यांना त्यांची मतं ऐकायला वाचायला मिळतात. आणि त्यासाठी हे पुस्तक आपण लिहितो. त्याचप्रमाणे शिवाची शक्ती हे एक पुस्तक आहे ज्यामध्ये सैनिकांच्या, पोलिसांच्या पत्नींची मुलाखत घेतली. कारण प्रत्येक कुटुंब असतं ना, त्याचा घटक नवरा बायको दोघे मिळून असतात. अर्थातच मुलं, आई वडील हे सगळे आले त्यामध्ये.
1: बरोबर.
0: पण एक कुटुंब संस्थेमध्ये जर नवरा अधिकारी असेल तर त्याच्या पत्नीचाही तेवढाच वाटा असतो, आणि पत्नी अधिकारी असेल तर तिच्या पतीचाही तेवढा वाटा.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे आपल्या आर्मीचं किंवा आपल्या डिफेन्सचं किंवा पोलिसांचं काम कशा प्रकारे सुरू आहे, त्यांच्या पत्नी त्यांना कशा प्रकारे साथ देत आहेत, ते ह्या पुस्तकांमध्ये कुठेतरी त्यांच्या मुलाखतींमधून प्रयत्न केलेला आहे. आणि रामायण म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे की रामायण अतिशय महत्वाचं, आपण महाकाव्य म्हणतो ना, महाभारत आणि रामायणाला महाकाव्य म्हणतो.
1: बरोबर.
0: मग आपल्याला किमान माहिती हवी तर जात धर्म वगैरे सगळं जाऊ दे, पण आपली संस्कृती झाली ना ती भारताची.
1: बरोबर.
0: बरोबर आहे ना. तर आज त्याच्याविषयी किमान तुम्हाला माहिती हवी की काय आहे. नुसतं कथा नाही की राम, सीता, लक्ष्मण ही कथा नाही, आणि त्याच्यावर वादविवाद नाही की माझी मतं काय आहेत ते मांडणं नाही. तर त्यातून मला काय मिळालं शिकायला, त्यांचा स्वभाव कसा होता, कशा प्रकारे जेव्हा रामाला सांगण्यात येतं की तुला उद्यापासून वनवासात जायचं आहे आणि तो दुसऱ्या क्षणाला तयार होतो राजपुत्र असून वनवासात, त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि भाऊ जातात, तर त्यामागची सायकोलॉजी काय आहे, विचारसरणी काय आहे, हे जर समजून घेतलं नाही तर माझ्या आयुष्यात एखादा अचानक प्रसंग आला तर मी नुसतं दुसऱ्याला नावं ठेवून त्याचा सामना नाही करू शकणार. हे विद्यार्थ्यांना कळण्यासाठी मी लिखाण करण्याचा प्रयत्न करते आहे. मी लेखिका नाही, पुन्हा सांगते, मी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे आणि हा माझ्या कामाचाच एक भाग म्हणून हे लिखाण करते आहे.
1: वा, तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा, आणि असंच खूप लिहिते राहा, आणि नक्कीच आपल्या चांगले विद्यार्थी घडवत राहा. आणि शिक्षक तर तुम्ही घडवतात आहातच, तर तुमच्या भाग्यश्री फाउंडेशन आणि सक्षम नागरिक मोहीम या दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य
0: घडवत
1: नाही,
0: अनिल काकोडकर
1: घडवत, मार्गदर्शन आहे.
0: आम्ही त्यांना एकत्र घेऊन काहीतरी चांगलं
1: करतात.
0: विद्यार्थी
1: घडवताय शिक्षकांसोबत.
0: अच्छा,
1: वा वा, खूप छान. तर दोन्ही उपक्रमांना आमच्या आचार्य 90 FM तर्फे खूप खूप शुभेच्छा, आणि आज मी इथे आला त्याबद्दल मनपूर्वक आभार.
0: खूप खूप
1: आभार. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये भाग्यश्री फाउंडेशनच्या व्हाइस प्रेसिडेंट शिल्पा खेर मॅडम, तसंच लेखिका त्या म्हणत नाही स्वतःला, पण तरी सुद्धा त्यांनी 14-15 पुस्तकं लिहिली आहेत, त्यामुळे लेखिका हा स्टॅम्प त्यांच्यावर आपण देऊ शकतो त्यांना. तर शिल्पा खेर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधला, त्यांची ओळख आपल्याला मनीषा कदम मॅडमनी करून दिली, तर त्यांचंही आपण आभार व्यक्त करूया. आणि एक छान मैत्रीण, एक छान सहकारी मला मिळाला त्याबद्दल, त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच अभिप्रायाच्या माध्यमातून कळवा. आणि पुन्हा भेटूया पुढील सेलिब्रिटी बरोबर पुढच्या सेलिब्रिटी शो मध्ये. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते. धन्यवाद.

0: तू का आलायस इथे? मी तुला आधीच सांगितलेलं ना, तुझा आणि माझा संबंध आता संपलाय.
1: नको ना असं बोलूस यार.
0: तुला माहिती आहे ना, सायन्स कधी खोटं नाही बोलत.
1: ते मला काही माहित नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माझं प्रेम तुला कधीच काही होऊ देणार नाही.
0: तू जा ना, तुझं आयुष्य माझ्या मागे नको बर्बाद करूस.
1: माझ्याशी लग्न करशील?

या कृष्णाची राधा तर त्याला केव्हाच सोडून गेली होती, हे तर फक्त भास होते तिच्या असण्याचे. अनंत काळापासूनचं राधाकृष्णाचं हे प्रेम आजही अधूरच आहे, कारण कृष्णाला त्याची राधा तेव्हाही भेटली नव्हती आणि कृष्णाला त्याची राधा आजही भेटली नाही.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही आजच्या भागामध्ये ऐकणार आहात ललित लेख संग्रह सतीश सोळंकुरकर लिखित सावी। ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर सर यांचा हा सावी ललित लेख संग्रह तुम्ही या पुढच्या काही भागांमध्ये ऐकणार आहात आरजे वैभव सोबत। या ललित लेख संग्रहा निमित्त निरंजन उजगरे या मित्रास सतीश सर असं म्हणतात, देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला। म्हणजे हा ललित लेख संग्रह कविवर्य शंकर वैद्य सर यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता, पहिला ललित लेख संग्रह सतीश सरांचा। त्याला आता जवळजवळ म्हणजे 14 वर्ष पूर्ण होत आली आणि डॉक्टर अनुपमा उजगरे यांच्या स्वररंग निर्मिती प्रकाशनातर्फे हा संग्रह प्रकाशित झाला होता। त्याला रसिक वाचकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला। या प्रकाशनाची खरी गंमत म्हणजे एक गोष्ट आहे, खरी तर चांगली आठवणीत राहणारी। अभिनेते तथा कवी सतीश सरांचे चांगले मित्र कवी मित्र किशोर कदम अर्थातच सौमित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते आणि त्यांनी तसा त्यांना शब्दही दिला होता, परंतु त्यावेळी गडहिंग्लजमध्ये जोगवा या चित्रपटाचे शूटिंग करत असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सौमित्र सरांना म्हणजेच किशोर कदम सर यांना सांगितलं होतं, डम दिला होता डायरेक्ट, की मला शूटिंग सेटवरून तुम्ही कुठेही गेलेले चालणार नाही, म्हणजे जायचं नाही शूटिंग सोडून। तर मुख्य म्हणजे साडीशिवाय राहायचे नाही असा डायरेक्टरने किशोर कदम यांना दमच दिलेला। पण केवळ सतीश सरांच्या शब्दाखातर ते कार्यक्रमासाठी मोटर बाईक घेऊन गडहिंग्लज मधून पळाले आणि कोल्हापूरमध्ये सभागृहामध्ये पोहोचलेले आणि कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते तिथं पोहोचले। नागपूरहून कविवर्य ग्रेस सर यांचा त्यांना कॉल आला की मी तिथेच आहे माझ्या शुभेच्छांसह। त्याचबरोबर कविवर्य प्राध्यापक अशोक बागवे सर, प्रवीण दौने सर, चंद्रशेखर सानेकर सर, संदेश ढगे, रवींद्र महिमकर असे अनेक साहित्यिक मान्यवर या सभागृहामध्ये प्रकाशन समारंभावेळी तिथे सोहळ्यासाठी उपस्थित होते। सतीश सरांचे सगळे शाळकरी मित्र आणि त्यांनी एकंदर हा पहिला ललित लेख संग्रह साहित्यिक रसिक वाचकांसाठी ठेवला आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अष्टगंध प्रकाशन या मार्फत हा नवनिर्मित केला। हा सावी ललित लेख संग्रह आपण इथून पुढे काही भागामध्ये ऐकणार आहोत आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ आरजे वैभव सोबत। तर मी सुरू करतो, प्रेक्षक हो, श्रोते हो, रसिक हो, सावी कशी आहेस तू, कसा आहे मी? 50 ओलांडली आता तूही असशील याच वयाच्या आसपास कुठेतरी। 2-3 साल मागे जरा, पण मला आजही दिसते आहेस परकरी शाळेतली, गंमत आहे नाही? मी मला 50 वाटतोय आणि तू मला वाटतेस 12-13-15। आजही जेव्हा तुला आठवतो, एक चिमुरडी परकराचा ओसा एका हातात धरलेली, केसांची एकच एक लांब सडक वेणी घातलेली, गालातला चिंच किंवा आवळा असा एखादा पदार्थ घोळवत असलेली आणि कपाळाच्या मधोमध नाकाच्या जरावर लालभडक टिकली लावणारी,
मी तिला पाहायला लागतो आणि मग हळूहळू मीही छोटा छोटा होत जातो. खाकी पॅन्ट अर्धी, पांढरा शर्ट अर्ध्या बाह्यांचा, वाऱ्यावर उडणारे केस आणि ओठ बंद. सावी, तुला आठवते शाळेत जाताना मी जरा आधीच निघायचो. आधी तुझे घर, मग शाळा असायची जरा अंतरावर. मी तुझ्या घराकडे पाहत पाहत पुढे व्हायचो. वाटायचे की तू असशील पुढच्या सोप्यात किंवा अंगण. म्हणजे काहीतरी हरवत काहीतरी शोधत आणि येशील लगोलग माझ्या मागे. पण तुझ्या घरात सामसूम असायची. पुढच्या दरवाज्यातून थेट पाहिले आत की अगदी पाठीमागचे दार स्पष्ट दिसायचे. आणि अधेमध्ये कोणीही नाही, मी तसाच पुढे व्हायचो. मी जरा पुढच्या वळणावर वळतो न वळतो तोच सोनचाफ्यासारखा वास पसरायचा रस्त्यावर. माझे डोळे वळायचे मागे तर हातीच्या अंतरावर हातात दप्तर आणि काहीतरी गुणगुणत असल्यासारखी. मी आहे तुझ्या पुढे हे जाणवायचेच नाही तुला. तू तुझ्या नादात आणि मीही तुझ्याच नादात. माझी चाल हळू व्हायची. बरोबर कोणी मित्रमंडळी पुढे व्हायची. तू जवळ यायची, जरा पाहायचीस आणि पुढे व्हायचीस. सावी, खरं सांग, तुला खरंच माहित नसायचं की मी थांबायचो वाटेवर ते तुझ्यासाठी म्हणून. वेळा मागे मागे वळून पाहायचो ते तुझ्याच साठी म्हणून. मी माझ्या चालण्याचा ताल जुळवून घ्यायचो ते तुझ्याच साठी म्हणून. आजही मी ताल सांभाळून चालतो आहे. आजही मी मागे मागे वळून पाहतो आहे. आजही मी भर रस्त्यात कुठेही थांबतो आहे. सावी, वाट पाहतो आहे तुझी. कुठे आहेस? तुला हे आता कसे सांगू सावी की तू कधीतरी हाक मारशील म्हणून मी थांबून होतो. आणि हे तरी कसे सांगू की तुझ्याकडे झेपावणारी माझी हाक मीच दाबून ठेवत होतो सतत. तेव्हापासून दाबून ठेवलेले सगळे उमाळे आता आतून बाहेर पडत आहेत सावी. रात्री अपरात्री माझ्या आत धडका मारत आहेत. मी उठतोय, अंधारातूनच पळत सुटतोय. सावी सावी ओरडतोय. तू कुठे आहेस सावी? सावी तू कुठे आहेस? शाळेच्या पाठीमागच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उभी आहेस का, जिथे माझ्या कापलेल्या बोटाला तू तुझा रुमाल बांधला होता? शाळेच्या वरांड्यातल्या खांबापाशी तू उभी आहेस, उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून उभे केले जायचे. आणि मी एकदा तिथे उभा असताना प्रार्थना झाल्यावर वर्गात जाताना तू चिंचेचा एक लहानसा गोळा माझ्या हातावर ठेवला होता. परीक्षेला जाण्यापूर्वी मी सोडून शाळेतला प्रत्येक जण जात असे आणि रामाला रामाच्या देवळापाशी उभी आहेस का, जिथे एकदा घाई घाईने जात असलेल्या मला थांबवून तू खोबऱ्याचा एक तुकडा माझ्या हातात दिला होता. सावी, कुठे आहेस तू आता या क्षणाला? तू आहेस तशीच आहेस ना अजूनही, की तू झाली झाली असशील, साडी नेसायला लागली असशील, छान
शाळेच्या गॅदरिंगच्या वेळेला तू नेसलेली ती निळी साडी आणि त्यावरचा तसलाच पण जरा फिकट रंगाचा ब्लाऊज, किंवा शाळेच्या निरोप समारंभाच्या वेळी नेसलेली ती गुलाबी फुलांची सोनेरी किनार असलेली साडी, आणि जेव्हा आपण निरोप घेतला तेव्हा नेसलेली मावळतीच्या सूर्यफुलांसारखी रंग असलेली ती उदास पिवळट साडी। सावी, तुझा आवडता रंग कोणता होता ग? निळा ना? मला माहित आहे ते। आपल्या घराला निळे पडदे लावूया असे तू एकदा शाळा सुटताना म्हणाली होतीस। त्यानंतर मला ते घर आणि निळे पडदे कितीतरी स्वप्न दिवसात दिसत राहिले। सावी, माझे लग्न झाले आहे, मी उंच झालोय आता। तू कशी दिसतेस ग आता? सावी, तुझेही लग्न झाले असेल ना? कसे आहे तुझे घर? निळे पडदे आहेत का घराला? माझी मुलं आता मोठी झाली आहेत, तुलाही मुलं असतील ना? आपल्याला सगळ्या मुली व्हायला हव्यात असे तू एकदा देवळाच्या पाठीमागच्या तळ्याच्या काठावर मला सांगितले होतेस। मी हसलो होतो। तर गाल फुरंगटून म्हणाली होतीस, बघच तू, आपल्याला सगळ्या मुलीच होणार, मला मुलगे आहेत दोन, खांद्याला लागतात ते माझ्या हातात। तुझ्या मुलीही मोठ्या असतील ना सावी? आणि तुझे मिस्टर मिशी आहे।

लागत आहे ना. तुला मिशी मुळातच आवडायची नाही, दाढीही रोजच्या रोज करायला हवी असायची. मला दाढीचा कंटाळा आजही तसेच आहे माझे. मी आता रोजच्या रोज दाढी मात्र करतो, पण मला आवडते म्हणून नाही. हा आपले उगाच असे तर झाले नाही ना की तू हाक मारलीस आणि मी ती ऐकून तसाच पुढे निघून गेलो, किंवा तू हाक मारलीस आणि मला ऐकूच आली नाही, की तू हाक मारलीच नाही. आता तू कुठे आहेस सावी, कशी आहेस? परवा गावी जाऊन आलो, मुलं बायको होती सोबत. आता गावात काही नाही, शाळा बदलली आहे, मोठे कॉलेज झाले आहे गावात. शाळेच्या पाठीमागचे आंब्याचे झाड नाही, रामाच्या देवळा पाठीमागचे तळे नाही. तू तरी कुठे आहेस सावी? तू नाहीस. ते गाव माझे वाटावे असा एकमेव पुरावा म्हणजे तू. निदान एकदा भेटशील का? कशी कोठे भेटलीस तर ओळखशील मला. मी उंच झालो आहे, मी आता फुल पॅन्ट आणि शर्ट घालतोय. आता माझ्याकडे बूट आहेत चांगले, घड्याळ आहे सोनेरी पट्ट्याचे, केस पांढरे झाले आहेत पण मी कलप लावतो. दूरचे दिसत नाही म्हणून चष्मा आहे, नेहमी नाही लावत. चष्म्याला सोनेरी फ्रेम आहे. हातात कागद असतात सावी. तुला तो आपल्या गावातला मने आठवतो, शाळेच्या वाटेवर उभा असणारा, नीट आंघोळ केलेला, नीट तेल लावून केस बसवलेला, स्वच्छ कपडे घालणारा, कुठले तरी इंग्रजी वर्तमानपत्र नेहमी हातात असणारा, आठवतो ना? त्याला लोक वेडा म्हणायचे. मी आता जरा

असते अशा वेळी. काल आपण परत भेटलो त्याच हॉटेलमध्ये त्याच नेहमीच्या टेबलवर. काल माझ्या लग्नाचा 12वा वाढदिवस, म्हणजे माझ्या तिच्याशी झालेल्या लग्नाचा 12वा वाढदिवस. तू अशी समोर माझ्या आणि तुझ्या पाठीमागे वेटर वाट पाहतोय ऑर्डरची. त्या मागच्या टेबलावर सुरू आहे गोंधळ माझ्यातल्या मनासारखा. बोलायचे ते दाबून टाकायचे ही तुझी सवय आणि ते जाणवून द्यायचे आपल्यातच आपल्याच ओठात दात घट्ट घालून काही न बोलता ही देखील तुझी जुनीच सवय. एकच दिवस आधी तुला मिळाले आहे माझे एक पत्र, त्यातल्या सळसळणाऱ्या गुलाबी पडद्यांचा एक पदर अजूनही बिलगून आहे आहे अस्वस्थ घट्ट करतो आहे पकड हळूहळू. तुझ्या डाव्या डोळ्यात ओल आहे, या हॉटेलच्या एसी रूम मध्ये धूळ नाही आणि धूळ ही डावा आणि उजवा असा पंक्तीभेद करत नाही. नसावी पाणी पिण्याच्या निमित्ताने एक अश्रू घरंगळत उतरतो आहे ग्लासात, रंग बदलतो आहे पाण्याचा. माझ्याही पाण्याला समुद्र चव. काहीतरी खाऊन चहा मागवतोय आपण. उष्टा चहा ओढून घेताना अजूनही थरथरतोय तुझा हात. मुलांच्या ऍडमिशन बद्दल आणि अनियमित पाणी पुरवठ्याबद्दल आपले आधीच बोलून झाले आहे. सळ सळ सलतो आतमध्ये झुलतो झरकन खाली झरकन वर. खोल खोल विहीर मातीची घागर बुडबुड घागरी काळेशार पाणी तिन्ही सांजी दारात भिंजलेली गाणी. अर्ध्यावरची घागर बघू नको वाकून पदराच्या डोकाने डोळे घे ग झाकून. डोळ्यामध्ये ओल तुझ्या पाणी येईल वर. सळसळ सळसळ बाभळीचा सळ. निघताना काहीच बोलली नाहीस तू सावी. हे असे पहिल्यांदा झाले. निदान परत भेटण्याबद्दल आपण बोलायला हवे होते. दादानं मला सकाळी मारलं पप्पा. नाही ओ पप्पा, त्यानेच माझी सायकल ढकलली. दोन फोन आले होते कोणाचे तरी. जेवायला वाढू ना. गुलाबी पडद्यातून उठतायत आवाज. सळसळत जाते आवाजाची सावली एका रूम मधून दुसऱ्या तिसऱ्या. आजूबाजूच्या बाल्कनीतले दिवे विझत जात आहेत क्रमवार. माझ्याही एक एक करून आता सगळे स्वप्नांच्या स्वाधीन होत आहेत. नेमके काय करायचे असते जेव्हा सगळेच असतात आपापल्या स्वप्नांमध्ये खेळत आणि आपण आपल्याशी अनोळखी असल्यासारखे शेवटच्या गाडीनंतरही कोणाची तरी वाट पाहत उभे एखाद्या आडगावातल्या स्टेशनात. काय करायचे असते अशा वेळी. शांत झोप येते आहे. कवी सतीश सोळंकुरकर ललित लेख संग्रह सावी यामध्ये तिसऱ्या प्रकरणात ते म्हणतात शांत झोपेत आहे. मी उभा आहे समोर तुझ्या अखेरच्या न्यायासाठी. माझी काहीही तक्रार नाही. मी निमूटपणे निघून जाईन. तू घमेंड बाळक तुझी स्वतःची मला नष्ट करण्याची. घोड्याच्या पाठीवर उलटे बांधून आणले मला इथे. मला काहीही आठवत नाही. आठवायचेही नाही काही.
दूर आहे इथून, शिवाय सगळे पाशेही मी आधीच तोडून टाकले आहेत. मी तुझे आहे, तुझीच राहीन या एकाच दिलाशावर मी मागे टाकून आलो आहे सर्व. तू ओढून घेतलेस मला आणि शेवटचे वस्त्र उतरेपर्यंत सोबत केलीस माझी. आता काहीच राहिले नाही अंगावर आणि झाकण्यासारखे काही उरलेही नाही. आता कधी कधी वाटते या अशा अवस्थेत तुझ्या समोर उभे राहण्याचा प्रसंग यायला नको होता. अजूनही खाली उतर असे म्हणत खोलवर घेऊन गेलीस आणि आता येते परत असे म्हणून वर निघून आलीस. मला वरचे काही दिसत नाही, खाली अजून खाली उतरायला जागा सापडत नाही. मी हे ग्लानीत बोलत नाही, तापाच्या ताप अजून जरा चढला तर मेंदूच चढेल डॉक्टर म्हणाले. आता ताप नाही, फक्त दिवसातून 4 वेळा 2 पांढऱ्या आणि 2 पिवळ्या गोळ्या घ्यायच्या इतकेच. ऍडमिट होतो तेव्हा 4-4 गोळ्या होता आणि फक्त 2-2 आहेत, म्हणजे मी बरा आहे. तुम्हाला राग आला तर रागवावेसे वाटते, हसू आले तर हसावेसे वाटते, रडू आले तर रडावेसे वाटते. होय, मी म्हणालो. डॉक्टरने आपल्या सोबतच्या डॉक्टरकडे पाहिलं, मग त्याला इंग्रजीमध्ये काहीतरी सांगितलं, मग म्हणाले ऑल राईट, आता ही चित्रे पहा. एकूण 8-10 चित्रांचा संच होता. आता क्रमवार चित्रे पाहून सांगा काय दिसते येते. सगळ्या आडव्या उभ्या रेघा होत्या, ज्या मी माझ्या डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकलो होतो. सर्व काही स्पष्ट दिसत होते, तरीही मी म्हणालो काहीही दिसत नाही मला. एकच एक रंग पसरलेला दिसतो कागदावर पावसासारखा, काहीच दिसत नाही. त्यांनी परत विचारले, होय नाही जाणवत काहीच, मी म्हणालो. मग दोघा डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिले, फाईलमध्ये काहीतरी लिहिले, वॉर्डमध्ये पाठवले. मी चालत गेलो वॉर्डमध्ये आणि झोपलो खाटेवर. जाग आली तेव्हा दोन्ही हातात सलाईनच्या सुया होत्या आणि अंगावर हॉस्पिटलच्या पट्ट्या पट्ट्यांचा ड्रेस. माझ्या अंगावरचा ड्रेस त्यांनी कुठे टाकला असेल? खिशात एक कागद होता कवितेचा, कविता मिळायला हवी. कपडे काय, हेही तसे वाईट नाही. विचारावे हॉस्पिटलमध्ये असं कोणी असेल का जो माझी कविता शोधून देऊ शकेल. मी वाट पाहतो. संध्याकाळी 4-6 माणसांना आत सोडतात. मी या वेळेत जागा राहतो. हीच वेळ असते कोणाशी तरी बोलायची. मग 24 तास आवाज बंद. बाजूचे पेशंट बोलत नाही, डॉक्टर स्वतःशीच बोलतात आणि सिस्टर मुख्य आहेत सगळ्या. एक सिस्टर काळजी घेते जरा, तिचा एक पाय अधू आहे, लंगडत चालते, पण स्वभाव सोन्याचा आहे. तिच्या तशा चालण्याने हातातला औषधाचा ट्रे कलंडेल आणि एखादी बाटली खाली. काही होता कामा नाही. मग तिच्या अधोपायाबद्दल तिला अधिकच वाईट वाटेल. फार विचार करू नका, डॉक्टर म्हणाले, मेंदूत ताप चढेल. मी विचार नाही करीत, 4 गोळ्या आहेत, 2 पांढऱ्या आणि 2 पिवळ्या, आधी कोणत्या घ्याव्यात असे म्हणून मी गप्प बसतो. आता हा काही विचाराचा भाग नाही, तेवढी कविता मिळायला हवी होती. शेवटच्या क्षणी आपले असे कोणीतरी हवीच ना बरोबर. खालच्या मजल्यावर बायकांचा वॉर्ड आहे, त्यांच्या बाजूला लहान मुलांचा. रात्री कधी कधी मला बासरीचे सूर ऐकू येतात. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला जी झाडी आहे तिथे रात्री कोणी
कुठेतरी बासरी वाजवत फिरत असावा असे वाटते. कोण ते एकदा पाहायला हवे. तेवढी कविता मिळाली असती तर बरे झाले असते. ताप बरा आहे. बाजूचा एक पेशंट भांडला माझ्याशी कारण तसे काहीच नाही. मग मी जेवलोच नाही. तो मात्र बक्का बक्का जेवत होता. माझ्याकडे एकटक पाहत होता. त्याची मोठी मुलगी येते त्याला भेटायला. कधी कधी शिरा घेऊन येते. कालही आणला होता. मला दिला थोडा तर मी म्हणालो

चांगली आहे, सोने आहे सोने. कवितेबद्दल तिच्याशी बोलावे का? कविता सापडल्यावर ती इतरांसारखी सरळ चालेल का? ती आज येईल तेव्हा मी बोलेन तिच्याशी असे म्हणतो. दोन गोळ्या तशाच आहेत अजून, घ्याव्यात का? नकोच ते. तापाचा आणि गोळ्यांचा काय संबंध आहे? काय संबंध असू शकतो? तिला प्रत्येक वेळी दिवस पाळी असायची, बहुतेक रात्र पाळी असेल. दोन मॉर्निंग, दोन इव्हिनिंग, मग दोन नाईट. काल एक नाईट झाली, आज एक. एवढ्यात यायला हवी होती. तिचे येणे समजते की समोर यायलाच हवी असेही नाही. सकाळी 4 नंबरचा पेशंट गेला. गेला म्हणजे संपला. माणूस संपतो म्हणजे काय? बरे झाले, तसे फार कमी पेशंट येतात इथे मरण्यासाठी. मला त्याच्या खाटेवर शिफ्ट करतायत. कदाचित ती खाट जाणाऱ्यांसाठी स्पेशल असेल. मी उद्या त्या खाटेवर झोपेन, म्हणजे निदान आजची रात्र आहे हातात, आजच विचारायला हवे. येईल ना ती? सुट्टी तर नाही ना घेतली आज. मी मेल्यावर आधी कोणाला समजेल? ती ड्युटीवर असताना मरण यायला नको. कदाचित तसे होणारही नाही. माझ्या उशाखाली पुस्तक आहे, मागे काहीतरी कधीतरी लिहिलेल्या कवितांचे. त्याच पुस्तकात पत्र लिहून तिला द्यावे का? मला तसे फारसे कोणी येत नाही भेटायला. इतरांना भेटायला बरेच जण येतात. ते माझ्याकडे सहानुभूतीने पाहतात. उद्या एक्सरे काढणार आहेत. मेंदूच्या एका भागावर काळे डाग आहेत. मी कधी कधी बरळतोय ते त्याचमुळे, असे डॉक्टर म्हणत होते. मला एक्सरेची भीती वाटते. ठीक आहे, उद्याच्या उद्या बघू. आज राहिलेल्या दोन गोळ्या घ्याव्यात का? बाजूच्या वॉर्डमध्ये तिच्या असण्याचा आवाज आहे, म्हणजे ती आली आहे. चला आज बोलूया. त्या पायाला काय झाले असेल तेही एकदा विचारायला हवे. कवितेचा कागद हातात असता तर जरा धीर आला असता. रात्रीचे 10 वाजले आहेत. ती येते आहे माझ्या दिशेने. तिची सावली हलते आहे सावधानावर. आता येईल जवळ आणि आधी नाडीचे ठोके बघेल. ती जवळ आली. माझे तर जवळजवळ बंदच पडतात. 36 गुण जमतात. बाकी सर्व ठीक आहे, पण ऐकू येत नाही. फार विचार करू नका, ताप डोक्यात जाईल. मग विचार आणखी केला तर डोक्यातून वर कुठे जाईल? मी कुठे विचार करतोय? मी आज फक्त विचारणार आहे. चला आजच विचारू, काय ते एकदा होऊन जाऊ दे. आपल्याला थांबावे लागेल, ती म्हणाली. पण तोवर ही रात्र नाही थांबवता येणार. कविता नाही सापडणार, कदाचित माझा भरवसा आहे. मी तुझी कविता शोधून देईन. मी तुला जास्तीत जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेण्याची शिफारस करीन. माझे ऐक, आपण निघूया. मी तुझ्या पायाबद्दल विचारणार नाही. मी गोळ्या वेळेवर घेईन. मी नवी कविता लिहीन. सगळे नीट होईल. तू फक्त निघ माझ्या बरोबर. नाही, काही बंधने ही पाळायलाच हवीत. आपल्याला थांबायला हवे. मी आज रात्रीच माझी खाट बदलली आहे. मरणाची परंपरा असलेल्या खाटेवर मी झोपली. मी सगळ्या गोळ्या फेकून दिल्या आहेत. मला शांत झोप येते आहे. शांत झोप. ललित लेख संग्रह 6वी.

ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळांकुरकर सर यांचा हा सावी ललित लेख आपण आजच्या भागात ऐकला. पुढील भागातही सावी हा ललित लेख संग्रह ऐकणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, आरजे वैभव.